श्रोते हो सुप्रभात. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 15 ज्येष्ठ शके 1948, 5 जून 2026. पहाटेचे 5:50:40 झालेत. आजचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता सुरू करीत आहोत. आकाशवाणी पुणे केंद्राच्या या प्रातकालीन प्रसारण सभेत मी महेश मराठे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या मंगलसुरांच्या साथीनं.

0: उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली जोगिया रागातली धून श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. पहाटेचे 5:55 झालेत. गिरवाणवाणी या कार्यक्रमात आज ऐकूया श्रीकांत गोरे आणि सहकाऱ्यांनी म्हटलेला ऋग्वेदातील शांती मंत्र.

0: गिरवाणवाणी या कार्यक्रमात श्रीकांत गोरे आणि सहकाऱ्यांनी म्हटलेला ऋग्वेदातील शांती मंत्र श्रोते हो आपण ऐकलात. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रांनी प्रसारित केला.
1: रम्य पहाट सनईचे सूर आणि भक्तिगीतांची प्राजक्त फुलं.

0: तुमच्या आमच्या पहाट वेळा मंगल करणारी आकाशवाणी।
1: आणि आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राची प्रातःकालीन प्रसारण सभा। आता काही क्षणात म्हणजे ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

गोसावी नंदन रचित ही देवीस्तुती श्रोतेहो आपण ऐकलीत प्रभावती दीक्षित आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. श्रोतेहो, सकाळच्या या शुभसमयी प्रत्येक घरातल्या सुवासिनी सडासंमार्जन देवपूजा याबरोबरच तुळशीला पाणी घालण्याचा नित्यक्रम करत असतात. या तुळशीच्या रोपामुळे हवेमधले हानिकारक जीवाणू विषाणू नष्ट होऊन वातावरण शुद्धीही आपोआप होते. झाडे लावा, झाडे जगवा आणि पर्यावरणाचं रक्षण करा अशी सामाजिक संदेश देणारी घोषवाक्य तर आपण नेहमीच ऐकत असतो. तसंच प्रत्येक घरात एक तरी तुळशीचं रोप हवंच. श्रोतेहो, आज आहे 5 जून, जागतिक पर्यावरण दिवस. त्यानिमित्ताने हिरव्या वनराईबरोबरच या तुळशीचं महत्त्व सांगणारी गंगाधर महांबरे यांची रचना ऐकूया कुमुदिनी पेंडणेकर यांच्या आवाजात.

गंगाधर महांबरे यांनी लिहिलेली ही रचना श्रोतेहो आपण ऐकलीत कुमुदिनी पेडणेकर यांच्या आवाजात. श्रोतेहो मराठी संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळातले प्रख्यात हार्मोनियम वादक, नट, संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार तसंच पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक आणि सांगीतिकांचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे गोविंदराव टेंबे यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्ताने आता ऐकूया गोविंदराव टेंबे यांनी लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली भक्तिरचना पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात.

0: संत तुकाराम महाराजांचा हा अभंग श्रोते हो आपण ऐकलात विष्णुपंत पागनीस यांच्या आवाजात. संगीत होतं केशवराव भोळे यांचं. काही भक्तिरचना आपण ऐकल्यात आणि आता प्रभातवंदन कार्यक्रमात शेवटी ऐकूया चिंतन या सदरात आश्लेषा महाजन यांनी व्यक्त केलेले विचार.
1: नदी हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यांसमोर गंगा, यमुना, सिंधू, सरस्वती, नर्मदा, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, त्याचबरोबर चंद्रभागा, कृष्णा, कोयना, इंद्रायणी अशा शेकडो नद्या आणि त्यांच्या उपनद्या तरळू लागतात. नदी या शब्दाची व्युत्पत्ती मोठी रोचक आहे. यात मूळ धातू नद नाद असून त्याचा अर्थ ध्वनी किंवा गर्जना करत खळाळत पुढे जाणारी नदी. नैसर्गिक गोड्या पाण्याचा प्रवाह म्हणजे नदी. नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ विचारू नये असं म्हणतात, कारण ते मूळ लक्षणीय असेलच असं नाही. नद्यांचा उगमही छोटासाच असतो, जणू गायीचं मुख. नदीचा उगम पर्वतांमधील जलस्रोतांपासून होतो, पुढं अनेक नद्या उपनद्या मिळून ती नदी विशाल होत जाते. कधी दोन नद्यांचा संगम, कधी त्रिवेणी संगम होऊन तिचं पात्र विस्तारत जातं आणि ती पुढे समुद्राला जाऊन मिळते. वाहताना एखादी नदी निमुळती होते, एखादी उर्मोडी होते, कधी ती दुभंगते, कधी संथ होते, कधी गाळामध्ये अडकते तर कधी सरस्वती नदीप्रमाणे लुप्त होते. नदीचा जन्म इतका प्राचीन जितके प्राचीन आहेत पर्वत. नदी म्हणजे केवळ भौगोलिक घटित नसून ती उत्क्रांतीची आश्रयभूमी आहे. नदी ही जगभरातील सर्व संस्कृतींची जननी आहे. मानवी संस्कृतीचा उदय, विकास आणि विस्तार नद्यांच्या काठावरच तर झालेला आहे, कारण जीवन म्हणजे पाणी हे जगण्याचं मुख्य मूलद्रव्य आहे. जिथं पाणी तिथंच जीवन. जगात चार प्रमुख प्राचीन अशा नदी खोऱ्यातील संस्कृती आहेत. सिंधू नदीकाठची सिंधू संस्कृती, नाईल नदीकाठची प्राचीन इजिप्तची संस्कृती, तिसरी प्राचीन नदी संस्कृती म्हणजे टायग्रीस आणि युफ्रेटिस या नद्यांच्या काठांवरची मेसोपोटोमिया ही संस्कृती, म्हणजे आजचे तुर्की, इराक हे देश, आणि युआंग हे म्हणजे पिवळ्या नदीकाठावरची चीनी संस्कृती. भारतीय संस्कृतीत नद्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. संस्कृती म्हणजे समाजाच्या विशिष्ट जीवनशैलींची गुंफण. समाजाची मूल्य, निष्ठा, श्रद्धा, परंपरा, रूढी, तसंच साहित्य, ललितकला, ज्ञान यांचा मिलाफ तिच्यात असतो. आ सिंधू सिंधू पर्यंत असलेली भारतीय संस्कृती सुद्धा प्रवाही आहे. भरतवर्षात गंगा, सिंधू, सरस्वती, गोदावरी, नर्मदा यांसारख्या नद्यांच्या काठी मानवी वसाहती निर्माण झाल्या. सिंधू नदी किनारी सिंधू संस्कृती उदयाला आली. पंच आप म्हणजे पंजाब, पाच नद्यांचा प्रदेश. पंजाबच्या सुफल सुजल प्रदेशात वैदिक संस्कृती बहरली, आध्यात्मिक परंपरा निर्माण झाल्या. प्राचीन काळापासून नदी किनारी राहणाऱ्या लोकांनी आपल्या कुलदेवतेचं मंदिर नदी किनारीच उभारलेलं दिसतं. प्राचीन शिवालयं सुद्धा नदी किनारी असतात. कुलदेवता हा शब्दही विशेष आहे. कुल म्हणजे मूळ माती, आपला उगम, मूळ अस्तित्वाची देवता म्हणजे कुलदेवता. नदीकाठच्या देवळांना आपण तीर्थ म्हणतो. तीर्थ म्हणजे पवित्र जल. नदीला आपण लोकमाता, महामाता म्हणतो, देवता स्वरूप मानतो. पुराकथांमध्ये, मिथक कथांमध्ये नद्या जिवंत पात्राप्रमाणे भूमिका बजावतात. नदी आपलं जीवन समृद्ध करणारा दैवी ऊर्जा स्रोत आहे अशी आपली यथार्थ भावना असते.
0: आश्लेषा महाजन यांनी व्यक्त केलेले विचार चिंतन या सदरात श्रोते हो आपण ऐकलेत आणि याबरोबरच प्रभातवंदन कार्यक्रम आम्ही आता इथेच समाप्त करत आहोत. नमस्कार.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्र मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्सवर. सकाळचे 6:30 वाजतायत. जाणून घेऊया कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी या सदरात रुंद वरंबासरी लागवडीचे फायदेशीर तंत्र याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा पहिला भाग. निर्मिती सहाय्य किरण ढगे सादर करते धीरज केदारी. 6:50 परिसर या सदरात जैविक तालबद्धता या माहितीचा पहिला भाग. लेखन कौमुदी जमखिंडीकर. आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा आणि परिसर दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:00 आजचा विचार. 7:10 प्रादेशिक बातम्या. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. 7:50 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही प्रसारित करू. 12:30 आणि 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. आज सकाळी 8:40 आकाशवाणी अकोला केंद्र निर्मित देणं निसर्गाचं हा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. लेखन डॉक्टर नंदकिशोर चिपडे. निवेदन समीर शिरवळकर. सादर करते सूरज गोळे. 9:00 मराठी चित्रपट संगीत. 9:30 गिरवाण भारती संस्कृत पत्रिकेच्या या कार्यक्रमात पुण्याच्या सप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम. सहभाग सानिका पेंडसे आणि सहकारी तसंच डॉक्टर भाग्यलता पाटसकर यांचा काव्यपाठ आणि शाकंभरी स्तोत्र. निर्मिती सहाय्य साक्षी जरंडीकर. सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. 10:00 गांधी वंदना. लेखक वी घाणेकर. सादरकर्ते विनायक मोरे. सुगम संगीताचा कार्यक्रम 10:15. काही स्थानिक निवेदनं आम्ही प्रसारित करू 10:25. 10:30 हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पल्लवी पोटे यांनी गायलेला राग कोमल ऋषभ आसावरी. 11:30 विशेष गीतगंगा या कार्यक्रमात युवा अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी गप्पा आणि गाण्यांचा 5वा भाग. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. दुपारी 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात स्त्री आरोग्याची 52 या कार्यक्रमाचा 23वा भाग. तज्ज्ञ सहभाग डॉक्टर वैजयंती पटवर्धन यांचा. त्यानंतर पर्यावरण दिनानिमित्त अभिवाचन हीच वेळ कृतीची. लेखन डॉक्टर नंदा हरम यांचं. सहभाग डॉक्टर नंदा हरम आणि सविता जेरे. आणि त्यानंतर संस्कृतीच्या पाऊल खुणा या कार्यक्रमाचा भाग 84 यामध्ये प्राचीन भारतीय शास्त्र संपदा या अंतर्गत योगशास्त्र याविषयी भारतविद्यातज्ञ आणि वैद्य डॉक्टर अंबरीश खरे यांची नीलिमा थत्ते यांनी घेतलेली मुलाखत. सूत्रसंचालन सविता जेरे. सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. दुपारी 1:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र 1:04

0: मिनिटांनी, दुपारी 1:45 आणि 2:30 दी नेक्स्ट वेव्ह नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम. आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:00 हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युववाणी अंतर्गत स्टे ट्यून या सदरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त खास कार्यक्रम हरित विचार सुरक्षित उद्याचा आधार. लेखन आणि निवेदन मिताली पटवर्धन, निर्मिती सहाय्य रुचिरा पालकर, सादरकर्ते धीरज केदारी. 6:10 आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:30 स्वस्थ भारत या आरोग्यविषयक कार्यक्रमात 7 जून या जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त डॉक्टर प्रणिता अशोक यांची मुलाखत. 7:30 माझं घर माझं शेत या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात शाश्वत ऊस उत्पादन वाढीचं आधुनिक तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर समाधान सुरवसे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर बाजारभाव. सादरकर्ते धीरज केदारी. 1 कलाकार हा कार्यक्रम रात्री 8:15, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 10:00 मराठी चित्रपट संगीत आम्ही प्रसारित करणार आहोत आणि 10:30 नादब्रह्म अंतर्गत प्रमोद गणोरकर यांनी गायलेला राग मारू बिहाग. ही होती कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे ठीक 6:35 झालेत. ऐकूया कार्यक्रम दिनविशेष. सादर करते मुजम्मिल पटेल.
1: श्रोते हो, आज आहे 5 जून. आजच्या या दिवशी कोणत्या खास गोष्टी घडल्या ते जाणून घेऊया. 1952 या दिवशी बाबासाहेब आंबेडकर यांना कोलंबिया विद्यापीठानं डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी दिली. 1955 या दिवशी पुण्याजवळच्या खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी या संस्थेतून पहिली तुकडी शिक्षणक्रम पूर्ण करून बाहेर पडली. 1975 सुएझ कालवा पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. 1967 अरब इस्रायल युद्धापासून 8 वर्षे हा कालवा वापरण्यास मनाई होती. 1980 भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे एक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचं अनावरण करण्यात आलं. 5 जून 1994 या दिवशी वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने इंग्लिश काउंटी क्रिकेट स्पर्धेत वॉरविकशायरकडून खेळताना नाबाद 501 धावा करून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
2: Well, this is a case when the statistics are capable of doing justice. This is the astonishing roll of honor.
1: या आधीचा 499 धावांचा विक्रम पाकिस्तानच्या हनीफ मोहम्मद यांच्या नावावर होता. 5 जून हा जन्मदिन असणारी प्रसिद्ध नावं ही आहेत 1723 स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्ववेत्ता ॲडम स्मिथ यांचा जन्म, हार्मोनियम वादक अभिनेते आणि संगीतकार गोविंदराव टेंबे यांचा जन्म 1881 या दिवशी झाला.
3: होय मुनिवरी, सत्य हा हरिश्चंद्राचा प्राण आहे, सत्व पालन हा बाण आहे. सत्व पालना
1: हार्मोनियम या साथीच्या वाद्याला टेंबे यांनी स्वतंत्र वाद्याची प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. पहिल्या मराठी बोलपटाचे ते संगीतकार होते.

1883 ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स यांचा जन्म. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सहसंस्थापक रवी नारायण रेड्डी यांचा जन्म 1908 साली या दिवशी झाला. 5 जून 1950 या दिवशी रुस्तुमे हिंद हरिश्चंद्र बिराजदार यांचा जन्म झाला. 1977 साली सुप्रसिद्ध कुस्तीगीर सतपाल यांना पराभूत करून हरिश्चंद्र बिराजदार प्रकाशझोतात आले होते. 2006 साली त्यांना भारत सरकारनं ध्यानचंद पुरस्कार दिला. 1961 साली या दिवशी प्रसिद्ध टेनिसपटू रमेश कृष्णन यांचा जन्म झाला. 80च्या दशकात 3 ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या उपउपांत्य फेरीत त्यांनी धडक मारली होती.

0: 1989 ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत रमेश कृष्णन यांनी त्यावेळच्या जगातील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू मॅट्स विलँडर याला हरवलं होतं. पाच जून हा स्मृतिदिन असणारी काही प्रसिद्ध नावं ही आहेत. सातारच्या राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्रा राजे शाहू महाराज भोसले यांचं निधन 1999 साली या तारखेला झालं. अभिनेते आणि अमेरिकेचे 40वे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचं निधन 2004 साली या तारखेला झालं. 1981 ते 1989 अशी 8 वर्ष त्यांनी अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद भूषवलं.
1: दिनविशेष आपण ऐकले. सादरकर्ते होते मुजम्मिल पटेल. आकाशवाणी पुणे केंद्र मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. 6:40 होत आहेत. कृषीवाणी या सदरात आता ऐकूया रुंद वरंबासरी लागवडीचे फायदेशीर तंत्र याविषयीची माहिती.
2: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. भारतातील सुमारे 55-60% शेती क्षेत्र सिंचनासाठी पावसावर अवलंबून आहे. महाराष्ट्राच्या विदर्भ, मराठवाडा आणि काही पश्चिम महाराष्ट्रातील भागांमध्ये अशी कोरडवाहू शेती केली जाते. कमी आणि अनियमित पावसामुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. काही वेळा अतिवृष्टीमुळेही पिकांचं नुकसान होतं. हे टाळण्यासाठी मका, ज्वारी, सोयाबीन, तूर या पिकांमध्ये लागवडीची रुंद वरंबासरी म्हणजेच BVF फायदेशीर ठरू शकते. या पद्धतीमुळे जलसंधारण आणि जलनिचरा या दोन्हीचा समतोल साधला जातो. आजच्या हवामान बदलाच्या काळात रुंद वरंबासरी ही हवामान अनुकूल शेतीचा एक महत्वाचा घटक बनू शकते. रुंद वरंबासरी यामध्ये शेतात रुंद उंच गादी वाफे, पट्टे किंवा वरंबे तयार केले जातात. 2 गादी वाफ्यांमध्ये सरी तयार केली जाते. या उंच वरंब्यावर पिकं घेतली जातात तर सरीमध्ये पाणी साठवलं जातं किंवा जादा पाण्याचा निचरा केला जातो. याचे फायदे म्हणजे पाण्याचा अपव्यय कमी होतो, मातीची धूप थांबते आणि पिकांना आवश्यक तेवढाच ओलावा मिळतो. रुंद वरंबासरी पद्धत ही एक अभियांत्रिकी दृष्टिकोनातून विकसित केलेली पद्धत आहे. यामध्ये रुंद वरंबा म्हणजेच उंच पट्टा, सरी, रुंद वरंबासरी लागवड यंत्र, बियाणं आणि खत पेटी, त्यानंतर बीज मोजण्यासाठीच्या चकत्या आणि बियाणांची नलिका या सर्व घटकांचा यात समावेश होतो. रुंद वरंबासरी लागवड पद्धत ही कोरडवाहू आणि ओलित क्षेत्रासाठी आदर्श पद्धत मानली जाते. रुंद वरंबासरी पद्धतीमध्ये पावसाचं पाणी सरीमध्ये साठवलं जातं, त्यामुळं ते पाणी नंतर पिकांना उपयोगी पडतं. अतिरिक्त पाण्याचा लगेच निचरा होतो, त्यामुळं पिकं पाण्यात बुडत नाही. यामुळं पाण्याचा कार्यक्षम वापर वाढतो आणि 25-30% पाण्याची बचत होते. शिवाय ओलावा टिकून राहून तो दुष्काळात आपल्या पिकांना उपयोगी पडतो. रुंद वरंबासरी पद्धतीमुळं मातीची रचना सुधारते. मातीतील हवा आणि पाण्याचं संतुलन राखलं जातं. सूक्ष्मजीवांची क्रिया वाढते आणि मातीतील सेंद्रिय कर्ब आणि सच्छिद्रता वाढते. त्याचप्रमाणे स्थूल घनता कमी होण्यास मदत होते. पिकांना योग्य ओलावा, हवा आणि पोषण मिळाल्यामुळं उत्पादनात लक्षणीय वाढ होते. विशेषतः सोयाबीन, कापूस, हरभरा यासारख्या पिकांमध्ये चांगले परिणाम दिसून येतात. रुंद वरंबासरी लागवड यंत्र वापरल्यामुळं अनेक शेतीकामं एकाच वेळी पूर्ण होतात. यामुळं मजुरी 25-30%, वेळ 30-40% आणि इंधन 18-20% यांची बचत होते. तर शेतकरी बंधू भगिनींनो आजच्या बदलत्या हवामानात BVF म्हणजेच रुंद वरंबासरी पद्धत अत्यंत उपयुक्त आहे. दुष्काळात ओलावा टिकवतो, अतिवृष्टीत पाण्याचा निचरा करतो, अनियमित पावसात पाण्याचा योग्य उपयोग होतो. त्यामुळं रुंद वरंबासरी ही जोखीम कमी करणारी शेती पद्धत आहे.
1: रुंद वरंबासरी लागवडीचे फायदेशीर तंत्र याविषयीची माहिती कृषीवाणी या सदरात श्रोते हो आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
3: नमस्कार. बरं का,

0: नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शुक्रवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन आपली आवड या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आहे. प्रसारण सोमवारी रात्री 10 ते 11 या वेळात आपल्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि मंगळवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून. बघा, तुम्ही किंवा तुमच्या घरच्यांनी जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन आपली आवड.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आतापासून थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर 6:55 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. तूर्त 6:45 आरोग्यम धनसंपदा मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. पावसाळा ऋतू म्हटलं की हिरव्यागार वनश्रीने नटलेला निसर्ग आपल्या मनाला साद घालतो आणि प्रसन्नता निर्माण करतो. असं असलं तरी अनेक जणांना आरोग्याच्या दृष्टीने मात्र हा ऋतू त्रासदायक ठरतो. उत्तम आरोग्याचं मूळ हे आपल्या सुयोग्य आहार विहारामध्येच दडलेलं असतं. चला तर मग या भागात आपण पावसाळ्यातील आहार विहार याविषयी जाणून घेऊया. आहाराच्या बाबतीत अन्न पदार्थ आणि पेय पदार्थ यांचा विचार करणं आवश्यक असतं. खरं तर पावसाळी हवा, हिरवा निसर्ग आणि गरमागरम भजी हे समीकरण हवं हवंसं वाटलं तर त्यात चुकीचं काहीच नाही, पण सातत्याने सेवन केल्यास मात्र त्रास होऊ शकतो. कारण या काळामध्ये पचनशक्ती मंदावलेली असते, त्यामुळे जड अन्न पचत नाही. विशेषतः उघड्यावरचं अन्न, उघड्यावर कापून ठेवलेली फळं, एकाच तेलात सतत तळलेली भजी किंवा इतर पदार्थ पोटासाठी त्रासदायक ठरतात, त्यामुळे ते कमीत कमी प्रमाणात सेवन करावेत. मुलांना डब्यात किंवा नाश्त्यासाठी सुद्धा मैद्याचे पदार्थ वर्ज्य करावेत. ब्रेड, पाव, पनीरची भाजी, दुधाचे थंड पदार्थ, शिळे पदार्थ पचनशक्ती बिघडवतात, त्यामुळे ते देऊ नयेत. फास्टफूडचं प्रमाण देखील कमी ठेवावं. मधल्या वेळेला मुलांना राजगिऱ्याचा लाडू, खाकरा, उपमा, उकड, भाज्यांचं सूप, थालीपीठ असं घरी शिजवलेले पदार्थ द्यावेत. मॅगी, नूडल कमीत कमी प्रमाणात द्यावेत. भूक लागलेली असताना चहा कॉफी देऊ नये, त्यामुळे मंद असलेली पचनशक्ती अजूनच बिघडते आणि पोटावर त्याचा विपरीत परिणाम होतो. सकाळचा नाश्ता हलका असायला हवा. रात्रीचं जेवण शक्यतो 7:30 ते 8 दरम्यान घेतल्यास खाल्लेलं अन्न पचायला मदत होते. विशेषतः गर्भवती स्त्री आणि बाळंत स्त्री या दोघींनी पण जेवणाच्या वेळा सांभाळणं खूप गरजेचं असतं. आईच्या दुधावर बाळ संपूर्णपणे अवलंबून असल्यामुळे आहारामध्ये दही, आंबट ताक, कफ निर्माण होतील असे पदार्थ टाळायला हवे. पेय पदार्थांचा विचार करता पावसाळ्यामध्ये पाणी दूषित असल्यामुळे बाहेरची सरबतं, बाहेरचं पाणी शक्यतो टाळावं. घरी सुद्धा पाणी उकळून गार केलेलं प्यायला हवं, त्यामुळे जंतुसंसर्ग टाळता येतो. घरी केलेलं लिंबू सरबत, कोकम सरबत जरूर घ्यावं, पण बाहेरचे कोल्ड्रिंक्स आणि इतर पदार्थ टाळावेत. गरम सूप, मुगाचं कढण, पातळसर वरण भात, तूप मेटकूट भात, घावन या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात असायला हवा. थोडक्यात पचायला हलके पदार्थ असावेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं सगळ्यांनीच याबाबतीत काळजी घेणं आवश्यक.

0: आवश्यक आहे. आहाराबरोबरच तुमची दिनचर्या कशी असावी यालाही महत्व आहे. आयुर्वेदात स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम हे तत्व असल्यामुळे तुमचं आरोग्य कसं उत्तम राहील याचा विचार करून दिनचर्या सुद्धा ऋतूनुसार कशी असायला हवी याचा शास्त्रात उल्लेख केला आहे. पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा रेनकोट असून सुद्धा कपडे अर्धवट भिजतात, दमट राहतात, त्यामुळे ते जरूर बदलले पाहिजेत, कारण त्या दमटपणामुळे त्वचा विकार होण्याची शक्यता राहते. या दिवसात दमटपणामुळे घाम सुद्धा खूप येतो, म्हणून अंतर्वस्त्र सुद्धा संध्याकाळच्या वेळेला बदलावीत. पावसाळ्यामध्ये पायी फिरण्याचा व्यायाम हा कमी होतो, पण जेव्हा शक्य होईल तेव्हा मात्र कंटाळा न करता चालण्याचा व्यायाम जरूर करावा, त्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते आणि भूकही लागते. शक्यतो दमटपणा राहणार नाही यासाठी हात पाय तोंड स्वच्छ धुवून कोरडे करावेत, अन्यथा चिखल्या होण्याचा धोका असतो. गर्भवती स्त्री आणि बाळंतीण दोघींनी पण या दिवसात सुयोग्य दिनचर्येच्या बाबतीत काळजी घेणं खूप आवश्यक असतं. मागे मी म्हटलं त्याप्रमाणे आईच्या दुधावर बाळ अवलंबून असल्यामुळे आईची पचनशक्ती चांगली असेल तरच बाळाला उत्तम दूध मिळतं. अशा प्रकारे आहार विहाराच्या बाबतीत योग्य काळजी घेतली तर पावसाळा ऋतू आनंददायी ठरेल असा विश्वास वाटतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर
2: श्रोतेहो, परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो, आजपासून चार भागात आपण ऐकणार आहोत कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता या विषयीची माहिती. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा पहिला भाग.
3: सौरसंस्थेत सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत असतात. पृथ्वीवर त्यानुसार ऋतुचक्र आढळतं. या ऋतुचक्राला अनुसरून सजीवांच्या अनेक प्रक्रिया नित्य नेमानी सातत्याने तसंच ठराविक क्रमाने घडत असतात. वनस्पतींमधील पानगळ बहर फळांची निर्मिती या ऋतुचक्रानुसारच घडत असतात. तसंच प्राण्यांमध्येही प्रजोत्पादन स्थलांतरण अशा क्रिया नित्य नेमानी प्रतिवर्षी सातत्याने घडत असतात, कारण सर्व सजीव वेळेचं मापन करू शकतात. प्रत्येक दिवसाच्या सूर्योदय ते सूर्यास्त आणि रात्र याचं भान सजीवांना असतं. तसंच संपूर्ण वर्षाचं मोसमाचं भान सजीवांना असतं, कारण प्रत्येक सजीवात एक जैविक घड्याळ अर्थात बायोलॉजिकल क्लॉक असतं. जैविक घड्याळ हा एखादा अवयव किंवा शरीराचा कोणता भाग नसतो, तर ती सजीवांच्यातली एक यंत्रणा असते. ही यंत्रणा निसर्गतःच प्रत्येक सजीवात जन्मजातच असते. त्यामुळे सजीवांच्या शरीरात घडणाऱ्या आंतरप्रक्रियांचा मेळ पर्यावरणातल्या बाह्य घटकांशी घडवून आणला जातो. जैविक घड्याळाच्या या समन्वयामुळे प्रत्येक सजीवामध्ये घडून येणाऱ्या प्रक्रिया नित्य नेमानी घडून येतात. या जैविक घड्याळामुळे घडून येणाऱ्या पुनरावर्ती चक्रीय वर्तन प्रक्रियेला जैविक तालबद्धता म्हणतात. जीवशास्त्राच्या ज्या शाखेमध्ये जैविक तालबद्धतेचा अभ्यास केला जातो त्या शाखेला क्रोनोबायोलॉजी असं म्हणतात. सजीवात आढळणारी जैविक तालबद्धता ही तीन प्रकारची असते. सर्कॅडियन रिदम म्हणजे दैनंदिन किंवा दिवसरात्रीची तालबद्धता, चांद्रीय तालबद्धता अर्थात ल्युनर रिदम, आणि सर्कॅन्युअल रिदम म्हणजे वार्षिक तालबद्धता. दिवसरात्रीची तालबद्धता या प्रकारच्या तालबद्धतेत सजीव दिवसाच्या 24 तासांचं मापन करून त्यानुसार आपलं वर्तन करतात. म्हणजे सजीवांच्या वर्तन प्रक्रियेवर दिवस आणि रात्र त्याचप्रमाणे तापमान आणि प्रकाशाचा कालावधी याचा परिणाम होतो. यामुळे सजीवांच्या हालचालीत किंवा सर्वच जैविक प्रक्रियांमध्ये सजग आणि कार्यमग्न तसंच झोप आणि कार्य कमी होणं असे दोन भाग पडतात. सगळेच सजीव दिवसाचे संपूर्ण 24 तास जागे राहून कार्यमग्न राहू शकत नाहीत, त्यांना विश्रांतीची गरज असतेच. म्हणून अशा दोन प्रकारची जैविक तालबद्धता सजीवात आढळते. दिवसा कार्यरत असलेल्या सजीवांना दिनचर असं म्हणतात, संध्याकाळी कार्यरत असलेल्या सजीवांना संधी प्रकाशीय म्हणतात, तर रात्री कार्यमग्न असलेल्या सजीवांना निशाचर म्हटलं जातं.

0: पक्ष्यांमध्ये चिमण्या, कावळे, बुलबुल, सुगरण, मैना, साळुंकी असे अनेक पक्षी दिवसा सजग आणि कार्यक्षम असतात. दिवसभर अन्नाच्या शोधार्थ भटकतात आणि संध्याकाळी विश्रांती स्थानाकडे परत जातात. हंस, चक्रवाघ, पोचड हे पक्षी संधीप्रकाशीय म्हणजे संध्याकाळी सजग राहून भक्ष्याच्या खाद्याच्या शोधार्थ बाहेर पडतात, तर घुबडं निशाचर आहेत. अशा प्रकारच्या जैविक तालबद्धतेमुळे सर्वच पक्ष्यांना खाद्य किंवा भक्ष्य उपलब्ध होऊ शकतं आणि पर्यावरणाच्या बदलांनुसार त्यांना वर्तन करता येतं. सपुष्प वनस्पतींमध्येही फुलं उमलण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात. पाण्यात वाढणारं कमळ पहाटे उमलायला लागतं, दिवसभर उमललेलं असतं आणि संध्याकाळी मिटून जातं. याउलट जमिनीवर वाढणारं ब्रह्मकमळ मात्र बरोबर रात्री 12 वाजता उमलतं. 10:30-11 सुमाराला ब्रह्मकमळाची कळी उमलायला लागते. रात्री 12 वाजता सर्व पाकळ्या अलग होऊन ब्रह्मकमळ पूर्ण उमलतं. रात्री उमलणारी फुलं पांढरी किंवा फिकट रंगाची असतात, त्यामुळे अंधारातही कीटकांचं लक्ष आपल्या सुगंधांनी वेधून घेतात. रात्राणी रात्रीच फुलते. फुलात रंगनिर्मितीसाठी लागणारी ऊर्जा सुगंधाच्या निर्मितीसाठी वापरली जाते. या जैविक तालबद्धतेचं वर्णन निसर्गाचा अपूर्व आविष्कार म्हणूनच करता येतं.
1: श्रोते हो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. आज आपण ऐकला या माहितीचा पहिला भाग. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: इयम् आकाशवाणी. सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचको नरेन्द्रदत्तः सेमवालः. अथ वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी अद्य गुजरातस्य दमनक्षेत्रस्य भ्रमणं करिष्यति. सः सूरतनगरे राजमार्गस्य विद्युदुत्पादन प्रकल्पस्य औद्यमिकक्षेत्रस्य च कृते 8,18,000 करोडरूप्यकाणां बहुविध विकास परियोजनानां समर्पणं शिलान्यासं च करिष्यति. श्रीमोदी सूरतनगरे 200-शय्यायुक्तं ईएसआईसी इति चिकित्सालयम् अपि उद्घाटयिष्यति, यत् विशिष्टक्षेत्रेषु आधुनिक माध्यमिक स्वास्थ्यसेवाः प्रदास्यति. प्रधानमन्त्री गुजरात सर्वकारस्य अनेकेषां महत्वपूर्णानां उपक्रमाणां उद्घाटनमपि करिष्यति, येषु आधुनिक विद्युत वितरण उन्नयनम्, उन्नत अपशिष्ट व्ययनम्, पेट्रोलियम चेत्यादीनि अन्तर्भवन्ति. सायंकाले प्रधानमन्त्री मोदी दमननगरं गत्वा प्रायः 70,90,000 करोडरूप्यकाणां विकास परियोजनानां शिलान्यासं करिष्यति. एतासु परियोजनासु स्वास्थ्यसेवा, नागरिकविमानयानम्, पर्यटनम्, अवसंरचना, सम्पर्कः, जनकल्याणम् इत्यादीनि विविधक्षेत्राणि सम्मिलितानि सन्ति. प्रधानमन्त्री नमो विमानस्थानकस्य, नमो चिकित्सालयस्य च नूतनभवनसहितं प्रायः 44,300,000 करोडरूप्यकाणां परियोजनानाम् उद्घाटनं सम्पर्कं च अपि करिष्यति. नूतन विमानस्थानक टर्मिनल इत्यनेन क्षेत्रीय वायुसंपर्कः महत्वपूर्णरूपेण वर्धिष्यति, अपि च अस्य प्रदेशस्य आर्थिक वृद्धि च सुकरा भविष्यति. भारतीय रिजर्व बैंक इत्येतत् द्वैमासिक्याः मौद्रिक नीत्याः घोषणां करिष्यति. आरबीआई इत्यस्य प्रमुखः संजय मल्होत्रा अद्य प्रातः मौद्रिक नीति समित्या कृतानां निर्णयानां उद्घोषणं करिष्यति. एसबीआई रिसर्च रिपोर्ट इत्यस्य अनुसारं वर्धमान मुद्रास्फीतिः, क्रूड मूल्यानि, अवमूल्यन रूप्यकाणि, संभाव्य दुर्बलं वर्षाकालम् इत्यादीनां समस्यानां निवारणार्थं रेपो इत्यस्य मितौ वृद्धि समुचितोपायः न भविष्यति. तद्विहाय आरबीआई अल्पकालिक लाभांश मिति साधनानि, द्रव्यता उपायांच उपयुज्य विपण्याः विकृति परिहर्तुं, वित्तीय स्थिरतां च समर्थयितुं शक्नोति. एसबीआई इत्यनेन संसूचितं यत् भारतं सापेक्षकरूपेण प्रबलं समष्टि आर्थिकमूल्यं निरन्तरम् अनुभवति, तथा च वर्तमान मुद्रास्फीति प्रतिसन्धि बहुधा बाह्यकारणानां विशेषतः पश्चिम एशियायाः भूराजनैतिकसमस्यया अशोधित मूल्यानां वर्धनेन च प्रेरिता अस्ति. लोकसभायाः पूर्वमहासचिवः संवैधानिक विशेषज्ञः च सुभाष सी कश्यपः दीर्घकालं यावत् अस्वस्थतायाः अनन्तरं गतदिने राजधान्यां नवदिल्ल्यां निधनम् उपगतः. असौ 97 वर्षीयः आसीत्. एकं राष्ट्रम्

0: एक निर्वाचनम् इति विधे निर्माणाय संघटितायाः उच्चस्तरीय समित्याः सदस्यः अपि आसीत् डॉक्टर कश्यपः। अधिक पुस्तकानां लेखकः सः गतशताब्दस्य 83 तमाब्दात् 90 तमशताब्दं यावत् लोकसभायाः महासचिवरूपेण कार्यं कृतवान्। प्रवर्तन निदेशालयेन मिजोरम राज्यस्य चंपाई क्षेत्रे नव परिसरेषु अन्वेषणं कृतम्। एतत् अन्वेषणं धनशोधन संबद्धस्य प्रकरणस्य संदर्भे वर्तते यत्र 70 अधिक 900 कोटि रूप्यकाणां अपराधस्य आयः सम्मिलितः अस्ति। प्रवर्तन निदेशालयेन उक्तं यत् अन्वेषणेन ज्ञातं यत् बर्मा देशस्य नागरिकाः जोखावथर चंपाई नगरयोः माध्यमेन सीमा शुल्कं विना तीआउ नद्याः पारं भारते शुष्कवृक्षाणां तस्करणं विधाय सीमायां स्थानीय सुगमकर्ताभ्यः च वस्तुवाहनानि समर्पयन्ति स्म। विदेश मंत्री डॉक्टर जयशंकर यह नवदिल्ल्यां वेनेजुएला देशस्य कार्यवाहक राष्ट्रपतिना डेल्सी रोड्रीज इत्यनेन सह अमिलत्। द्वावेव नेतारो भारत वेनेजुएला देशयो संबंध विषये चर्चां कृतवन्तो। ऊर्जा व्यापार निवेश स्वास्थ्य सेवा वाहन च इत्यादि क्षेत्राणि अधिकृत्य सहयोगं वर्धयितुं नूतनान् अवसरान् च अन्विष्यताम् इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्र। 7:10 झालीत। आजचा विचार आपण ऐकणार आहात थोड्याच वेळात।
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न।
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना।
3: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ।
3: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून।
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा। जनता सहकारी बँक लिमिटेड।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: अहो सावन, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय।
6: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
5: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय।
6: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
5: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण। मग अजून काय हवं?
6: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं।
5: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड, पिरंगुट आणि देहू। कॉल 8929304142।
1: श्रोते हो, आज जागतिक पर्यावरण दिन, त्यानिमित्ताने ऐकूया आजचा विचार। निसर्ग अभ्यासा, निसर्गावर प्रेम करा, निसर्गाजवळ रहा, निसर्ग आपल्याला कधीही अपयशी करणार नाही। वृक्ष लागवड करूया, प्रदूषण कमी करून धरती मातेला वाचवूया। आजचा विचार पुन्हा एकदा, निसर्ग अभ्यासा, निसर्गावर प्रेम करा, निसर्गाजवळ रहा, निसर्ग आपल्याला कधीही अपयशी करणार नाही। वृक्ष लागवड करूया, प्रदूषण कमी करून धरती मातेला वाचवूया। जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हा होता आजचा विचार, आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून।
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।
7: मैत्रिणींनो, गंध हा फक्त अनुभव नसतो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण असते। पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकाचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो। गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या ओंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण। तर मैत्रिणींनो, दरवळू दे तुमच्या आठवणींचा गंध। त्यासाठी सखी संदेश या कार्यक्रमासाठी 9 जूनला मंगळवारी सकाळी 11 वाजता जरूर

0: श्रोते हो, रंग वेगळा असला तरी स्वप्नांना रंग असतातच. त्वचा आणि केसांमध्ये रंगद्रव्याची कमतरता असलेली विवर्णता म्हणजेच अल्बिनिझम ही केवळ एक शारीरिक अवस्था असते की त्यामागे अनेक आरोग्यविषयक आव्हानं दडलेली असतात. सूर्यप्रकाशाशी संवेदनशीलता, दृष्टीदोष, त्वचेचं संरक्षण, सामाजिक गैरसमज आणि आधुनिक उपचार पद्धती यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात मंगळवार दिनांक 9 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. विवर्णतेबद्दलचं विज्ञान, वास्तव आणि सामाजिक जबाबदारी याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे त्वचा विकारतज्ञ डॉक्टर संध्या हिप्परगेकर. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.

0: नमस्कार, बर का? नाही, म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शुक्रवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन आपली आवड या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आहे. प्रसारण सोमवारी रात्री 10 ते 11 या वेळात आपल्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि मंगळवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून. बघा, तुम्ही किंवा तुमच्या घरच्यांनी जरूर फोन करा आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन आपली आवड.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र, 7:07 आणि 10 सेकंद झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

अतिशय जपून वापरा. एकही थेंब वाया घालवू नका. पाणी बचतीची सवय लावून घ्या. कित्येक ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्यासाठी वणवण आहे. हीच वेळ आपल्यावर आली तर फक्त डोळ्यात पाणी येईल. काळजाचं पाणी होण्यापेक्षा वेळीच सावध व्हा. बाराही महिने पाणी अतिशय जपून वापरा. पाण्याचा गैरवापर टाळा. होय, पाणी नेहमी जपूनच वापरा. पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे. लक्षात ठेवा हा विचार. पाणी म्हणजेच जीवन.

0: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडंसं सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
1: आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 6 जागांवर महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित. अन्य ठिकाणी लढतींचं चित्र स्पष्ट. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कारांमध्ये पुणे, नंदुरबार आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड. ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं पुण्यात निधन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल, येत्या 2-3 दिवसात राज्यात पोहोचण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या 17 जागांसाठी तसंच एका पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातल्या 6 मतदारसंघांमध्ये उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे, तर अन्य ठिकाणचं निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे आणि भाजपाचे प्रदीप कंद यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं महायुतीचे विक्रम काकडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेनेचे रवींद्र फाटक बिनविरोध विजयी झाले आहेत. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी अर्ज मागे घेतले, तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी आधी माघार घेतली आणि काल भाजपाचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग आता खुला आहे. चंद्रपूर, वर्धा, गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी माघार घेतल्यामुळे भाजपाचे शैलेश लखाणी यांचा विजय निश्चित मानला जात आहे. अहिल्यानगरमध्ये नाट्यमय घडामोडींनंतर भाजपाचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या ठिकाणी अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी आपला अर्ज मागे घेतला. 6 मतदारसंघांमध्ये बिनविरोध निवड निश्चित झाल्यानंतर आता 11 ठिकाणी 18 जून रोजी निवडणूक होणार आहे, त्या लढतींचं चित्रही आता स्पष्ट झालं आहे. सोलापूरमध्ये भाजपाचे राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीचे वसंतराव देशमुख यांच्यात लढत होणार आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दर्डे आणि अपक्ष गोकुळ गीते यांच्यात लढत होईल. परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे सईद खान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विवेक नावंदर आणि अपक्ष सुशील देशमुख अशी तिरंगी लढत होणार आहे. सांगली सातारा मतदारसंघात भाजपाचे धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

0: जळगाव मतदारसंघात भाजपाचे नंदकिशोर महाजन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शरद तायडे, शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, भंडारा गोंदिया, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड या मतदारसंघातल्या निवडणुकीचं चित्रही स्पष्ट झालं आहे. तर नागपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यामध्ये लढत होणार आहे. संपन्न महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामं गतीनं पूर्ण होणं गरजेचं आहे. संबंधित यंत्रणांनी प्रकल्प पूर्णत्वातल्या अडचणी दूर कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत काल झालेल्या पायाभूत सुविधांच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. विलंबानं काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना पुढील कुठलंही नवीन काम संबंधित यंत्रणेनं देऊ नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मुंबई तसंच पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पांचाही आढावा घेतला. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. यामध्ये 10 सुवर्ण, 6 रौप्य आणि परीक्षकांतर्फे दिल्या जाणाऱ्या एका विशेष पुरस्काराचा समावेश आहे असं केंद्रीय कार्मिक विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. यावर्षीच्या राष्ट्रीय विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा परिषद, पुणे महानगरपालिका आणि सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायत यांच्या महत्वपूर्ण डिजिटल उपक्रमांचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी आणि दुर्गम भागातल्या नागरिकांना जलद, दर्जेदार आणि तंत्रज्ञानस्नेही आरोग्यसेवा उपलब्ध करून देणाऱ्या आरोग्य विभागाच्या ई आरोग्य धमनी या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात येणार आहे. तसंच नागरी प्रशासनात पारदर्शकता वाढवून महापालिकेच्या विविध सेवा नागरिकांना एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या पुणे 360 या नाविन्यपूर्ण उपक्रमाचीही राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तर ग्रामपंचायत डिजिटायझेशन क्षेत्रातल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सांगली जिल्ह्यातल्या कडेपूर ग्रामपंचायतीलाही राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. राजस्थानातल्या जयपूरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेत हे पुरस्कार प्रदान केले जातील. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आज जागतिक पर्यावरण दिन आहे. यानिमित्तानं राज्यात विविध ठिकाणी आज पर्यावरणविषयक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. चंद्रपूरमध्ये महावृक्षारोपण अभियान राबवलं जाणार आहे. तर पुणे महानगरपालिका आजपासून हरित पुणे समृद्ध पुणे हे अभियान सुरू करत आहे. या अभियानात सर्व नागरिक, संस्था आणि संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं आवाहन आयुक्त नवल किशोर राम यांनी केलं आहे.
1: 5 जून 2026 पासून आपला पूर्ण शहर मध्ये एक वृक्ष लागवडचं मोठं अभियान सुरू करणार आहोत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिकांचा सहभाग व्हावा अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. आणि मी एवढे सांगतो की जर आपल्याला काही लागवड करायचं असेल तर तुम्ही खूप उत्साहाने तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हावा. तर मी आता सूचित करू इच्छितो की हा जो आपला मोहीम आहे, वन महोत्सव उपक्रम आहे, त्याच्या अंतर्गत आम्ही स्थानिक जो प्रजाती आहे त्याचं 1 ते 1.5 वर्षाचे झाड जे आहे आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून देतो. आणि खूप कमी पैसे मध्ये छत्रपती संभाजीराजे उद्यान आहे, या ठिकाणी हे सगळे झाडे उपलब्ध असतील. आपण मोठ्या संख्येने इथे येऊन हे झाडाची खरेदी करून तुम्ही आपापल्या सोयीने झाडे तुम्ही लागवड करा. मी एवढी आपल्याला विनंती करतो.
0: मराठी भाषा शिकण्याची इच्छा असणाऱ्यांना किंवा नव्या पिढीतील मुलांना मराठी भाषेबद्दल उत्सुकता निर्माण व्हावी या उद्देशानं बी बिरबल डिजिटल मीडियानं म्हणजे हा छोटा पण वेगळा शब्दखेळ तयार केला आहे. www.mhanje.net या संकेतस्थळावर हा खेळ उपलब्ध आहे. याबाबत आकाशवाणीला अधिक माहिती देताना बी बिरबलचे संचालक गंधार संगोराम म्हणाले,
2: भाषा आपली वाटण्यासाठी आधी भाषक आपले वाटायला हवेत असं मला वाटतं. मराठी भाषेच्या प्रेमापोटी आम्ही म्हणजे नावाचा हा एक छोटासा खेळ तयार केला आहे. म्हणजे या खेळामध्ये भाषा शिकवण्यापेक्षा भाषेशी मैत्री करण्यावर आम्ही जास्त भर दिला आहे. यात फक्त कठीण आणि पुस्तकातले अवघड शब्द नाहीत तर आपण अनेकदा ऐकलेले, वापरलेले पण कदाचित नीट समजून न घेतलेले शब्दसुद्धा आहेत. लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत मराठी आणि अमराठी अशा सगळ्यांसाठी हा खेळ तयार केला आहे. तुम्हाला खेळ आवडला तर तो आपल्या मित्रपरिवारात आणि तुमच्या सोशल मीडियावर जरूर शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याला नवीन शब्द सापडेल, एखादी जुनी आठवण जागी होईल किंवा कदाचित मराठीशी मैत्री होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा खेळ सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य

0: उपलब्ध आहे. कोणत्याही आर्थिक अपेक्षेशिवाय केवळ मराठी भाषेवर आणि भाषकांवर असलेल्या प्रेमापोटी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे.
1: ज्येष्ठ इतिहासकार आणि शाहू विचारांचे गाढे अभ्यासक डॉक्टर जयसिंगराव पवार यांना 40वा राजर्षी शाहू पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे, अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी काल दिली. ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं काल मुंबईमध्ये निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हातखडी या चित्रपटाद्वारे निर्माते म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. जानेवारी 2015 निहलानी यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यामध्ये अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. भोर मतदारसंघामधून ते 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 1972 ते प्रथम आमदार झाले. राज्याचे शिक्षण मंत्री, दुग्धविकास, पशुसंवर्धन, उच्च आणि तंत्रशिक्षण, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन, विधिमंडळ कामकाज अशा विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी 14 वर्ष मंत्रिमंडळात काम केलं. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच सहकार परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं. महानंद अर्थात महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघाच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या पार्थिव देहावर आज भोर इथं 10:30 सुमाराला अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी कळवलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचं काल केळरममध्ये आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पुढच्या 4-5 दक्षिणेकडच्या राज्यांच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 6 जागांवर महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित. अन्य ठिकाणी लढतींचं चित्र स्पष्ट. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कारांमध्ये पुणे, नंदुरबार आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड. ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं पुण्यामध्ये निधन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल, येत्या 2-3 राज्यात पोहोचण्याचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: श्रोतेहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिली. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
4: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.
5: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत मध्यम लहरी 378.78 अर्थात 792 kHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
6: झुले बाई झुला माझा, झुले बाई झुला, झुले बाई झुला माझा.
7: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली.
6: आता होता भुईवर भेटे आभाळाला.
7: जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि.
8: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा.
2: केतकी गुलाब जुही चंपक बन फुले.
1: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा.
2: केतकी गुलाब जुही
1: अशी ही सदा फुली आकाशवाणी.
2: केतकी
3: आकाशवाणी पुणे केंद्राची प्रातःकालीन प्रसारण सभा श्रोतेहो आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 378

0: अशी ही सदा फुली आकाशवाणी।
1: आकाशवाणी पुणे केंद्राची प्रातःकालीन प्रसारण सभा श्रोते हो आपण ऐकत आहात मध्यम लहरी 378.78 मीटर्सवर। आतापासून थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. श्रोते हो, जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आपण तंबाखूच्या वाढत्या व्यसनाविषयी आणि त्याच्या दुष्परिणामांविषयी माहिती घेत होतो. आजच्या भागात आपण तंबाखू मुक्ती समुपदेशन, विद्यार्थ्यांसाठी राबवले जाणारे उपक्रम, कायदेशीर कारवाई, पॅसिव्ह स्मोकिंगचे धोके आणि समाजाची भूमिका याबद्दल चर्चा करणार आहोत. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम. नमस्ते मॅडम. अजूनही आपल्याला समाजामध्ये लोकांना तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र हे सरकारी दवाखान्यामध्ये कार्यरत आहे याच्याबद्दल लोकांच्या मध्ये अज्ञान आहे किंवा अनभिज्ञ लोक आहेत. तर या दृष्टीने मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की राज्यभर जे तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र जे आहे, टोबॅको सिजेशन सेंटर असे याला आपण TCC म्हणतो, तर जे आपली ग्रामीण रुग्णालय आहेत ह्याच्यामध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत ही जी काही TCC सेंटर कार्यरत राहतात त्याच्यामध्ये एक डेंटिस्ट असतात, त्यानंतर त्यांच्याबरोबर एक त्यांचे सहाय्यक असतात आणि फुलफिल हे केंद्र आपलं चालतं. त्या ठिकाणी काय असतं की बाबा जे काही आपले डेंटिस्टला किंवा दाताचे मुख ह्याचे जे काही लोक येतात उपचार घ्यायला, तर त्या ठिकाणी त्यांना तंबाखू व्यसन सोडण्यासाठी सुद्धा आपले डेंटिस्ट मदत करत असतात किंवा त्या ठिकाणी असणारे आपले कर्मचारी त्यांना मदत करत असतात. तर हे काम कसं चालतं, तर पहिली पायरी काय आहे याच्यामध्ये, तर मानसिक तयारी. कुठल्याही व्यसनाची जर का आपल्याला सोडवायचं असेल तर आपली इच्छाशक्ती फार महत्वाची असते. आपण ज्यावेळी इच्छाशक्ती मनात आणतो कुठलंही व्यसन सोडायचं किंवा कुठली गोष्ट सोडायची, तर त्यासाठी मनाची तयारी आपली फार महत्वाची असते. तर त्यासाठी व्यक्तीच्या व्यसनाची पातळी तपासली जाते तिथं, काय प्रकारचं याला व्यसन आहे आणि त्यानुसार त्याला समुपदेशन केलं जातं, त्याच्याशी संवाद साधला जातो आणि त्याला व्यसन सोडण्यासाठी प्रेरणा किंवा इन्स्पिरेशन दिलं जातं. याच्यामध्ये सेकंड जो पार्ट आहे तो निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी, याला आपण NRT म्हणतो. याच्यामध्ये काय होतं की तीव्र व्यसन जर का असले एखाद्याला, तर त्याला निकोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी निकोटीन गम म्हणून असतं किंवा पॅचेस असतात ते त्याला दिले जातात. आणि हे याच्यामुळे त्याला मदत काय होते की जी काही त्याला त्या व्यसन सोडणारी व्यक्ती आहे त्याला ते व्यसन न केलं किंवा तंबाखू सोडलं त्या त्या वेळेला नाही घेतलं, तर जी तळमळ असते ती तळमळ त्याची तंबाखू बद्दलची कमी व्हायला NRT मुळे किंवा निकोटीन रिप्लेसमेंटमुळे मदत होते. तिसरा भाग आहे तो वर्तवणूक उपचार, याला आपण बिहेव्हिअरल थेरपी म्हणतो. तंबाखू खाण्याची इच्छा कधी होते, उदाहरणार्थ आपण बघतो चहा पिल्यानंतर किंवा जो एखाद्या व्यक्तीला ताणतणाव आला, एखादी व्यक्ती टपरीवर गेली चहा पिते बाबा तंबाखू घेते, अशा वेळेला ह्याची आपल्याला इच्छा होत असते. तर हे त्या ठिकाणी आपली लोक आहेत ते शोधून काढतात आणि त्यावेळी ती जी काही इच्छा होती आपल्याला ती तलप होते तंबाखू.

0: कोची त्यावेळेला आपले मन दुसरीकडे कसं व्यस्त होईल किंवा दुसरीकडे कसं मन आपलं डायव्हर्ट होईल, आणि ह्याचे ट्रेनिंग दिलं जातं, ह्याची त्यांना पद्धत शिकवली जाते, जेणेकरून त्यांचं मन वळवून ती वेळ जी आहे ती त्यापासून त्यांना परावृत्त करता येईल. चौथा गोष्ट याच्यामध्ये आहे की यशस्वीतेचं प्रमाण आपण विचारलं. एक ह्या सेंटरमध्ये जर का आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि त्या पेशंटची इच्छाशक्ती जर का असेल, कुठलंही व्यसन सोडायचं आहे मला, या व्यसनापासून दूर जायचं आहे, तर हजारो लोक दरवर्षी या व्यसन सोडण्यामध्ये उपयुक्त होतात किंवा सोडत आहेत. हे ह्या सेंटरचं आपण यश म्हणायला काही हरकत नाही. ह्याच्यामध्ये जे डेंटिस्ट असतात तर त्यांचे व्यसनाची पातळी शोधतात, त्यानंतर त्याला फॉलोअप देतात, आणि फॉलोअप दिल्यामुळे काय होतं, व्यक्ती पुन्हा व्यसनाच्या आहारी जाण्यापासून त्याची शक्यता फार कमी होते. एकंदरीत काय, त्या व्यक्तीची व्यसन सोडणाऱ्याची इच्छाशक्ती आणि आमच्या TCC सेंटरची मदत यानुसार आपण व्यसन सोडण्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतो.
1: सर, शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तंबाखू पासून दूर ठेवण्यासाठी कोणते विशेष उपक्रम किंवा जनजागृती मोहिमा राबवल्या जात आहेत?
0: विद्यार्थी हे आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे, किंवा विद्यार्थी हे आपले उद्याचे भविष्य आहेत, आणि ह्या विद्यार्थ्यांना ह्या भविष्याला आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एक नियोजनपूर्वक एक धोरण आखलं पाहिजे. तर हे व्यसन सोडताना आपण त्या ठिकाणी काय करतोय, तर कोटपा ऍक्ट म्हणून एक आपला आहे. कोटपा ऍक्ट बऱ्याच जणांना माहित नाही आहे, तर कोटपा ऍक्ट काय आहे, सिगारेट अदर टोबॅको प्रोडक्ट ऍक्ट असं या कोटपाचं लॉंग फॉर्म आहे. तर ह्या कोटपा ऍक्ट कायद्याची अंमलबजावणी केली जाते. यामध्ये काय होतं, शाळा कॉलेजच्या 100 यार्ड परिसरामध्ये कोणताही तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्री करणारा टपरी असेल किंवा कोणी करत असेल तर त्याच्यावरती पूर्णपणे बंदी आहे. नागरिकांना ह्या दृष्टीने मी सांगू इच्छितो की आपल्यालाही आपण सजग नागरिकच्या दृष्टीने, आपण पालक असाल किंवा हे असाल, शाळेच्या या परिसरामध्ये 100 यार्ड परिसरामध्ये आपल्याला टपरी वगैरे आढळली आणि त्या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होते असं आपल्याला जाणवलं, तर आमचा जो टोल फ्री क्रमांक आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता, किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला आपण जाऊन त्याची तक्रार करून तसे त्या ठिकाणी बंधनकारक आहे. त्याचबरोबर तंबाखू मुक्त शाळा हा एक निकष असतो, टोबॅको फ्री स्कूल किंवा टोबॅको फ्री इन्स्टिट्यूशन. तर या प्रत्येक शाळेमध्ये अँटी टोबॅको मॉनिटर एक विद्यार्थी प्रतिनिधी व शिक्षकांची समिती नेमली जाते जी शाळेच्या परिसरामध्ये लक्ष ठेवते. त्यानंतर मुलांना वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती घालण्यापेक्षा त्यांना तंबाखूचे जे काही दुष्परिणाम आहेत ते स्वतः समजावून सांगता यावेत म्हणून त्या माध्यमातून मुलांना स्पर्धेच्या माध्यमातून जागरूक केलं जातं. त्या ठिकाणी दूत म्हणजे पियर एज्युकेशन, कॉलेजमध्ये काही आपण विद्यार्थी असे निवडतो, त्यांना प्रशिक्षित करतो, आणि जे आपल्या मित्रांना किंवा व्यसन जे करतायत त्यांना त्या व्यसनापासून दूर कसं राहण्याचा सल्ला देतील किंवा त्यांना परावृत्त करतील. कारण आपल्याला माहिती आहे, कुठल्याही घरच्या पालकांच्या पेक्षा, आई वडिलांच्या पेक्षा कुणालाही मित्राचं लवकर ऐकलं जातं, तर त्या मित्राच्या सल्ल्यानुसार तो व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करेल. या पद्धतीने आपण या ठिकाणी विशेष धोरण त्यांच्यासाठी आखत असतो.
1: अच्छा सर, टोल फ्री नंबर आपण सांगू शकाल का?
0: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत टोल फ्री नंबर आहे 1800112356. पुन्हा एकदा सांगतो, 1800112356.
1: सर, तंबाखू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कोणत्या कायद्यांतर्गत कारवाई केली जाते आणि अशा कारवाईचा समाजावर आणि विक्रेत्यांवर कितपत परिणाम दिसून येतो?
0: तंबाखू आणि सिगारेट विक्रीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याकडे कोटपा कायदा 2003 असा कार्यरत आहे. यामध्ये काय असतं की सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, 18 वर्षाखालील मुलांना तंबाखू विक्री करणे आणि शैक्षणिक संस्थांच्या जवळ 100 यार्ड परिसरामध्ये तंबाखूची विक्री करणे हा गुन्हा मानला जातो. आणि तसेच महाराष्ट्रात गुटखा आणि सुगंधित तंबाखूवरती पूर्णपणे बंदी आहे. आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार पाहता, कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी आणि क्रीडाप्रेमी जिल्हा म्हणून ओळखला जातो. गेल्या काही काळामध्ये कोल्हापूर पोलीस, आरोग्य विभाग आणि अन्न आणि औषध प्रशासनाने एकत्र येऊन संयुक्तरित्या धडक मोहिमा कारवाई केलेल्या आहेत. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये एक जरब बसलेली आहे. जे काही आपल्या शाळा कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट आहेत त्याच्या आसपास असणाऱ्या टपऱ्यांवर कडक कारवाई केल्यामुळे तिथला तंबाखूचा सुळसुळाट नक्कीच कमी झाला आहे. समाजात आजही उघडपणे व्यसन करणाऱ्या विरुद्ध एक प्रकारची सामाजिक जाणीव, सोशल अवेअरनेस जी आहे ती त्यामुळे निर्माण झालेली आहे.
1: अच्छा सर, पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे दुसऱ्याच्या धूम्रपानामुळे होणारा त्रास,

0: सर, पॅसिव्ह स्मोकिंग किती धोकादायक असतं आणि विशेषतः लहान मुलं, महिला आणि गरोदर मातांवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो?
1: अतिशय गंभीर मुद्दा आहे. पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे स्वतः धूम्रपान न करता दुसऱ्याने सोडलेला सिगारेट किंवा विडीचा धूर श्वासाद्वारे इतरांच्या शरीरात जाणे, याला अप्रत्यक्ष धूम्रपान म्हणतात किंवा पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतात. धूर सोडणाऱ्यांपेक्षा हा धूर शेजारी उभे असलेल्या शरीराला जास्त इजा करतो हे आपल्याला ज्ञात असेलच. तर याच्यामध्ये याचा गरोदर माता लहान मुलावरती परिणाम होत असतो. आता गरोदर मातांवर परिणाम म्हटला तर जर एखादी गरोदर महिला आहे, अशा धुराच्या संपर्कात असेल, तिच्या शेजारी कोणी बिडी सिगारेट ओढत असेल, तर गर्भातील बाळाला ऑक्सिजनचे प्रमाण कमी मिळते. त्याचप्रमाणे तिची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी म्हणजे त्याला आपण मुदतपूर्व प्रसूतस्थिती होणे किंवा महिलांच्या बाळाचे वजन कमी भरणे किंवा जन्मजात बाळामध्ये व्यंग असण्याचा मोठा धोका निर्माण होतो. दुसरी गोष्ट, लहान मुलांची फुफ्फुसे नाजूक असतात हे आपल्याला माहिती आहे. तर ह्या अशा ज्या काही आपण शेजारी बाजारी जे काही स्मोकिंग केलं जातं ज्याला आपण पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतो, तर मुलांना दमा, अस्थमा ज्याला आपण म्हटलं जातं, किंवा निमोनिया, ब्रॉन्कायटिस आणि कानाच्या इन्फेक्शनचा त्रास वारंवार होतो. यामुळे घरात किंवा आपल्या सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून आपल्या प्रियजनांच्या जीवाशी खेळत आहोत हे प्रत्येक नागरिकाला माझी विनंती आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि पॅसिव्ह स्मोकिंग किंवा आपल्या तंबाखू किंवा विडीच्या व्यसनामुळे घरातल्यांनाच म्हणा, कुटुंबातल्या सदस्यांना म्हणा किंवा आपल्या समाजातील मित्र परिवारांना म्हणा, त्रास होतो ह्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे धूम्रपान किंवा जे हे सोडलं पाहिजे.
0: हो, खरंय. सर, पालकांनी आपल्या मुलांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी आणि तंबाखू विरोधी लढ्यात पालक, शिक्षक, आरोग्य यंत्रणा आणि समाज यांची भूमिका किती महत्वाची आहे याबद्दल आपण काही माहिती द्याल?
1: बरोबर आहे मॅडम. तंबाखू व्यसन हे फक्त आरोग्य विभागाचाच प्रश्न आहे असं नाहीये. आपल्याला माहिती असेल हा लढा सरकार किंवा डॉक्टरांचा नाहीये, आरोग्य विभागाचा नाहीये. तर याच्यामध्ये एकतर पालक, दुसरी गोष्ट आहे पहिले पालक झाल्यानंतर दुसरे शिक्षक आहेत आणि तिसरा समाज आहे. तर याच्यामध्ये पालकांची भूमिका आपण काय आहे, तर मुलांसमोर स्वतः कधीही तंबाखू किंवा सिगारेटचं सेवन करू नये. मुलं मोठ्यांचं अनुकरण करत असतात, त्यामुळे मुलांच्या वर्तनावर लक्ष ठेवायला लागेल, त्यांच्याशी संवाद साधा आणि जेणेकरून ते तणावाखाली व्यसनाकडे वळणार नाहीत याची दक्षता पालकांनी घेतली पाहिजे. दुसरी भूमिका आहे, आपल्याकडे पालकांच्या झाल्यानंतर मुलं शाळेत जातात, तिथं शिक्षकांची भूमिका येते. जेणेकरून एखादा विद्यार्थी अचानक एकलकोंडा झाला किंवा त्याच्या वर्तनात बदल दिसला तर शिक्षकांनी त्याला प्रेमाने विश्वासात घेतलं पाहिजे, त्याचं समुपदेशन केलं पाहिजे, त्याच्यावर काय ताणतणाव आहे हे विचारलं गेलं पाहिजे, जेणेकरून त्याला बाबा व्यसन लागणार नाही याची शिक्षकांनी दक्षता घेतली पाहिजे किंवा ती भूमिका वटवली पाहिजे. आता तिसरा राहिला भाग आपण समाज. मनुष्य प्राणी हा समाजात वावरत असतो, त्याला आजूबाजूचे सगळ्या समाजात राहायचं असतं. तर सार्वजनिक ठिकाणी कोणी धूम्रपान करत असेल तर त्याला हटकले पाहिजे. तुम्ही एक भारताचे सजग नागरिक आहात तर त्यानुसार कायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्याची तक्रार प्रशासनाकडे केली पाहिजे. व्यसनमुक्तीची जी काही चळवळ आहे ही एक लोकचळवळ त्या दृष्टीने झाली पाहिजे. तर केवळ नुसतं आरोग्य किंवा सरकार यांच्यावर अवलंबून न राहता पालकांनी, शिक्षकांनी आणि समाजाने आपली जर का भूमिका योग्य प्रकारे वटवली तर तंबाखू विरोधी लढ्यात आपण नक्कीच यश मिळवू याची मला खात्री वाटते.
0: हो, खरंय सर. तंबाखूचं व्यसन सोडण्याचा निर्णय घेणाऱ्या नागरिकांना किंवा युवकांना आपण काय संदेश द्याल?
1: तुमचा एक निर्णय तुमच्या कुटुंबाचं आयुष्य बदलू शकतो. व्यसन सोडणे कठीण नक्कीच आहे पण ते अशक्य अजिबात नाहीये. जेव्हा जेव्हा तंबाखूची तीव्र इच्छा होईल तेव्हा तुमच्या मुलांचा, कुटुंबाचा चेहरा डोळ्यासमोर आणा. मोफत समुपदेशन सेवा आपली आहे, त्यासाठी व्यसन सोडताना योग्य वैद्यकीय मदतीची गरज असते. आजच पाऊल उचला, तंबाखूला नाही म्हणा, निरोगी आयुष्याची सुरुवात करा.
0: श्रोते हो, तंबाखू मुक्त समाज घडवण्यासाठी शासन, आरोग्य विभाग, शाळा, महाविद्यालय, पालक आणि समाज यांनी एकत्रितपणे काम करणं ही काळाची गरज बनली आहे. योग्य समुपदेशन, कुटुंबाचा आधार आणि दृढ इच्छाशक्ती यांच्या मदतीने निरोगी, आनंदी आणि व्यसनमुक्त जीवन नक्कीच जगता येऊ शकतं. हाच संदेश आपल्याला राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर यांनी दिला आहे. सर, आपण अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
0: श्रोते हो, तंबाखूला नकार, आरोग्याला स्वीकार हा संदेश आपण प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणं ही आपल्या प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आपण

प्रत्येकानं पार पाडायला हवी. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह आणि नव्या मान्यवरांसोबत सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणी से हे पुणे केंद्र आहे मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स वर 7:40:22 झालेत. भावधारा कार्यक्रम श्रोते हो आम्ही प्रसारित करणार आहोत या छोट्या विश्रांतीनंतर.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
3: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
2: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
3: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
2: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
3: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
2: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
0: भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया माणिक वर्मा यांनी गायलेल्या या मधुकर जोशी यांच्या रचनेनं. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

0: माणिक वर्मा यांनी गायलेली ही रचना होती मधुकर जोशी यांची, संगीत होतं दशरथ पुजारी यांचं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा. सन

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

रामदास कामत यांनी गायलेलं हे गीत होतं गुरुनाथ शेणई यांचं. संगीत होतं भानुकांत लुकतुके यांचं. या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:50 होत आहेत. ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामींनी प्रसारित करत आहोत.

0: स्वामी
1: स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
0: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी स्वामी
1: स्वामिनी विजिलँड बिल्डिंग कुमठी रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: काय रे सोन्या, काल अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
3: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो। ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश। आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया।
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड पुणे। स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा।
4: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत। याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही।
5: शिर्या शिर्या, असं भरल्या ताटावरून उठू नये रे। अरे अन्न हे देवासमान मानतात आपल्या संस्कृतीत।
6: हो बाबा, माहिती आहे मला। आपल्या देव्हाऱ्यात ती देवी आहे, तीच अन्नाची देवता ना?
7: हो हो, तिचं नाव आहे अन्नपूर्णा। घरात येणारा दाणा दुणा अन्न धान्य पुरवठ्याला यावं, घरात कशाला कमी पडू नये, देवाचे शुभ आशीर्वाद मिळावेत म्हणून हे अन्नपूर्णेचं व्रत करायचं। आणि बरं का शिरीष, फार पूर्वी काशी नगरीमध्ये धनंजय नावाचा एक गरीब विद्वान ब्राह्मण राहत होता। त्याच्या पत्नीचं नाव होतं सुलक्षणा। धनंजयानं आपलं दारिद्र्य दूर व्हावं म्हणून भगवान शंकरांची उपासना केली। त्यावेळी त्यांनी त्याच्या कानात 3 वेळा अन्नपूर्णा असं म्हटलं। धनंजयाला काही समजेना, त्यानं आणखी तप केल्यावर भगवान शंकरांनी त्याला दृष्टांत दिला।
8: तुझ्या तपामुळं मी तुझ्यावर प्रसन्न झालोय, तू पूर्व दिशेला जा, तुला सर्व काही समजेल, तुझे मनोरथ पूर्ण होईल।
9: जशी आज्ञा प्रभू।
8: तथास तू।
7: पूर्व दिशेला निघालेला धनंजय अहोरात्र प्रवास करत राहिला। कितीतरी दिवस त्याचा प्रवास सुरूच होता। एका रात्री त्याला एक सुंदर सरोवर दिसलं। पौर्णिमेच्या त्या प्रसन्न रात्री त्या तळ्याकाठी काही अप्सरा पूजा करत होत्या।
9: आपण कुणी स्वर्गीय स्त्रिया दिसत आहात, कोण आहात आपण, कृपया मला सांगाल का? आपण इथे कसली पूजा करतात?
10: आम्ही इंद्रदेशीच्या अप्सरा आहोत आणि आम्ही इथे अन्नपूर्णा मातेचं व्रत करतो आहोत।
9: अन्नपूर्णा मातेचं व्रत? हे व्रत केल्यानं काय होतं, याचा विधी काय, फलप्राप्ती काय होते?
10: हे व्रत कोणीही करू शकतं। 21 दिवसांसाठी 21 गाठी असलेला दोरा घ्यावा। 21 दिवस शक्य नसल्यास 1 दिवस तरी उपवास करावा आणि तेही अशक्य असेल तर कहाणी ऐकून प्रसाद ग्रहण करावा।
9: आपली कहाणी ऐकायला कोणी नसेल तर
10: पिंपळाच्या पानावर दिवा लावावा आणि शंकर पार्वतीला स्मरून कहाणी सांगावी। कहाणी ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये, चुकून घेतलेच तर दुसऱ्या दिवशी पुन्हा उपवास करावा।
9: हे व्रत कधी करावं, कोणत्या विशिष्ट तिथीला?
10: त्याला कोणतीही विशिष्ट तिथी नाही, आपल्याला हवे त्या दिवशी आपण हे व्रत करू शकता। हे व्रत केल्याने निर्धनाला धन, निपुत्रिकाला पुत्र, मूर्खाला विद्या प्राप्त होते। विशिष्ट इच्छा धरून हे व्रत केल्यास ती इच्छा पूर्ण होते। मात्र या दिवसात कुणावर रागावू नये आणि व्रताची हेळसांड करू नये।
9: सुलक्षणे, अन्नपूर्णा मातेच्या कृपेनं आपण धनवान झालो, घर सोन्या नाण्यानं भरलं।
10: अशक्य गोष्ट शक्य झाली।
9: खरंय, पण सुलक्षणे, या सगळ्यात एकच गोष्ट जीवाला सलतीये। एवढं धन आलं, श्रीमंती आली, पण वंशाला दिवा नाही, आपल्याला मुलबाळ नाही। जो तो मला विचारू लागलाय, भंडावून सोडू लागलाय, मुलाचं काय?
10: अहो, बोलणाऱ्यांची तोंड धरता येत नाहीत, आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं।
9: सुलक्षणे कुठवर करणार दुर्लक्ष?
10: पण मग काय करणार?
9: आहे एक उपाय। आहे
10: कोणता उपाय?
9: दुसरा विवाह।

0: अशा प्रकारे धनंजयानं दुसरं लग्न केलं. धनंजयाची दुसरी बायको काही फार शहाणी नव्हती. सौती मत्सराचं विष पोटात घेऊनच तिनं घरात पाऊल टाकलं.
1: सुलक्षणे, मला क्षमा कर, मी तुझ्यावर घोर अन्याय केलाय.
2: नाही नाथ, दोष तुमचा नाही. ही अन्नपूर्णा मातेची सत्व परीक्षा आहे आणि मला त्यात उतरलं पाहिजे. पण एक सांगू नाथ.
1: काय?
2: आपण मात्र माता अन्नपूर्णेचं व्रत विसरलात. अन्नपूर्णा मातेच्या कृपा प्रसादानच तर आपल्याला हे वैभव मिळालं, हो ना?
1: बरोबर बोलली सुलक्षणे. मी घनघोर अंधारात पडून होतो, तूच मला प्रकाश दाखवलास. मी आत्ताच इथे या व्रताचा आरंभ करतो.
3: वा, छान. मी तिकडे गेले 18 दिवस तुमची वाट बघत बसले आणि तुम्ही या वांझोटीकडे येऊन बसलात होय. माझ्या नवऱ्याला पूर्ण माझ्या विरोधी करण्यात तू यशस्वी झालीस हो. तुझं तळपट तळपट होईल. चला हो.
1: अगं पण व्रत अर्धवट सोडून मैनावती.
3: चला म्हटलं ना.
4: हे झोपले आहेत वाटत. आणि ह्यांच्या हातात हा गाठींचा दोरा कसला?
3: त्या चांडाळणीनं दोरा बांधून वश करून घेतलं वाटतं माझ्या नवऱ्याला. नाही, आता हा दोरा मी चुलीत घालून जाळूनच टाकते. आता कस?
1: मैनावती, तू माझा व्रतभंग केलास म्हणून हे सगळं घडलं. हो, त्याचं नव्हतं झालं. मी पुन्हा निर्धन भिकारी झालो. हे सगळं तुझ्यामुळे झालंय मैनावती.
3: तुमच्यासारख्या दरिद्री माणसाबरोबर राहण्यात काय अर्थ आहे? मी आपली माहेरीत जाते, तिथे गडगंज श्रीमंती आहे, मी बसा इथच.
0: धनंजयानं पूर्ण निष्ठेनं अन्नपूर्णा व्रत केलं. त्या सरोवरात त्याला माता अन्नपूर्णेचं दर्शन झालं.
1: माते प्रणाम. माते मला क्षमा कर.
2: वत्सा, मला सर्व काही माहीत आहे. ही माझी सुवर्ण मूर्ती घे
1: माते.
2: देव्हाऱ्यात हिची स्थापना कर. दररोज हिची पूजा कर. तुला सुख समृद्धी प्राप्त होईल. तुला माझा आशीर्वाद आहे
1: माते.
2: तुझी प्रथम पत्नी सुलक्षणा हिने माझी मनोभावे भक्ती केली, व्रत केलं. माझ्या सत्व परीक्षेत ती पूर्ण उतरली. तिला लवकरच एक सुलक्षणी मुलगा होईल.
1: प्रणाम माते.
2: तथा अस्तु.
5: आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनियाद स्टुडिओ. निर्मिती रोहन्स आय पुणे.
6: साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित स्वामिनी व्रतकथामालामधील हा भाग आपणास कसा वाटला? यामध्ये आपणास आणखी कोणकोणत्या व्रतकथा ऐकायला आवडतील ते आम्हास जरूर कळवा. आमचा पत्ता
7: स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.
8: अहो, बहीणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
9: अगं, मग सांगायचंच की 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
8: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
9: तर मग स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
8: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.

0: स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भवनी स्वामी।
0: स्वामिनी बिझलँड बिल्डिंग कुंभेकर रोड पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी आकाशवाणीच्या पुणे केंद्रांनी प्रसारित

केला मध्यम लहरी 378.78 मीटर्सवर. आत्तापासून थोड्याच वेळात म्हणजे ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही प्रसारित करू आणि त्यानंतर 8:40 वाजता आकाशवाणी अकोला केंद्र निर्मित जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. तूर्त समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून काही क्षणात.

0: Delhi. Russian President Vladimir Putin says U.S. pressure will not affect India-Russia ties, describes India as a reliable partner, and India to take on arch rivals Pakistan in semi-final of men's under 18 Asia Cup hockey tournament in Japan today. And with that, we end the morning news. Have a nice day.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
2: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दमणच्या दौऱ्यावर. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारतीय मुलांच्या संघाची पाकिस्तानशी तर मुलींच्या संघाची चीनशी लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमधल्या सुरत शहराला भेट देणार असून रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रातील 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये वडोदरा मुंबई या द्रुतगती महामार्गाच्या महत्वाच्या टप्प्याचं लोकार्पण मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. गुजरात आणि महाराष्ट्रातील दळणवळण आणखी सुधारण्यासाठी हा महामार्ग उपयुक्त ठरणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान दमणला भेट देणार असून तिथं सुमारे 2,970 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्स यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या विविध मुद्द्यांचा आढावा घेतला. या बैठकीत ऊर्जा, महत्वपूर्ण खनिज, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य यासह अन्य क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर विस्तृत चर्चा झाल्याचं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. अहमदाबादमध्ये कालपासून जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धेच्या उद्घाटन सत्राला दूरस्थ माध्यमातून संबोधित केलं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी योग 365 या मोहिमेचं जागतिक राजदूत म्हणून योगदान द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. येत्या 8 जूनपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेत 60 देशातील 400 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक आज आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज सकाळी पतधोरण समितीनं घेतलेले निर्णय जाहीर करतील. वाढती महागाई आणि कच्च्या तेलाच्या किमती, घसरणारं रुपयाचं मूल्य आणि संभाव्य कमकुवत मान्सून यासारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी रेपो दरात वाढ करणं हा योग्य मार्ग ठरणार नाही. त्याऐवजी बाजारातील विपरीत परिस्थिती दूर करण्यासाठी आणि वित्तीय स्थिरतेला पाठिंबा देण्यासाठी बँक अल्पमुदतीचे व्याजदर आणि तरलतेचे उपाय वापरू शकते असं SBI प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. आज 5 जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन. पृथ्वीवरील जीवसृष्टी वाचवण्याबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 1973 दरवर्षी 5 जूनला हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्तानं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग हे राजधानी दिल्लीतल्या मैदानगढी इथल्या नमो ऑक्सिजन पार्कमध्ये आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात भाग घेणार आहेत. संपूर्ण देशभरात यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशिया आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचं कौतुक केलं आहे. भारतानं रशियाबरोबरचं सहकार्य कमी करावं यासाठी पाश्चात्य देशांकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्न निरर्थक आणि जागतिक स्तरासाठी हानिकारक असल्याचं पुतीन यांनी म्हटलं आहे. जगातील प्रमुख वृत्तसंस्थांच्या प्रमुखांशी संवाद साधताना ते काल बोलत होते. यावेळी पुतीन यांनी भारताची आर्थिक प्रगती आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरण यांची प्रशंसा करत भारतासोबतचे आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याचा रशियाचा निर्धार असल्याचं सांगितलं. रशिया भारताकडे एक विश्वासू भागीदार म्हणून पाहतो आणि भारताचे इतर कोणत्याही देशासोबतचे द्विपक्षीय संबंध रशियासाठी नकारात्मक ठरतील असं वाटत नाही असंही पुतीन यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री इव्हेट कूपर यांनी काल नवी दिल्लीत भारत युके विजन 2035 आढावा घेण्यासाठी पहिली वार्षिक बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी विकास, तंत्रज्ञान, नवोपक्रम, संरक्षण, हवामान, स्वच्छ ऊर्जा आणि शिक्षण या विषयावरील प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी शिक्षण मंत्रालयानं लिव्हरपूल विद्यापीठाला बंगळुरू इथं

0: शैक्षणिक संकुल सुरू करण्यासाठी मंजुरीपत्र सुपूर्द केलं. भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या व्यापार करारावरील चर्चा पुढे नेण्याच्या उद्देशानं अमेरिकेचं प्रतिनिधीमंडळ भारत दौऱ्यावर होतं. या प्रतिनिधीमंडळाचा 4 दिवसांचा भारत दौरा पूर्ण झाला आहे. या दौऱ्यादरम्यान व्यापार सुलभता, आयात कर, सीमाशुल्क, आर्थिक सुरक्षा आणि परस्पर हिताच्या इतर क्षेत्रांसह विविध विषयांवर रचनात्मक आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सांगितलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांच्या 17 जागांसाठी तसंच एका पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातल्या 6 मतदारसंघांमध्ये उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे, तर अन्य ठिकाणी निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे आणि भाजपचे प्रदीप पंत यांनी उमेदवारी मागे घेतल्यानं महायुतीचे विक्रम काकडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसभेच्या आगामी निवडणूक आणि पोटनिवडणुकीसाठी भाजपनं काल आपल्या 11 उमेदवारांची नावं जाहीर केली. त्यानुसार मध्य प्रदेशातून तरुण चुग आणि रजनीश अग्रवाल यांना तर राजस्थानमधून डॉक्टर अलका गुर्जर आणि डॉक्टर सतीश पुनिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुजरातमधून राजू शुक्ला, मुकेश शुक्ला, मानसिंग परमार आणि जितेंद्र मेघजी कंजरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी ही निवडणूक येत्या 18 तारखेला होणार आहे, तर ओदिशा, महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये प्रत्येकी 1 जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. 1987 तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी तरुण कपूर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं 1 वर्षाची मुदतवाढ मंजूर केली आहे. कपूर यांचा हा कार्यकाळ येत्या 10 जूनपासून सुरू होईल आणि तो पुढील 1 वर्षाच्या कालावधीसाठी असेल अशी माहिती कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागानं दिली आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. भोर मतदारसंघातून ते 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. राज्याचे शिक्षण मंत्री तसंच दुग्धविकास, पशुसंवर्धन यासह विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी 14 वर्ष मंत्रिमंडळात काम केलं. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात महानंदच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अनंतराव थोपटे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. लोकसभेचे महासचिव आणि घटनातज्ज्ञ डॉक्टर सुभाष सी कश्यप यांचं दीर्घ आजारानंतर काल नवी दिल्लीत निधन झालं. ते 97 वर्षांचे होते. 1983 ते 1989 या काळात लोकसभेचे महासचिव म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता. डॉक्टर कश्यप यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शोक व्यक्त केला आहे. मुलांच्या 18 वर्षाखालील आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. जपानमध्ये काकामिगाहारा हॉकी स्टेडियममध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार 3:30 वाजता हा सामना सुरू होईल. भारतानं चिनी तैपेवर 13-1 असा शानदार विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुलींच्या 18 वर्षाखालील आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताची लढत चीनशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 9:30 वाजता हा सामना सुरू होईल. नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचं काल केरळमध्ये आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पुढील 4 ते 5 दिवस दक्षिणेकडील राज्यांच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून पुढच्या 2 ते 3 दिवसात राज्याच्या काही भागात मान्सूनच्या सरी पडण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. राजधानी दिल्लीसह पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये आज विजांसह पावसाचा अंदाज आहे. कर्नाटक, केरळमध्येही आज जोरदार पावसाची शक्यता आहे, तर आंध्र प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोरममध्ये आज उष्ण दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दमणच्या दौऱ्यावर. भारतीय रिझर्व्ह बँक आज 2-मासिक पतधोरण जाहीर करणार. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारतीय मुलांच्या संघाची पाकिस्तानशी तर मुलींच्या संघाची चीनशी लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे मध्यम लहरी 378.78 मीटर्सवर. आतापासून काही क्षणात म्हणजे ठीक 8:40 आकाशवाणी अकोला केंद्रनिर्मित जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे ठीक 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी अकोला केंद्र प्रसारित करीत आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम देणं निसर्गाचं.
2: आषाढाला पाणकळा सृष्टीला वण्याचा मळा.
1: लेखन डॉक्टर नंदकिशोर चिपडे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर.
3: शब्द

0: सादर करते सूरज गोळे।
1: तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो, हे दूरवरून कानावर येणारे भावगीताचे सूर वैशाखाची दाहकता अधिकच तीव्र करीत होते। आकाशाला गवसणी घालणारी उष्णतेची चढती असलेली कमान, स्तब्ध झालेला वारा, आपल्या आटलेल्या रूपाकडे पाहून खिन्न झालेले नद्या सरोवर, होरपळून निघत असलेली वृक्षवल्ली, सर्वा सर्वांनाच प्रतीक्षा असते ती आभाळ मायेच्या बरसातीची। एकदा का मृग नक्षत्राने या बरसातीची नांदी झाली की मग पाहता पाहता वैशाखाची आग भिजून जाते। तापमानानं नमतं घ्यावं, पाषाणाला झरे फुटावे, नद्या सरोवर दुथडी भरून वाहू लागावीत, वृक्षवेलींना बहर यावा, नी या सृष्टी सोहळ्यात समस्त मानवजात सुखी व्हावी एवढीच तर अपेक्षा असते। पण ती पूर्ण होते का? ऋतू आपल्या नियोजित वेळेवर येऊन नियोजित काळापर्यंत मुक्कामी असतात का? दुर्दैवानं याचं उत्तर नाही हे येतं। मग याला कारणीभूत काय आहे आणि याला जबाबदार कोण? तर त्याचं उत्तर हेच की याला कारणीभूत आहे निसर्ग चक्राची अनियमितता, आणि ती बिघडवण्यासाठी जबाबदार आहे तो मानव। माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं अनादि काळापासून चालत आलेलं आहे। काळाच्या ओघात माणसाच्या स्वार्थी वृत्तीने उच्चांक गाठला, त्याच्या आरामदायी आयुष्याची वाट निसर्गाच्या अस्तित्वाला गालबोट लागणारी ठरली। जागतिकीकरणाच्या गरड्यात त्याने अस्सलपणा गमावला। त्याच्या आयुष्यात दुःखाचे सावट घेऊन येणारी ही आधुनिकता मनातील मोकळेपणावर गदा आणणारी ठरली। दिखाऊपणा त्याला आगाऊपणाच्याही पलीकडे घेऊन गेला आणि इथेच माणुसकीचा कडेलोट झाला। तेव्हापासून आस्थागायत माणुसकीची वाणवा जाणवत आहे। माणसाच्या किर्र काळोखी आयुष्यात निसर्गाने नेहमीच त्याला हिरवेपणा देण्याचा प्रयत्न केला असून हे शाश्वत सत्य आहे। तरीही अप्पलपोट्या माणूस आज निसर्गावर इतका क्रूरपणे वार करीत आहे की जिकडे तिकडे उघडे बोडके रान नजरेस पडते, जे बघून पोटात कालवा कालव होते।

योग्य वेळी आणि योग्य तऱ्हेने फक्त निसर्गच शिक्षित करू शकतो, तेवढं सामर्थ्य आपल्यात नाहीच. निसर्गाची निस्वार्थता अंशभर तरी आपल्यात उतरावी, त्याचं सोसणं पोळणं पोसणं कळावं एवढंच. एरवी हिरवीगार दिसणारी झाडं भर उन्हाळ्यात वस्त्रगाळ करून अक्षरशः नागडी होऊन आपल्या पालापाचोळ्यांनी जमिनीला झाकायचं काम करतात, तिला ओलावा देतात. याची परतफेड म्हणून केवळ झाडांनाच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीला आपली जमीन 100 पटीनं पोषक मूल्य पोहोचवायचं काम करते.

कुठल्याही ऋतूत कुठल्याही परिस्थितीत असंख्य जीव पोसल्या जात असतात याचा आपल्याला अभ्यास नाही, हे आपलं दुर्भाग्य. अरे पालापाचोळा जाळू नका रे, अरे राहू द्या रे, जमिनीची आर्द्रता टिकवून ठेवा रे, कितीही ओरडा काहीही फरक पडत नाही कुणाला. धडधाकट माणूस सोडला तर निसर्गातील प्रत्येक छोटा मोठा जीव निसर्गाच्या जडणघडणीत सहाय्यभूत ठरत असतो. सद्यस्थितीत जगभरात एकूणच निसर्गाचा ऱ्हास सुरू आहे. त्याचं तंत्र नियमन बिघडलं आहे असं आपण नेहमीच म्हणतो, पण तो आपणहून बिघडला तर नक्कीच नाही ना. आपल्या चुकीच्या विकासाच्या संकल्पनांनी हळूहळू निसर्गाचा समतोल बिघडवायला सुरुवात केली आणि आज आपण जे काही पाहतोय ती बहुतांशी मानवाच्या चुकांची फळं आहेत. जिथे तिथे झाडांचा सर्रास बळी दिला जातो, मोकळ्या हिरव्या जागा, तिवरांची जंगलं डोंगरच्या डोंगर बांधकामांसाठी उद्ध्वस्त केली जात आहेत. गेल्या काही वर्षात लाखोने मोठमोठी झाडं निर्दयीपणे कापली गेली. मुक्या निसर्गावर सतत घाला घातला जातोय. निसर्गाचा आपणही एक भाग आहोत याचा विसर आपल्याला पडतोय. बुद्धी, पैसा आणि यंत्राच्या जोरावर जे काही सध्या सुरू आहे ते बघून आपण विनाशाकडे जातोय याविषयी तिळमात्र शंका नाही. आजवर जे झालं त्याचीच पुनरावृत्ती भविष्यात होत राहणार. नेमेची येतो पावसाळा तसं नेमेची येतो पूर याची जाणीव ठेवावी लागेल. राज्यभरात बांधकाम, रस्ता रुंदीकरण आणि इतर अनेक कारणांमुळे झाडांची कत्तल सुरू आहे. पर्यावरण संतुलित राहिलं तर आपण राहू. झाडं ही निसर्ग संतुलनाचा सगळ्यात महत्वाचा घटक आहेत, त्याविषयीची जाणीव ठेवून जनजागृती करायला हवी. अन्यथा पैसा कमवाल, पण पुढील येणाऱ्या पिढ्या जर आपण आज करत असलेल्या चुकांना

मुळे अशाच उद्ध्वस्त होणार असतील तर काय फायदा? निसर्गाची जपणूक ही आपली जपणूक आहे. झाडांची निसर्गाची काळजी एक बुद्धिजीवी प्राणी म्हणून आपलं कर्तव्य आहे. 1974 पासून संयुक्त राष्ट्रांनी 5 जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर दरवर्षी एक थीम ठरवून जगभरातली सरकारं, उद्योग, विविध संस्था पर्यावरणाशी संबंधित त्या विषयासाठी प्रयत्न करत असतात. पर्यावरणाशी संबंधित विविध विषय, घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि महत्वाच्या बाबींविषयी तातडीनं पावलं उचलणं असा हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे. जगभरातले अनेक देश आणि लाखो लोक दरवर्षी यात सहभागी होतात. काल परवाच वाचनात आलं, जगभरात दर 3 सेकंदांनी एखाद्या फुटबॉलच्या मैदाना एवढं जंगल नष्ट होत आहे. जगभरातल्या एकूण प्रवाळापैकी 50% प्रवाळ नष्ट झाली असून 2050 पर्यंत 90% प्रवाळ नष्ट होण्याचा अंदाज आहे. युनायटेड नेशन्सच्या मते जगभरातल्या प्रत्येक खंडामधल्या आणि समुद्रामधल्या इकोसिस्टीम पर्यावरणाची हानी टळली, संतुलन साधलं गेलं तर त्याचा फायदा मानवजातीला होईल. हवामान बदल कमी होतील आणि विविध प्रजाती नामशेष होणार नाहीत. कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात निसर्गाचे जे स्वाभाविक रूप असेल ते तसेच राहणे यातच सर्वांचे हित आहे. आपल्या ज्या विचारातून समस्या उभी राहिली आहे त्याच विचारातून समस्येची उकल मिळू शकणार नाही असं अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हटलं होतं. मानवी हस्तक्षेपातून जर नैसर्गिक परिसंस्थांची हानी झालेली असेल तर ती मानवी हस्तक्षेपाद्वारेच कशी भरून निघेल? माणसांचा वावर थांबला तर निसर्ग झपाट्याने आपल्या मूळ पदावर येतो. कोविड महासाथीच्या पहिल्या लाटेतील कडक संचारबंदीच्या काळात जगभरातील लोकांनी याचा अनुभव घेतला. नैसर्गिक परिसंस्थांचे अभ्यासकही हेच सांगतात. माणसांचा वावर नियंत्रित केला तर काही वर्षात आपोआप तिथे नैसर्गिक परिसंस्था पुनर्स्थापित होते. काही ठिकाणी थोडा हस्तक्षेप करावा लागू शकतो. उदाहरणार्थ माती धुवून गेल्याने पावसाचं पाणी अजिबातच थांबत नसेल तर एखाद्या दगडांच्या राशीचा बंधारा घालणे, उतारावर उथळ खड्डे घेणे, अगदीच ओसाड जागी निसर्गाला सुरुवात करून देण्यासाठी स्थानिक वनस्पतींची लागवड आणि जोपासना करावी लागते. स्थानिक हिरवाईने जीव धरला की स्थानिक कीटक, पक्षी, प्राणी येतात आणि परिसंस्था समृद्ध होऊ लागते. पर्यावरणाची व्याप्ती फार मोठी आहे. आपल्या सभोवताली जे सर्व काही आहे ते म्हणजे पर्यावरण. आपल्या सभोवतालचे मुख्य 2 घटक म्हणजे सजीव आणि निर्जीव. वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव हे सजीव घटक तर हवा, पाणी, माती, प्रकाश, ऊर्जा हे आणि इतर सर्व निर्जीव घटक. निर्जीव घटकांना सजीवांची कोणतीही आवश्यकता भासत नाही, पण सजीव मात्र निर्जीव घटकांशिवाय जिवंत राहू शकत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. याचा शेवट भयावह ठरू शकतो. याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे, नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ अटळ आहे. पावसाळ्यात 4 महिन्यात कोसळणारा पाऊस अलीकडे 15 दिवसातच पडू लागला आहे. दुष्काळी भागात आता पुराचे थैमान दिसू लागले आहे. एकीकडे ओला दुष्काळ असतो आणि त्याचवेळी दुसरीकडे कोरडा दुष्काळ. काही वर्षांपूर्वी बारोमास वाहणाऱ्या अनेक नद्या

हल्ली हिवाळ्यातच कोरड्या ठाक पडू लागल्या आहेत. पाणी टंचाईवर उपाय म्हणून आम्ही पावसाळ्यात वाहून जाणारं पाणी अडवण्यासाठी अनेक धरणं बांधली, तरी देखील पाणी टंचाई कायमच आहे. मे महिन्याचा शेवट जवळ आला की धरणं तळगाठतात, कोरडी पडतात आणि खेड्यापाड्यातील मायमाऊल्या हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकू लागतात. जगभरातील टॉप 3 देशांमध्ये स्थान मिळवण्याचं स्वप्न पाहण्यात रमलेला आपला देश पर्यावरणाकडे अजिबात गांभीर्यानं पाहताना दिसत नाही. विकासाच्या वाटेवर पर्यावरण येतं आणि ते संपवल्याशिवाय विकास होतच नाही असा समज तर विकासकर्त्यांचा झाला नाही ना. कुठलाही रस्ता करीत असताना झाडं तोडणं, डोंगर साफ करणं सर्रास सुरू आहे. पर्यायी झाडे लावली जातात ती केवळ कागदावर. आपल्या राज्यातील अलीकडे झालेला कोणताही नॅशनल हायवे पहा, त्या मार्गासाठी तोडलेल्या झाडांची भरपाई म्हणून लावलेली झाडं कुठं आहेत, त्यांची सध्याची स्थिती काय, कुणालाही सांगता येणार नाही. विकास झाला हे अमान्य करण्याचं कारण नाही, पण त्यासाठी कुठली किंमत आपण मोजत आहोत याचाही विचार व्हायला हवा. आपल्याप्रमाणेच निसर्गातील इतर जीवांचा, पुढच्या पिढ्यांचा जगण्याचा हक्क, त्याचा आदर आणि जाणीव आपण ठेवणार आहोत की नाही, की फक्त ओरबाडून घेणं हीच विनाशाची वृत्ती आपण जोपासणार, देव जाणे. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या माती तुनी चैतन्य गावे, कोण ती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे. खनिज संपत्ती, जलसंपत्ती, वनसंपत्ती, निसर्ग त्याचा अणुरेणू कणन कण आपल्याला बहाल करतो, त्याच्या दातृत्वाची ओंजळ आपल्या करता समर्पित आहे. हे देणं निसर्गाचं असतं, ते अखंड आणि अनंत असतं. संहाराचा नाही तर संवर्धनाचा विचार म्हणजे निसर्ग.

0: आत्ताच आपण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात. देणं निसर्गाचं लेखन होतं डॉक्टर नंदकिशोर चिपडे यांचं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर यांचं. सादर करते होते सूरज गोळे. ही निर्मिती होती आकाशवाणी अकोला केंद्राची.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 किंवा 792 kHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
3: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शुक्रवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन आपली आवड या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आहे. प्रसारण सोमवारी रात्री 10 ते 11 या वेळात आपल्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि मंगळवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून. बघा, तुम्ही किंवा तुमच्या घरच्यांनी जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन आपली आवड.

आकाशवाणी पुणे केंद्राच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. वेळ लक्षात घ्या, 9:20 झालेत. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं ग दी माडगुळकर यांचं. संगीतकार होते वसंत देसाई आणि चित्रपट होता येरे माझ्या मागल्या. कार्यक्रमात यानंतर ऐकूया राजा शिवछत्रपती या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत. संगीत आहे पुन्हा एकदा वसंत देसाई यांचंच.

0: राजा शिव छत्रपती या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं आशा भोसले यांनी आणि संगीत दिलं होतं वसंत देसाई यांनी.
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 9:09 झाली आहेत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मोहित्यांची मंजुळा या चित्रपटातलं आनंद घन यांनी संगीतबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत. स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

आनंद घन यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना लिहिली होती शांता शेळके यांनी. हा स्वर होता लता मंगेशकर यांचा आणि चित्रपट होता मोहित यांची मंजुळा. यानंतर ऐकूया कृष्णा कल्ले यांच्या आवाजात विनायक राहतेकर यांनी लिहिलेली गीतरचना शूरामी वंदिले या चित्रपटासाठी संगीत श्रीकांत ठाकरे यांचं.

0: विनायक राहतेकर यांच्या गीताला संगीत होतं श्रीकांत ठाकरे यांचं. कृष्णा कल्ले यांनी गायलेलं हे गीत होतं शूरामी वंदिले या चित्रपटातलं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: मैत्रिणींनो, गंध हा फक्त अनुभव नसतो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण असते. पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकाचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो. गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या ओंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण. तर मैत्रिणींनो, दरवळू दे तुमच्या आठवणींचा गंध. त्यासाठी सखी संदेश या कार्यक्रमासाठी 9 जूनला मंगळवारी सकाळी 11 वाजता जरूर फोन करा. फोन नंबर आपले नेहमीचे 2553-1705 आणि 2553-1706 वर. विषय गंध.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया गाठ पडली ठकाठका या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांनी लिहिलेलं हे गीत. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि हे गीत गायलंय लता मंगेशकर यांनी.

लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं ग. दि. माडगुळकर यांचं, संगीत होतं वसंत पवार यांचं आणि चित्रपट होता गाठ पडली ठकाठका. यानंतर ऐकूया नांदायला जाते या चित्रपटातलं पी. सावळाराम यांनी लिहिलेलं हे गीत. स्वर आहे आशा भोसले यांचं आणि संगीतकार वसंत प्रभू.

0: कमी वेळा जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल हसला।
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
0: जाणकार बना, सतर्क रहा।

जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं. मामाभाचे या चित्रपटासाठी संगीत होतं एन दत्ता यांचं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्सवर. सकाळचे ठीक 9:30 वाजतायत. गिरवाण भारती संस्कृत पत्रिकेच्या या कार्यक्रमात आता ऐकूया पुण्याच्या सप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम. सहभाग सानिका पेंडसे आणि सहकारी यांचा, तसंच डॉक्टर भाग्यलता पाटसकर यांचा काव्यपाठ आणि शाकंभरी स्तोत्र. निर्मिती सहाय्य आहे साक्षी जरंडीकर यांचं. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या आहेत नीलिमा पटवर्धन. ऐकूया गिरवाण भारती.

0: श्रुतीहू आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पुण्याच्या सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या सानिका पेंडसे आणि विद्यार्थी यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम रसो वयी सहा।
1: नमो नमः। सर परशुराम भाऊ स्वायत्त महाविद्यालयस्य संस्कृत विभागस्य छात्रैः सहर्षं प्रस्तूयते कार्यक्रमः रसो वयी सहा।

0: सर परशुराम भाऊ स्वायत्त महाविद्यालयस्य संस्कृत विभागस्य छात्रैः प्रस्तुतः कार्यक्रमः रसो वैसः संहिता संकल्पना च डॉक्टर भारती बालटे संगीतरचना गायनं च सानिका पेंडसे निवेदनं अनन्या देशपांडे तालवाद्यं वेदांगः जोशी संवादिनी मिहिका जोशी कार्यक्रम विषये अभिप्रायान् निश्चयेन अस्मान् प्रेषयतु एतादृशाणां विविधानां कार्यक्रमाणां माध्यमेन पुनर्मिलामः तावत्पर्यन्तं धन्यवादाः
1: श्रोतहो आताच आपण पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या सानिका पेंडसे आणि विद्यार्थी यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकलात रसो वैसाहा श्रोतहो यानंतर आपण ऐकणार आहोत पारंपरिक शाकंभरी स्तोत्र स्वर आहे कविता खरवंडीकर यांचा

0: श्रोते हो, आताच आपण पारंपरिक शाकंभरी स्तोत्र ऐकलं. स्वर होता कविता खरवंडीकर यांचा. यानंतर आपण ऐकणार आहोत डॉक्टर भाग्यलता पाटसकर यांचं संस्कृत मधून काव्य वाचन.
1: कदाचित कस्मिंश्चित श्रीमद भागवत सप्ताहे किमपि लोकगीतं श्रुतं मया. बालमुकुंदन दिदृक्षोः शिवस्य कथं परिहासः संजातः इति तत्र वर्णना. तस्माल्लब्धबीजेयं कविता. कवितायाः शीर्षकं श्मश्रूस्तथैव स्थिता. गौरीं दृष्ट्वा विभूषिताङ्गीं ससम्भ्रमं गच्छन्तीं शिवेन पृष्टं समुत्सुकेन कुत्र त्वर्यते देवी. त्वरितमुमया शिवः प्रोक्तो मास्तु विलम्बो देव नन्दबालकं मोदनिधानं नेत्रगोचरीकर्तुं. नयमान् देवी नहि नहि नाथ यशोदानमन्येत जटाधारिणं विभीषिकां त्वां मातृमनो न सहेत. समुत्सुकोऽहं बालं द्रष्टुं नात्मानं प्रभवामि न कोऽप्यभिजानीया देवं गोपीवेषं यामि. द्रुतं धावितः समुत्सुकः सः बालं रमयितु कामः. केयं गोपी कथं नृत्यति जञ्जल्पन्ति गोप्यः. सा गोपी तु बालं पश्यति बालस्तां वीक्ष्यते अद्य किमेवं चित्रं भातीति यशोधरा मन्यते. क्रीडाविरता गोप्यः कीर्णा यशोधरा गृहरता चलन्ती सा तूष्णीं गोपी बालं सम्प्राप्ता. अनिमिषनयना रूपपिपासुर्बालं सा वीक्ष्यते सावगुण्ठिता मुहुर्मुहुश्च निगूढं चुम्बते. अनिमिषनयना रूपपिपासुर्बालं सा वीक्ष्यते सावगुण्ठिता मुहुर्मुहुश्च निगूढं चुम्बते. अरुदन्तं निभृतं बालं ज्ञात्वा यशोधरा ससाध्वसं तत्रागत्य पश्यन्त्यैव स्थिता. किं नामेयं बालमिदानीं किं कारणं चुम्बते. किञ्चित् दूरं पटं प्रसार्य यशोधरा वीक्षते. किं नामेयं बालमिदानीं किं कारणं चुम्बते. किञ्चित् दूरं पटं प्रसार्य यशोधरा वीक्षते. चकितचकितां स्तम्भितचेष्टां विस्मृतवाचां मुग्धां त्वरितं पलायिता सा गोपी दृष्ट्वा यशोधरां. चकितचकितां स्तम्भितचेष्टां विस्मृतवाचां मुग्धां त्वरितं पलायिता सा गोपी दृष्ट्वा यशोधरां. गृहमागत्या पर्णां पृच्छति सदाशिवस्तदानीं किं कारणमवाग् यशोदा अपि मां ज्ञातवती. तदा शिवानी विहस्य वक्ति भाग्यवती यशोदा. तदा शिवानी विहस्य वक्ति भाग्यवती यशोदा हरिहररूपं साक्षात् कृत्वा वाणी विलयं प्राप्ता. कथन्नु ज्ञातन्तये कथन्नु ज्ञातन्तयेति पृष्टे गदितवती शैलजा गोपीवेषे त्वयितरमाणे गोपीवेषे त्वयित्वरमाणे श्मश्रूस्तेन क्षुरिता देव श्मश्रूस्तथैव स्थिता. वसुदेवः यानबहुलेन मार्गेण गच्छन्त्या मया प्रायः इदं दृश्यते यत् कदाचित् माता वा कदाचित् पिता वा बालकं पृष्ठतः वर्तमाने आसने उपवेशय्य तं तस्य मातामह्याः पितामह्याः

गिरवाण भारती हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलो हर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

आकाशवाणी पुणे केंद्राची पहिली प्रसारण सभा श्रोतेहो आपण ऐकत आहात 378.78 मीटर्स या मध्यम लहरींवर आणि 792 किलोहर्ट्सवर. 10:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गांधी वंदना. लेखक

ग्रामीण भागातलं मतदानाचं प्रमाण वाढतं आहे. यावरून ग्रामीण जनता या निवडणुकांना किती महत्त्व देते हे लक्षात येतं. भारतामध्ये प्राचीन काळीसुद्धा पंचायतींना महत्त्व होतं. पुढे मात्र पंचायतींचं महत्त्व कमी झालं आणि पुढे बराच काळ लोटल्यानंतर महात्मा गांधीजींनी पंचायती राज म्हणजे ग्रामस्वराज्य या संकल्पनेला उचलून धरलं. पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गांधीजींचं नेतृत्व मानणारे पंडित जवाहरलाल नेहरू, एस के डे, यशवंतराव चव्हाण, वैकुंठभाई मेहता, बलवंतराय मेहता आदींनी गांधीजींच्या विचाराप्रमाणे पंचायती राज स्थापन व्हावं म्हणजे ग्रामस्वराज्य व्हावं

या विचाराला प्राधान्य दिलं आणि भारतातल्या अनेक राज्यात पंचायती राज स्थापन झालं. विकेंद्रित अर्थव्यवस्था आणि राज्यव्यवस्था निर्माण करता यावी म्हणून गांधीजी ग्रामस्वराज्याचा पुरस्कार करतात. गाव हा स्वायत्त घटक असावा, शक्य त्या सर्व जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी तो स्वावलंबी असावा आणि जरूर त्या वस्तूंची आयात निर्यात व्हावी. असं झालं तर गावातली उपक्रमशीलता वाढेल, निरनिराळं ज्ञान आणि कौशल्य असलेले नागरिक निर्माण होतील, बेकारीची समस्या सोडवता येईल आणि स्वावलंबी लोकांचा हा मानवी समूह आज औद्योगिकीकरणामुळे निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करू शकेल. यासाठी गांधीजी केंद्र सत्तेकडून साचेबंदपणे केल्या जाणाऱ्या नियोजनापेक्षा खालून वरपर्यंत येणाऱ्या नियोजनाचा पुरस्कार करतात. आपल्या आशा आकांक्षा आणि गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी धडपडणारे लहान सहान पण जागृत लोकसमूह निर्माण होणं हे त्यांना आवश्यक वाटत होतं. आज हाच विचार स्मॉल बट ब्युटिफुल किंवा लहान तेच सुंदर पाश्चात्य देशामध्ये लोकमान्यता प्राप्त करू लागला आहे. नफ्यासाठी कष्ट करणाऱ्या श्रमांचा आणि अज्ञानाचा फायदा घेणाऱ्या उत्पादक व्यवस्थेला त्यांचा विरोध होता. राजकारण आणि अर्थकारण तत्वशून्य नसावं तर प्रेम, सद्भाव, सहकार्यभावना यावर आधारलेलं असावं हा आपला दृष्टांत व्यावहारिक स्वरूपात यावा यासाठीच त्यांनी ग्रामस्वराज्याचा पुरस्कार केला. भारताच्या गावागावातील ग्रामपंचायती अधिक मजबूत करणं याकरता त्यांनी अधिकाधिक अधिकार देणं आणि ग्रामपंचायती गावाच्या सर्व नागरिकांना म्हणजे आमसभेला जबाबदार राहतील अशी समाजव्यवस्था निर्माण व्हावी हा विचार गांधीजींनी मांडला. अशा जागृत आणि स्वाश्रयी ग्रामपंचायतींचं फेडरेशन म्हणजे फेडरल स्टेट किंवा केंद्र शासन ही राज्यव्यवस्थेची गांधीजींची संकल्पना होती. हा विचार यशस्वी होण्यासाठी आजच्या राजकारणाचं राजकीय पक्षांचं स्वरूप पूर्णपणे बदललं पाहिजे असं त्यांना वाटे. राजनीतीऐवजी लोकनीती अधिकाधिक विकसित व्हावी, प्रभावी बनावी हा महत्त्वाचा विचार त्यांनी मानवजातीला दिला. त्यासाठी स्वच्छ चारित्र्याचा सत्ता आणि संपत्ती सेवेसाठी आहे या विचारानं लोकांची बांधिलकी असलेला, लोकांना जबाबदार असणारा, लोकेच्छा आणि लोकशक्ती यांची कदर करणारा लोकप्रतिनिधी देशाच्या सर्वोच्च संस्थांपर्यंत सर्वांचं नेतृत्व करणारा असला पाहिजे ही गांधीजींची देशाच्या राजकारणाविषयी आणि राजकीय कार्यकर्त्यांविषयी संकल्पना होती. गांधीजी रामराज्याचा म्हणजेच ग्रामीण स्वराज्याचा जो आद्य घटक त्याच्यासंबंधी काही अपेक्षा बाळगतात. तो आद्य घटक निस्वार्थी असावा, तो विषमता भेदाभेद मानणारा नसावा, तो त्यागी असावा, नीतिमत्ता हाच त्याचा आश्रय असावा, जे रंजले गांजले असतील त्यांना मदत करणारा असावा, गाव हे एक माझं कुटुंब आहे अशी त्याची श्रद्धा असावी वगैरे त्यांचे ग्रामराज्याच्या घटकांचे निकष आहेत. गावाला आपलं रक्षण करता आलं पाहिजे आणि स्वतःचं बलिदान करून करता आलं पाहिजे. ग्रामस्वराज्याच्या प्रतिनिधीची शक्ती ही आत्मशक्तीतून निर्माण होत असल्यानं त्या शक्तीचा प्रकाश आणि प्रभाव सर्वत्र दिसला पाहिजे. गांधीजींच्या शब्दात सांगायचं झालं तर गांधीजी म्हणतात, ग्रामस्वराज्याची माझी संकल्पना अशी आहे की ते एक संपूर्ण लोकसत्ताक राज्य आहे. आपल्या अत्यंत आवश्यक गरजांच्या बाबतीत स्वावलंबन असेल. याकरता गावानं पहिली काळजी घेण्याची गोष्ट म्हणजे आपल्याला लागणारी अन्नाची पिकं आणि कपड्यांकरता लागणारा कापूस स्वतःच पिकवायचा. आपल्या गुराढोरांसाठी त्यांचं राखीव रान असावं, प्रौढ आणि मुलांसाठी खेळ करण्याजोगं मैदान असावं. इतकं झाल्यानंतर अधिक जमीन असलीच तर त्यावर उपयुक्त बाजारी पिकं गाव करील. गांधीजी म्हणतात, गाव आपलं एक नाट्यगृह, शाळा, सभागृह बांधेल. गावाची पाणी पुरवठ्याची स्वतंत्र व्यवस्था असेल आणि त्यातून नेहमी स्वच्छ पाणी पुरवलं जाईल. विहिरी किंवा नळ यांच्यावर नियंत्रण ठेवून हे करता येईल. शेवटच्या मूलोद्योग अभ्यासक्रमापर्यंतचं शिक्षण सक्तीचं असेल. शक्यतो तोवर प्रत्येक काम सहकारी पायावर चालवलं जाईल. आजच्यासारख्या जाती नसतील. अहिंसा आणि तिचं सत्याग्रहाचं आणि असहकाराचं तंत्र ही ग्रामसमाजाची आपला अधिकार आणण्याची अंतिम शक्ती असेल. गावचा पहारा सतत ठेवण्याचं काम सक्तीचं असेल आणि हे पहारेकरी गावच्या दप्तरात नोंदलेले लोक आळीपाळीनं करतील. गावचा कारभार 5 जणांच्या पंचायतीकडून चालवला जाईल. या पंचांची निवड करताना
किमान लायकी असलेल्या गावच्या

स्त्री पुरुषांकडून दर साल होत राहील. म्हणून पंचायतच तिच्या अधिकार मुदतीपुरती कायदे कानून करणारी, न्याय देणारी आणि अंमलबजावणी करणारी सत्ता म्हणून काम करेल.

0: गांधी वंदना हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. लेखक होते वी वी घाणेकर आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनायक मोरे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रांनी प्रसारित केला.
1: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शुक्रवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन आपली आवड या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आहे. प्रसारण सोमवारी रात्री 10 ते 11 या वेळात आपल्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि मंगळवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून. बघा, तुम्ही किंवा तुमच्या घरच्यांनी जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन आपली आवड.
0: आकाशवाणी पुणे केंद्र श्रोते हो आपण ऐकत आहात मध्यम लहरी 378.78 meters किंवा 792 kilohertz. 10:15:15 झाली आहेत. सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करणार आहोत या छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीचं हे गीत गायलं आहे बेला शेंडे यांनी. ऐकूया.

0: माळी प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असं आवाहन विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख सहयोगी संशोधन संचालक डॉ दत्तात्रय लाड यांनी केलंय. विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे येथील राष्ट्रीय बागवानी बोर्ड भारत सरकार प्रमाणित रोपवाटिकेमध्ये विविध फळझाडांची कलमं आणि रोपं विक्रीस उपलब्ध करण्यात आली आहेत. यामध्ये आंबा, डाळिंब, पेरू, चिक्कू, सीताफळ, अंजीर, लिंबू आणि नारळ या फळपिकांच्या विविध वाणांचा समावेश आहे. सदर रोपविक्री शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्ट्या वगळून सकाळी 9:30 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू असून शेतकरी, बागायतदार तसंच इच्छुक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख सहयोगी संशोधन संचालक डॉ दत्तात्रय लाड यांनी केलं आहे. आता काही हरवलेल्या व्यक्तींविषयीची ही निवेदन आहेत. नामे झिया इम्रान मानकर ही 19 वर्षांची तरुणी 22 मे 2026 पासून फ्लॅट नंबर 401 टॉवर नंबर 1 ग्रीन पार्क कॅप्रिकॉन सोसायटी कोंढवा खुर्द पुणे इथून बेपत्ता आहे. तिचं वर्णन असं, रंगानी गोरी, अंगानी मध्यम, उंची साधारण 5 फूट, केस काळे आणि लांब, चेहरा गोल, नाक सरळ, अंगामध्ये काळ्या रंगाचा बुरखा तिने घातलेला आहे. कुणाला आढळल्यास लष्कर पोलीस स्टेशन इथं संपर्क साधावा. नागोराव भाऊराव रांजणे 43 वर्षांचे हे गृहस्थ चोंदवाडा पाटील भूगाव तालुका मुळशी जिल्हा पुणे इथून 29 एप्रिल 2026 पासून बेपत्ता आहेत. वर्णन असं, चेहरा उभट, अंगानी सडपातळ, नाक बसक, केस काळे पांढरे, उंची 6 फूट, सोबत मोबाईल किंवा मौल्यवान चीजवस्तू नाही. कुणाला आढळल्यास पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशन इथं संपर्क साधावा. ही होती काही स्थानिक निवेदनं. श्रोते हो, आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर. सकाळचे ठीक 10:30 वाजलेत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
1: ये क्या? लिफ्ट बीच में क्यों रोक दी?
2: तुम्हारा साथ ज्यादा ज्यादा बहुत ज्यादा देर रहने के लिए.
1: ओ माय गॉड, मेरी तो हिंदी कविता की क्लास है.
2: हिंदी कविता है ना?
1: हाँ.
2: वो मैं तुमको टीच करता हूँ.
1: तुम और हिंदी कविता?
2: तुम समझता मैं हिंदी कविता नहीं जानता? मेरे जीवन साथी, प्यार किए जा, जवानी दीवानी, खूबसूरत जिद्दी पड़ोसन, सत्यम शिवम सुंदरम बेनहर. वो इंग्लिश.

चलो एक दूजे के लिए या चितबड़ा चाहे गीत प्रकलत अनुराधा पौडवाल आणि एस पी बाला सुब्रमण्यम यांच्या आवाजात रचना आनंद बक्षी यांची होती आणि संगीताचे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं होतं. चलो आजच्याच दिवशी 1981 एक दूजे के लिए हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रसाद प्रॉडक्शन निर्मित के बालचंद्र यांनी दिग्दर्शित केलेला हा सुपरहिट म्युझिकल रोमॅन्टिक चित्रपट एक दूजे के लिए 5 जून 1981 रोजी मुंबईमध्ये मेन थिएटर रॉक्सीमध्ये प्रदर्शित झाले होता. एक दूजे के लिए हा चित्रपट त्यांच्याच तेलुगू चित्रपट मारो चरित्र 1978 प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा रिमेक होता. चित्रपटात कमल हसन रती अग्निहोत्री यांच्या प्रमुख भूमिका होत्या आणि या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरती कमालीचं यश संपादन केलं होतं आणि चित्रपटाची सर्वच गीतं अतिशय लोकप्रिय झाली होती. आपण एक तास हिंदी चित्रपट संगीत सभेतल्या उर्वरित कार्यक्रमात आणि हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमात मी कैलास शिंदे सर्व रसिकांचं मनापासून स्वागत करतो आहे.

श्रोतो, हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमात आज स्मरण करत आहोत ज्येष्ठ निर्माते सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज नेहलानी यांचं. काल त्यांचं म्हणजेच 4 जून 2026 रोजी निधन झालं. त्या निमित्तानं त्यांचं स्मरण आजच्या हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमात. त्यांच्या गीतांच्या माध्यमातनं, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांच्या माध्यमातनं त्यांचं स्मरण करत त्यांनाही श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न करत आहोत. पहलाज नेहलानी यांचा जन्म हा 10 जानेवारी 1950 मुंबईमधला. अगदी वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी चित्रपट वितरक म्हणून आपल्या कामाची सुरुवात केली. 1975 त्यांनी स्वतःची एक चित्रपट निर्मिती वितरण कंपनी सुरू केली, तसंच चित्रपट निर्मितीही केली. पहलाज नेहलानी यांनी 1982 हतकडी या चित्रपटाच्या माध्यमातून निर्माता म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनीच निर्माता म्हणून भूमिका बजावलेल्या चित्रपटाचं हे हातकडी चित्रपटाचं गीत आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजातलं. बप्पी लहरी यांच्या संगीतदिग्दर्शनातली रचना मजरूह सुलतानपुरी यांची. कार्यक्रमात आपण ऐकत आहात गीताचा हा उर्वरित भागात ऐकूयात.

पहिला शिंदे मालिनी यांनी वितरक म्हणून आणि निर्मिती म्हणून हा निर्माण केलेला हातकडी चित्रपटाची यशस्वी अशी सफल हा चित्रपट राहिला आणि त्यांच्या कारकिर्दीची यशस्वी निर्माता म्हणून कारकिर्द सुरुवात झाली. अनेक दशकांपासून बॉलिवूडमध्ये अत्यंत परिचित असलेलं पहला श्रीनु निहलानी हे नाव निर्माता म्हणून अत्यंत यशस्वी कारकिर्द त्यांनी घडवली. अनेक अभिनेत्यांच्या कारकिर्दीत पहिलाश निहलानी यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. त्यामध्ये 1986 प्रदर्शित झालेला इल्जाम हा चित्रपट गोविंदासाठी ब्लॉकबस्टर ठरला आणि पदार्पणातच गोविंदाची ओळख हिंदी चित्रपटसृष्टीत एक डान्सिंग स्टार म्हणून झाली.

इल्जाम चित्रपटाचं हे गीत आशा भोसले आणि अमित कुमार यांचा आवाज, अंजान यांचे ऋषिराज संगीत, बाप्पी लहरी आणि हातकडी चित्रपटात रीना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

1986 मध्ये आलेल्या इल्जाम चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता गोविंदाला पहिलाच नेहलानी यांनी लॉन्च केलं आणि त्यापाठोपाठ आग ही आग या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता चंकी पांडेला हिंदी चित्रपट क्षेत्रात आणण्याचं हे श्रेय पहिलाच नेहलानी यांनाच जातं. आशा भोसले आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजातलं अंजानी यांच्या गीतासाठी बप्पी लहरी यांचं संगीत असलेला हा चित्रपट आग ही आग आणि या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता चंकी पांडेनं चित्रपट क्षेत्रात आपलं पहिलं पाऊल रुपेरी पडद्यावरती टाकलं.

तो अच्छा हिंदी चित्रपट संगीतकार के बाद निर्माता पहलाज निहलानी यांच्या निधनाच्या निमित्तानं त्यांचं स्मरण आजच्या हिंदी चित्रपट संगीतकार के बाद अभी करत आहोत. आगे हे आगे या चित्रपटाचं हे गीत आपण ऐकताय. पहलाज निहलानी यांचं गोविंद आणि दिव्या भारती ही त्यांची अत्यंत आवडती अशी लोकप्रिय अभिनेता आणि अभिनेत्री अशी जोडी होती. या दोन्ही कलाकारांसोबत पहलाज निहलानी यांनी आखे, अंदाज, शोला और शबनम, पाप की दुनिया, इल्जाम, तलाश, रंगीला राजा, जुली भाग दो, मिट्टी और सोडा, आगे आ, गुनाहों का फैसला, हथकड़ी या सरके अनेक चित्रपट पहलाज निहलानी यांनी निर्माण केले. पाप की दुनिया चित्रपटाचं हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार आणि सकरेच्या आवाजातलं. बप्पी लहरी यांच्या संगीत निर्देशनातली रचना गीतकार अंजान यांची.

निर्माता प्रह्लाद नीलानी यांनी 1993 मध्ये आखे हा चित्रपट गोविंदाने शंकी पांडे यांना घेऊन केला. 1993 मधला हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. त्याचबरोबर प्रह्लाद नीलानी यांनी 2015 ते 2017 या कालावधीत सेन्सॉर बोर्डाचं अध्यक्षपद देखील भूषवलं. त्यांच्या नियुक्तीनंतर त्यांनी अत्यंत कठोर मार्गदर्शक तत्वांचा नवीन सूचना या जारी केल्या. यामध्ये हिंसक तसंच इंटिमेट सीन्स याबाबत त्यांना कात्री लावणं, त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला. उडता पंजाब, अंडर माय बुरखा, बाबू मुशाय, बंदूकबाज या चित्रपटाच्या सेन्सॉरशिपहूनही मोठा वादंग निर्माण झाला. चित्रपट निर्मितीबरोबरच प्रह्लाद नीलानी यांनी दिग्दर्शनाचं क्षेत्रही सांभाळलं. 2012 मध्ये चित्रपट अवतारचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. तसंच 2008 मध्ये हल्ला बोल चित्रपट या चित्रपटात छोटीशी भूमिका देखील त्यांनी साकारली होती. त्यांचा स्पष्ट वक्तेपणा यासाठी ते ओळखले जात. अनेक मुलाखतींमध्ये बॉलिवूडच्या बदलत्या सांस्कृतिक आणि कलाकारांच्या अवाजवी मागण्यांवर कडक शब्दामध्ये त्यांनी टीका केली होती. प्रह्लाद नीलानी यांनी हा निर्माण केलेला 1993 चा आखे चित्रपट. कुमार सानू, सुदेश भोसले, कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक यांचा आवाज, इंदिवर यांची रचना, संगीत बप्पी.

शोधाच्या हिंदी चित्रपटाच्या कार्यक्रमात निर्माता दिग्दर्शक कैलास नेहलानी यांचं स्मरणाच्या या कार्यक्रमात आम्ही केलं. त्यांना वाहिलेली ही श्रद्धांजली. काल त्यांचं निधन झालं. त्या अनुषंगानं आजच्या कार्यक्रमात हे आम्ही त्यांचं स्मरण केलं. याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतो. बदल लहरी त्यांच्या 78° किंवा 792 किलोहर्ट्झ रेडिओज ऑन AIR मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आणखी काही चित्रपट गीतं आपल्या श्रोत्यांना ऐकता येतील आज दुपारी 12:30 आणि 2:30 नेक्स्ट वेव्ह या नवीन चित्रपट गीतांच्या

आकाशवाणी से हे पुढे केंद्र आहे मध्यम लहरीतील 78.7 मीटर्स किंवा 792 किलो सारे न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. सकाळचे 11:25 होत आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. आज कार्यक्रमातल्या कलाकार आहेत पल्लवी पोटे यांचं शास्त्रीय गायन ऐकूयात. यांनी गायलेला राग कोमल ऋषभ आसावरी आता प्रसारित करीत आहोत. त्यांना हार्मोनियमवरती संगत केली आहे मकरंद खरवंडीकर यांनी, तबला साथ मिलिंद पोटे यांची. विलंबित झुमरा तालात निबद्ध बंद शिष्य बोला आहेत राम मुझे मन भावे. द्रुत रचना 3 तालात निबद्ध असून बंद शिष्य बोला आहेत परीये वाके पायल साचनी. पल्लवी पोटे यांचं शास्त्रीय गायन राग कोमल ऋषभ आसावरी आता ऐकूयात.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांतर्गत श्रोते आत्ताच आपण पल्लवी पोटे यांच्या शास्त्रीय गायनात त्यांनी गायलेला राग कोमल ऋषभ असावर ऐकलात. त्यांना हार्मोनियम संगत होती मकरंद खरवंडीकर यांची, तबला साथ मिलिंद पोटे यांनी केली होती. आज रात्री 10:30 प्रसारित होणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांतर्गत प्रमोद गणोरकर यांच्या शास्त्रीय गायनात त्यांनी गायलेला राग बारू बिहाग प्रसारित केला जाईल. श्रोतो, याबरोबर शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतो आहे. मध्यम लहरी 378 मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. सकाळचे 11:30 वाजलेत. विशेष गीत गंगा हा कार्यक्रम ऐकूयात. संवादकाने सादर करते संजय भुजबळ.
1: नमस्कार श्रोतेहो, विशेष गीत गंगा या कार्यक्रम मालिकेच्या एका विशेष टप्प्यावर आपण पोहोचलो आहोत. सध्या आपण या मालिकेतून युवा मालिका अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी गप्पा मारतो आहोत. आज 5वा भाग ऐकूया, विशेष गीत गंगा. सादर करते संजय भुजबळ.

0: गाणं मला ऐकायला आवडेल.
1: नक्की लकी अलीबद्दल मी तू आठवण सांगेच काही, पण मला महमूदची त्यांचं नाव काढलं की फार आठवण येते लकी अलीचं, की कोणीतरी कौतुक करत होतं लकी अलीचं की किती छान गातात वगैरे महमूद समोर, त्यांच्या वडिलांसमोर. तर महमूद, अच्छा हां कुछ गाता है मैंने सुना है. इतकी ती ड्राय अशी प्रतिक्रिया होती.
0: करतो काहीतरी
1: हां,
0: असं.
1: ऐकलंय मी तर काहीतरी गातो वगैरे म्हणून.
0: नाही, पण त्यांचा असा एक वेगळा क्लास आहे म्युझिकचा, आणि एक वेगळी स्टाईल आहे स्वतःची,
1: प्रश्नच नाही.
0: अशी वेगळा छापा सोडणारा त्यांचा म्युझिक आहे, त्यांचा आवाज आहे, आणि एक त्यांचं पर्सनॅलिटी पण अशी खूप छान वाटते. म्हणजे अनेक त्यांच्या लाईव्ह कॉन्सर्ट्सची व्हिडिओज बघितलेत मी. अर्थात मी जाऊ नाही शकले कधी लाईव्ह कॉन्सर्टला, पण लाईव्ह कॉन्सर्टच्या व्हिडिओजमध्ये पण त्यांचा जो काय एक ऑरा आहे, जी काय त्यांची एक पर्सनॅलिटी दिसून येते, जे मध्ये मध्ये ते बोलतात त्याच्यातनं, ते मला फार आवडतं.
1: वाटतं यंगस्टरला कनेक्ट करणार खूप
0: खूप
1: त्यांच्याकडे काहीतरी आहे.
0: एक्झॅक्टली कनेक्ट, आणि अजूनही कनेक्ट करणार.
1: हो,
0: लाईक नाव आता ते काही फार यंग नाही आहेत,
1: नाही आहेत.
0: पण ते अजूनही तितकंच कनेक्शन वाटतं, आणि तितकंच रिलेटेबल त्यांची गाणी वाटतात, आणि तितकंच कमाल, म्हणजे परत परत ऐकावं इतकं इंटरेस्टिंग त्यांचं म्युझिक वाटतं.
1: प्रश्नच नाही.

0: खूप छान. हेलिकॉप्टरचा आत्ता उल्लेख
1: हो
0: केलास. सिनेमात अनेक आपण सीन बघतो विमान हेलिकॉप्टरच्या वर, पण सिरियलमध्ये तो एक रेअर असा सीन
1: खे
0: असतो. आत्ताही आपण त्याच हेलिकॉप्टरमध्ये बसलेलो आहोत, कारण एरियली आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचतो आहोत.
1: ओ रियली
0: अर्थात आपण हवेतच श्रोत्यांपर्यंत पोहोचतो आहोत, त्या अर्थानं म्हणालो की आत्ताही आपण त्याच हेलिकॉप्टरमध्ये आहोत. एनिवे, पुढचं गाणं.
1: सो पुढचं गाणं मला लकी अली खूप आवडतो आणि मला खूपच म्हणजे मी सतत त्यांची गाणी मी बघत असते यूट्यूबवरती आणि मी सतत ऐकत असते. सो त्याच्यातलं एक माझं खूप आवडतं गाणं म्हणजे ओ सनम, तर ते

0: गायत्री लकी अलींबद्दल बोलताना त्यांच्या काही खासियत सांगितल्या, त्यांची विशेषता सांगितली. प्रत्येक कलाकाराची एक आपली असते. गायत्रीची तिच्या हसण्याशिवाय तुला स्वतःला काय खासियत वाटते?
1: मला अनेकदा प्रेक्षकांनी सांगितलेली गोष्ट आहे की तुझा आवाज खूप वेगळा आहे, तुझा आवाज खूप आवडतो, तुझा आवाज खूप छान आहे. आणि काही मला कधीच वाटलं नव्हतं आयुष्यात की मला माझ्या आवाजावरनं कधी कॉम्प्लिमेंट मिळेल, कारण माझा आवाज खूप हस्की आहे आणि खूप थोडा ऑफ ऑफ आहे. म्हणजे मुलींचा जसा एकदम असा मधुर आणि गोड आणि मधाळ आवाज असतो तसा माझा
0: तो
1: अजिबात
0: हसण्याशी
1: नाही आहे.
0: कनेक्ट आहे म्हणून हसकी असेल. पण
1: तर नाही, माझा आवाज ऐकल्यावर इतका वाईट वाटतो की लोक म्हणतात अगं हस्की, निदान ते तरी बरं वाटेल.
0: नाही, जे काही आहे आवाजाच्या क्वालिटीबद्दल आपण सोडून देऊयात, पण त्यातनं जो भाव अभिप्रेत आहे म्हण किंवा जो प्रोड्यूस होतो त्यातनं भाव, तो खूप आपलेपणाचा म्हण, मोकळेपणाचा म्हण आणि एका आनंदी मुलीचा तो आवाज निश्चित वाटतो. मला वाटतं ती एक
1: माझ्या मते माझा आवाज हा एक माझ्यातला मला वेगळेपणा वाटतो,
0: नक्कीच आहेच.
1: कारण अनेकदा असं होतं की मी स्कार्फ बांधलाय, पूर्ण गॉगल घातलाय आणि कोणीच ओळखणार नाही, आणि मग मी दुकानात जाऊन काहीतरी काय आईने सांगितलेलं असेल किंवा मला जे काय आणायचं असेल ते मी मागते. तुम्ही गायत्री जाता ना, मला असं होतं की आता म्हणजे मी
0: आता काय बोलू पण नको का?
1: हा बोलू पण नको, कारण तुम्ही मला असं तुम्ही अशी बघत आवाजावरनं ओळखलं
0: आता
1: तुम्हाला.
0: ओठाचा कुठला गॉगल आणू?
1: आ
0: ओठांचा
1: ओटा
0: कुठला गॉगल आणू?
1: आवाजाचं फिल्टर लावायला पाहिजे
0: हो.
1: काहीतरी.

0: तर माझ्या मते मला ती एक खासियत वाटते. आणि दुसरं मला असं वाटतं की मी खूप हार्डवर्किंग आहे. म्हणजे मी काय फार फॅन्टॅस्टिक ॲक्टर आहे असं म्हणणार नाही, पण मी खूप कष्ट घेते कुठल्याही रोलच्या मागे किंवा कुठल्याही भूमिकेच्या मागे. माझ्या परीने मी 100%, 150% द्यायचा
1: प्रश्नात नाही.
0: प्रयत्न करते आणि मी खूप सिन्सिअरली आणि खूप हार्डवर्कनी मी तो रोल करायचा प्रयत्न करते. कारण मला फॉर्मल ट्रेनिंग नाही ह्या क्षेत्रातलं, ह्याची मला जाण आहे, तर मला माहिती की मला कुठेतरी एक्स्ट्रा एफर्ट्स घालायची गरज आहे, सो दॅट आय कॅन ॲटलीस्ट मॅच अ गुड परफॉर्मन्स. सो मला असं वाटतं की ते हार्डवर्क आणि ती सिन्सिअरिटी आय फील इज अनदर स्पेशल थिंग अबाउट मी.
1: मला वाटतं हे शाहरुखकडनं घेतलेलं दिसतंय तो, की माझ्या जे नाहीये ना त्याला मी ओव्हरकम मी कसं करेन.
0: करेक्ट, ऑफकोर्स, म्हणूनच तो मला आवडतो आणि म्हणूनच तो माझा मला त्याच्यासारखं बनायचंय.

0: तू आता फॉर्मल ट्रेनिंग घेतलं नाही म्हणालीस, कधीच काही संबंध आला नाही अभिनयाशी?
1: सो मला लहानपणी आई बाबांनी जी उन्हाच्या सुट्टीतली नाट्य शिबिरं असतात सो त्याच्यात त्यांनी मला घातलं होतं. आणि करंट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व्हावी, स्टेज फिअर नसावा, इन जनरल एक
0: सगळे पालक
1: ओव्हरऑल,
0: करतात असं.
1: हां, म्हणून तसं मला त्यांनी अनेकदा अशा शिबिरांमध्ये घातलं होतं. आणि लेटर ऑन माझा काहीच त्याच्याशी संबंध नाही राहिला. पण माझ्या मनात तो किडा तेव्हापासून होता की नाही मला ऍक्ट्रेसच बनायचं. मी लहानपणी पण आईला म्हणायचे की मी ऍक्ट्रेसच
0: तो
1: बनणार.
0: किडा कुठून आला होता मग?
1: एक्झॅक्टली त्याच शिबिरांमधनं
0: ओके.
1: मी बालनाट्य करायचे तेव्हा, काही छोटी मोठी हिमगौरी आणि सातबुटके टाईप्स अशी
0: ओहो,
1: जी उन्हाच्या सुट्टीतली नाटकं असतात त्याच्यात मी कधी कधी काम केलेलं
0: तू
1: आहे.
0: आता पण करतेस ना त्यात? त्या
1: नाही,
0: असंही कुठलं तरी बालनाट्य आहे?
1: निम्मा शिम्मा
0: हा,
1: राक्षस
0: निम्मा
1: म्हणून
0: शिम्मा
1: होतं.
0: राक्षस. येस
1: येस,
0: येस,
1: आता नाही चालू आहे ते, बिफोर कोरोना ते
0: राईट
1: नाटक चालू
0: राईट.
1: होतं.
0: हा,
1: सो
0: तू शिबिरांचं सांगत
1: तर
0: होतेस.
1: त्या शिबिरांच्या वेळेस मी अशी बरेचदा ती शिबिरं केली आहेत आणि बरेचदा अशा छोट्या छोट्या नाटकांमध्ये मी तेव्हा बालकलाकार म्हणून मी काम केलेलं आहे. तर तेव्हापासून मला ती आवड लागली. आणि त्याच्यानंतर फारच हिला आवड लागते म्हणल्यावर ती आई बाबांनी ते माझं
0: हो,
1: ते आता ते करू नकोस, आता आपल्याला काही ह्या क्षेत्रात जायचं नाही आहे, म्हणून त्यांनी ते एकदम बंदच केलं. पण माझ्या मनात कायम तेच होतं
0: तो
1: की
0: किस्सा माहिती आहे
1: मला
0: आम्हाला, आणि बाय दॅट माउथ आम्हाला माहिती आहे. बाबा याच स्टुडिओत येऊन म्हणजे अनौपचारिक बोलताना सांगून गेलेत की हे
1: अय्या
0: मला माहिती नव्हतं ती ऑडिशनला जाणार आहेस किंवा, मला न सांगता ती गेली म्हणून.
1: हो, म्हणजे इतका विरोध होता की मग मला न सांगताच जावं लागायचं. की म्हणजे मी पण स्वतःला काही काळ दिला होता की मी इतके इतका इतके इतके महिने किंवा 1 वर्ष मी हे ट्राय करीन. पण ट्राय करीन तर मग मी फुल ट्राय करीन, मी खूप कॉन्सन्ट्रेशननी जेवढे ऑडिशन्स देता येतील, जेवढं स्वतःला ट्रेन करता येईल तेवढं मी करेन. आणि त्याच्यामुळे घरून अजिबातच शक्यच नव्हतं परमिशन मिळणं, शक्यच नव्हतं. तर आता ते म्हणतात नाही मग तू हे करायला पाहिजे असं, पण जेव्हा मी तेव्हा बोलायचे की मला जायचंय किंवा मला, तर ते बोलायचे नाही अजिबात नाही करायचं असं वगैरे. सो मला ते खोटं बोलून करायला लागायचं आणि सो मी खोटं बोलून ऑडिशन्स द्यायचे. आणि मग जेव्हा मला फायनली तुला पाहते रे मिळालं एवढ्या सगळ्या ऑडिशन्स दिल्यानंतर, तेव्हा मी घरी सांगितलं. आणि तर तेव्हा आई बाबा असे झाले की खरंच मिळालाय तुला हा रोल, तू काहीतरी बनवून सांगतेस. म्हणलं नाही खरंच मिळालंय आणि मला खरंच जायचंय, मी इतके दिवस खोटं नाही सांगते, मला खरंच मी सिलेक्ट झाली आणि मला खरंच जायचंय आणि खरंच पुढच्या आठवड्यापासून माझं शूटिंग चालू होणार आहे. आणि बाबा जस्ट

0: बोटीवरनं आले होते
1: हो
0: घरी. आणि मी ती सांगितली ही गोष्ट, आणि बाबा म्हणाले की अरे बापरे. मग मी गेले नेक्स्ट डे, आणि मग जेव्हा आई बाबा ऍक्च्युली आले सेट, आधी देवर व्हेरी अनहॅपी, पण जेव्हा ते ऍक्च्युली सेटवर आले, त्यांनी बघितलं काय असतं. 2-3 दिवस ते होते शूटिंगला, त्यांनी जो ते सगळं वातावरण बघितलं, सगळ्यांना बघितलं, तेव्हा त्यांना असं झालं की अरे आपण उगाचच एवढे घाबरत होतो.
1: गायत्री, खरंच एक धाडसे पाऊल म्हणता येईल असं तू पाऊल उचललं आणि यश संपादन करून दाखवलंस. आणि या क्षेत्राबद्दलच्या ज्या कल्पना आहेत त्याही कशा खूप प्रमाणात चुकीच्या आहेत हेही तू सिद्ध केलंस. याविषयी आपण नक्की बोलूया पुढच्या कार्यक्रमात. शोध हो हा पुढचा अर्थात 6वा भाग याच वाहिनीवरून आणि याच वेळेमध्ये न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही आपणास ऐकता येईल. तेव्हा ऐकत रहा विशेष गीत गंगा. सादर करते संजय भुजबळ.

श्रोतो, आताच आपण विशेष गीतगंगा या कार्यक्रमालिकेअंतर्गत युवा अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी गप्पा आणि गीतांचा पाचवा भाग ऐकला. संवादकाने सादर करते होते संजय भुजबळ, मध्यमलहरी 378 7-8 मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. मध्यम लहरीतींच्या 78.78 मीटर्स किंवा 792 किलो हर्ट्झ न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र, दुपारचे 12 वाजले. आता वनिता मंडळ आमच्या महिला श्रोतवर्गासाठीचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. या अंतर्गत आज आपण ऐकणार आहात स्त्री आरोग्याची 52 भाग 23वा तज्ज्ञ सहभाग असेल डॉक्टर वैजयंती पटवर्धन यांचा. पर्यावरण दिनाच्या अनुषंगानं अभिवाचन हीच वेळ कृतीची. लेखन डॉक्टर नंदा हरम, सहभाग डॉक्टर नंदा हरम आणि सविता जेरे यांचा. संस्कृतीच्या पाऊलखुणाअंतर्गत भाग 84वा आपण ऐकाल. या अंतर्गत प्राचीन भारतीय शास्त्र संपदा, या अंतर्गत योगशास्त्र याविषयी भारत विद्यातज्ञ आणि वैद्य डॉक्टर अंबरीश खरे यांची निलिमा थत्ते यांनी घेतलेली मुलाखत. सूत्रसंचालन सविता जेरे यांचं. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. कार्यक्रम वनिता मंडळ आता ऐकूया.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सख्यांनो, आज जागतिक पर्यावरण दिन. आपल्या मातेसमान असलेल्या पृथ्वीचा गौरव करण्याचा, तिच्या पर्यावरणासंदर्भातली काळजी घेण्याचा दिवस. तर आजच्या या पर्यावरण दिनाच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा.

0: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया स्त्री आरोग्याची बावन्नी. तज्ज्ञ सहभाग आहे डॉक्टर वैजयंती पटवर्धन यांचा.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे.
2: सादर आहे जनता बँकेची वैयक्तिक चारचाकी वाहन कर्ज योजना आणि इलेक्ट्रिक दुचाकी वाहन कर्ज योजना. कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे. नियम व अटी लागू.
3: नमस्कार मैत्रिणींनो, नुकतीच एक काळजाचा थरका पुडवणारी घटना घडली. 3 वर्षाच्या एका निरागस कळीला अत्याचार करून निर्दयीपणे खुडून टाकण्यात आलं. ही आणि अशा अनेक घटना आपण वाचतो, ऐकतो, हळहळतो, संतप्त होतो, सोशल मीडियावर पोस्ट टाकतो, इनजस्टिस म्हणून ओरडतो आणि थोड्याच दिवसात आपण सगळं विसरून जातो. आज मी बोलणार आहे ते पॉक्सो या कायद्याबद्दल. हा कायदा खूप कठोर आहे, भयानक शिक्षाही आहेत, अगदी मृत्यूदंडापर्यंतची तरतूद आहे. पॉक्सो म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन अगेन्स्ट सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट ऑफ 2012. भारताने 12 सालीच प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस म्हणजे पॉक्सो ऍक्ट संमत केला. हा कायदा अत्यंत प्रगत आणि मानवी हक्कांचा पुरस्कर्ता मानला जातो. मुलगा असो की मुलगी, दोघांनाही समान संरक्षण देणारा असा हा कायदा जेंडर न्यूट्रल असं मानला जातो. यात गुन्ह्याची वर्गवारी स्पष्ट असून पीडित बालकाला न्यायालयाच्या फेऱ्याचा मानसिक त्रास होऊ नये म्हणून चाइल्ड फ्रेंडली वातावरणाची तरतूद सुद्धा त्यात केली आहे. आरोपीला किमान 10 वर्षापासून ते थेट मृत्यूदंडापर्यंतची शिक्षा देण्याची ताकद या कायद्यामध्ये आहे. पण आकडेवारी काय सांगते ते एक दाहक वास्तव आहे.

0: नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे आकडे पाहिले तर आपण एका बलात्कारी मानसिकतेच्या विळख्यात अडकलोय की काय अशी भीती मनाला वाटते. भारतामध्ये दरवर्षी 1.5 लाखाहून अधिक पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल होतात. दैनंदिन सरासरी जर बघितली तर दररोज 400हून अधिक बालकं लैंगिक शोषणाला बळी पडत आहेत. 90 ते 95% प्रकरणांमध्ये आरोपी हे ओळखीचेच असतात, जे नातेवाईक किंवा शेजारी असू शकतात. पण न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांचं प्रमाण 90%हून अधिक आहे. शिक्षेचं प्रमाण हे केवळ 30 ते 35% आसपास रेंगाळत आहे, तर काही राज्यांमध्ये मात्र हे प्रमाण 14% इतकं खाली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, गुन्हे दाखल होतात, गुन्हेगार पकडले जातात, पण त्यांना वेळेत आणि कठोर शिक्षा होत नसल्याने कुठेतरी कायद्याचा धाक आहे का हा प्रश्न मनामध्ये नक्की येतो. आता जागतिक स्तरावर काय घडतंय त्याच्याशी आपण तुलना करूया. UK मध्ये शाळा, पोलीस, सामाजिक संस्था यांच्यामध्ये एक मजबूत समन्वय आहे. अमेरिकेमध्ये सेक्स ऑफेंडर रजिस्ट्री आहे, त्याच्यामुळे लैंगिक गुन्हेगारांचा डेटा हा सार्वजनिक असतो. आपल्याकडे मात्र एखादा आरोपी सुटून आला की पुन्हा तो त्याच गुन्ह्याची पुनरावृत्ती पण करतो, कारण त्याच्यावर देखरेख ठेवणारी अशी सक्षम यंत्रणा आपल्याकडे नाहीये. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, तिथे पीडित बालकाच्या पुनर्वसनासाठी विशेष तज्ज्ञ असतात. एकूणच पुण्यातली घटना आणि व्यवस्थेचं सामूहिक अपयश याबद्दल मला तरी असं वाटतं की हा एक केवळ एका गुन्हेगाराचा गुन्हा नाही, तर ते सिस्टम फेल्युअर आहे. त्याच्यामध्ये प्रतिबंधात्मक अपयश आहे, म्हणजे परिसरात वावरणाऱ्या संशयास्पद व्यक्तीवर लक्ष ठेवण्यामध्ये यंत्रणा कमी पडली आहे. सामाजिक अपयश तर आहेच आहे. आजही समाजामध्ये अशा विषयावर बोलायला आपल्याला भीती वाटते किंवा आपण टाळतो, ज्यामुळे गुन्हेगारांचं धाडस वाढतं. जस्टिस डिलेड, न्यायदानाचा विलंब, खटले वर्षानुवर्ष चालत राहतात, तेवढ्या वेळात पुरावे नष्ट होतात आणि साक्षीदार फितूर होतात. एकूणच आपला समाज असंवेदनशील झाला आहे असं मला वाटतं. मीडियाचा सुद्धा सहभाग महत्वाचा आहे. TRP पुरत्या सनसनाटी बातम्या करणं, समाजाच्या भावना भडकवणं, त्यांचा राजकीय हेतूंसाठी वापर करणं अशा मुद्द्यांना कळीचे बनवून मूळ मुद्दा कुठेतरी दूर जातो आहे आणि प्रतिबंधाची जबाबदारी पूर्ण समाज आणि मीडिया दोघेही झटकत आहेत. गुन्हेगार तर सुटतात, परत पुढच्या अशाच एखाद्या निष्पापाच्या बळी जाण्याची आपण सगळे वाट बघतो. या सगळ्या गोष्टींच्या साठी माझा प्रश्न एकच आहे की कोण घेणार या गोष्टींची जबाबदारी. जेव्हा प्रणाली अपयशी ठरते तेव्हा उच्चस्तरीय उत्तरदायित्व हे निश्चित व्हायला हवं. वेळ आता कृतीची आहे. राष्ट्रीय ऑफेंडर रजिस्ट्री, वेगवान न्याय प्रक्रिया, शाळांमधली जागृती, ग्रामीण भागात संवेदनशील प्रशिक्षित यंत्रणा, हे सगळं खूप महत्वाचं आहे. फास्ट ट्रॅक न्यायालयात खऱ्या अर्थाने त्यांना वेगवान करणं आणि उत्तरदायित्व निश्चित करणं गरजेचं आहे. वैद्यकीय आणि पोलीस तपासातील त्रुटी दूर करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देणं हेही खूप महत्वाचं आहे. मैत्रिणींनो, पॉक्सो कायदा कागदावर परिपूर्ण आहे, पण अंमलबजावणी, तपास आणि समाजाची जागरूकता या प्रत्येक गोष्टीमध्ये ते कुठेतरी हरवलेलं आहे.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक.
2: मैत्रिणींनो, आत्ताच आपण ऐकलेत स्त्री आरोग्याची 52. तज्ज्ञ सहभाग होता डॉक्टर वैजयंती पटवर्धन यांचा. मैत्रिणींनो, आज जागतिक पर्यावरण दिन. या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ऐकूया एक अभिवाचन हीच वेळ कृतीची. लेखन केले डॉक्टर नंदा हरम यांनी आणि यामध्ये सहभाग आहे डॉक्टर नंदा हरम आणि सविता जेरे यांचा.
3: या शामलाते, तुमचीच वाट पाहत होते. आणि हे काय, मास्क लावून का आलात?
2: अगं हो हो हो हो, आधी बसू तर रे मला, मग देते तुझ्या प्रश्नांची उत्तरं.
3: बरं बरं, हे घ्या पाणी. हां, आता बोला.
2: अगं, हडपसरवरून तुझ्याकडे मी रिक्षाने आले आणि वाटेत प्रचंड कामं चालू आहेत, बांधकामं सगळीकडे, नुसता राडारोडा, मलबा पडलाय, काही विचारू नको बघ.
3: थांबा थांबा, यावर सुचलेल्या मला काव्यपंक्ती तुम्हाला ऐकवतो.
2: नक्की नक्की.

0: प्रियचे.
1: वा वा वा नंदा, तू तर अगदी शीघ्रकवी आहेस ग, आणि किती चपखल लिहिलंयस तू हे. आणि
0: अहो
1: खरंच अगं, हे सगळीकडे अगदी सगळं हे वातावरण असंच झालंय बघ.
0: अहो, त्यामागचं मी सिक्रेट सांगते.
1: हा,
0: पर्यावरणावर मला एक व्याख्यान द्यायचंय, त्यामुळे या विषयावर माझं सतत चिंतन मनन चालू आहे.
1: अच्छा,
0: त्यामुळे विषय अगदी कसा भिनलाय माझ्या डोक्यात. बर बर, तुम्हाला बोलताना मी थांबवलं, काय सांगत होतात आणखी?
1: अगं, आणखीन म्हणजे रिक्षातून येताना जवळून जाणाऱ्या रिक्षा, ट्रक, मोटारी, त्यांचा धूर पूर्णपणे नाकात चालला होता, म्हणून त्याकरता हा मास्क लावला. तू म्हणलीस ना मास्क का लावून आला, त्याचं हे उत्तर.
0: अगदी खरं आहे तुमचं म्हणणं श्यामलाताई, आपणच आपली काळजी घ्यायला हवी, वेळच तशी आली आहे. सर

0: अगं अगं अगं, अगदी अचूक वर्णन केलंस बघ नंदा. म्हणजे खरंच आपण काळ्या ढगातच रमायचं बघ आता. निळं आकाश पूर्णपणे विसरायचंच अगदी.
1: अगदी खरं आहे.
0: आणि हो अगं, परवाच्या दिवशी आपल्या मोठ्या नदीच्या वरून जायची वेळ आली आणि अगं तेव्हा तिथली काठावरची बांधकाम बघून तर खरंच हबकलेस गं मी.
1: अहो, हे सारं ऐकून बघून मती अगदी गुंग होऊन जाते.
0: हो ना.
1: हे सारे उपद्व्याप बघून जीव कसा तीळ तीळ तुटतो, त्यांना कळत कसं नाही प्रश्नाचं गांभीर्य.

0: अगदी अगदी खरं, कटू आहे पण सत्य आहे बघ. अगं हल्ली प्रचिती येतेस ना आपल्याला, वातावरणातले चढ उतार अनुभवतो आहे की आपण. तू बघतेस ना किती ऊन वाढलं आहे ते, 40 ते 42 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान अगदी सहज असतं. अगं अवकाळी पाऊस काय पडतोय, वादळ काय येतोय, गारा काय पडत आहेत.
1: अगदी खरं खरं श्यामला, ते फक्त सुशोभीकरण नाही तर वेगाचं वेड लागलंय लोकांना. त्यासाठी दुपदरीचे चौपदरी, चौपदरीचे सहा पदरी रस्ते करण्याचे काम सतत चालू आहे.
0: अगदी खरंय गं.

0: जगायचे, दूषित हवेत जगायचे.
1: खरंय ग, अगदी खरंय. अगं विचारांना ना जणू सोडचिठ्ठी दिली आहे बघ सगळ्यांनी. अगं निसर्गाचा असा अपमान करून कसं चालेल ग? अगं विकास करता करता कधी विनाश होईल हे कळणार पण नाही ग यांना.
0: अगदी खरं आहे श्यामलाताई, ही जी मनमानी चालली आहे ना त्याची फळं आपल्या पुढच्या पिढीला,
1: खरंय ग,
0: आपल्या नातवंडांना पतवंडांना भोगावी लागणार आहेत. आणि त्याचं ना खरं म्हणजे मला खूप वाईट वाटतं.
1: अगदी अगदी खरंय ग.
0: निसर्गावरती घाला गंभीर संकट.

0: अगं
1: याचे।
0: हो नंदा, अगं तू किती हे गंभीर संकट वाटोळं असं सगळं बोलतीयेस, या सगळ्या समस्या तू मांडल्यास, पण याचं उत्तर पण असायला पाहिजे ना गं आपल्याकडे. आहे का
1: नक्की
0: तुझ्याकडे उत्तर?
1: नक्कीच नक्कीच शमलाताई, मी थोडा विचार केला याच्यावर आणि आपण वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करू शकतोच ना.
0: पण ते कोणते मलाही आवडतील ऐकायला.
1: पहिला प्रयत्न मी सांगेन वृक्ष संवर्धनाचा. मैदानात, बागेत, आपल्या सोसायटीच्या आवारात जिथे शक्य असेल तिथे वृक्षारोपण करायचे. नुसते करायचे नाही तर त्याची पुढील 5-10 वर्ष जोपासना करायची.
0: वा,
1: एकदा का झाडाने जीव धरला की मग मात्र काळजी नाही.
0: अगं अगं ऐक ऐक ऐक, मला ना यावरून आणखी एक सुचलं. आताच्या ना आपण फ्लॅटमध्ये राहतो, तेव्हा टेरेसमध्ये, बाल्कनीत, घरामध्ये जिथे जमेल तिथे हिरवाई निर्माण करायची. आपल्या भोवती हिरवं सुरक्षा कवच तयार करायचं.
1: अगदी माझ्या मनातलं बोललात आणि हिरवं सुरक्षा कवच ही आवडली हो मला संज्ञा.
0: अगं तुला सांगू का, हिरवाईमुळे एकतर वातावरण आपलं शुद्ध होईलच, आपल्या डोळ्यांना आल्हाददायकता त्यांनी लाभेल बघ आपल्या.
1: नक्कीच.
0: हां पण आता दुसरा प्रयत्न सांग बरं, अगदी खूप उत्सुकता आहे ऐकायची.
1: हे बघा, साधारण 1-2 किलोमीटर अंतरावर काम असेल तर शक्यतो पायी जायचं किंवा सायकलने.
0: छान.
1: जगभरात सायकलिंगला खूप प्रोत्साहन दिलं जात आहे.
0: वा वा.
1: नेदरलँड्स, डेन्मार्क, जर्मनी, बेल्जियम या देशांमध्ये विशेष प्रयत्न केले जात आहेत. जर्मनीने 2030 पर्यंत तो सायकलिंगचा देश होईल असं ध्येय समोर ठेवलं आहे आणि त्या ध्येयपूर्तीसाठी त्यांनी नॅशनल सायकलिंग प्लॅन 3 आखला आहे.
0: वा वा वा.
1: सायकलिंग सहज साध्य आणि सुरक्षित होण्याकरता खास सायकलिंगसाठी रस्ते आणि पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे.
0: वा वा.
1: त्यांनी कायदाच केला आहे की शहरात सायकलिस्ट पासून 1.5 मीटर अंतरावर तर शहराबाहेरील भागात 2 मीटर अंतरावरून इतर गाड्या धावतील.
0: थांब थांब थांब थांब नंदा, पण न राहून मध्येच बोलते हो, की अगं नागरिकांची किती काळजी घेतंय त्यांचं सरकार. खरंच खूप कौतुक वाटतं आपल्याकडे ना, किडा मुंगी सारखी माणसं मारली जात आहेत बघ. अगं जीव जणू कवडी मोल आहे असं वाटतं. रोजचा पेपर उघडला की पहिल्या बातम्या त्याच.
1: अगदी. त्याचं कसं आहे ना शामलाताई, दुसऱ्या देशांमध्ये कायद्याची अंमलबजावणी होते. नागरिक कसोशीने नियम पाळतात. आपल्याकडे कायदे नियम आहेत पण ते फक्त कागदावर. वाईट वाटतं ग.
0: पण मग ते आणखी काय काय करतात ग, ते तरी सांग.
1: जर्मनीमध्ये या घडीला 8 कोटी सायकली आहेत.
0: वा.
1: सायकलिंग हे मूलभूत कौशल्य मानले जाते. मुलांना पोलिसांकडून सायकलिंगचे बाळकडू मिळते. 20 लाख लोकांना बाईक म्हणजे सायकल घेता यावी म्हणून कर्जाची सोय आहे.
0: अरे वा.
1: तसेच सायकल खरेदीवर त्यांना कर सवलत मिळते. सायकलिस्ट करता कोमूट नावाचं डिजिटल ऍप आहे ज्याच्या सहाय्याने मार्ग शोधता येतात आणि गर्दीचा रस्ता टाळता येतो.
0: अगं नंदा काय सांगतेस, हे सारं अगदी अविश्वसनीय वाटतंय मला तर.
1: अगदी सहमत. त्यांना बघा किती पर्यावरणाची काळजी आहे.
0: खरंय.
1: ते नुसते काळजी करत बसले नाहीत तर त्याच्याकरता त्यांनी ठाम पावलं उचलली आहेत.
0: अगदी अगदी. आणि तू सांगितलेल्या इतर देशात पण असेच प्रयत्न चालू असतील ना ग.
1: अगदी बरोबर. आता नेदरलँड्समध्ये 35,000 किलोमीटर रस्ता केवळ सायकलिंग करता राखीव ठेवला आहे.
0: बापरे.
1: डेन्मार्क मध्येही देशभर सायकलिंगसाठी 16,000 किलोमीटरचे रूट्स उपलब्ध आहेत.
0: वा.
1: डॅनिश सायकलिंग फेडरेशन दरवर्षी बाईक टू वर्क आणि बाईक टू स्कूल अशा मोहिमा राबवत असते.
0: वा वा.
1: बेल्जियम मध्येही असंच चित्र आहे. खासगी कंपन्यांमध्ये जे नोकरदार रोज सायकलीने जातात म्हणजे त्याचा वापर करतात त्यांना करमुक्त बाईक भत्ता दिला जातो.
0: ग्रेट आहे गं हे सगळं. या देशांमध्ये किती योजनाबद्ध ही आखणी चालू आहे ना, खरंच त्यांना त्रिवार सलाम.
1: अगदी. माझाही त्रिवार सलाम. आणि खरं सांगू का, त्यांना सायकलिंगचं महत्व कळलंय. प्रदूषण मुक्त पर्यावरण

0: पर्यावरणाचे संवर्धन, सायकलिंग करताना निसर्गाशी तुम्ही जोडले जाता आणि नियमित व्यायाम झाल्यामुळे आरोग्य सुधारते, हे सर्व फायदे त्यांच्या लक्षात आले.
1: अचूक भाष्य केलंस बघ नंदा. अगं आपणही विचार करायला नक्कीच पाहिजे ग.
0: श्यामलाताही, विचार नाही ठोस कृतीची गरज आहे.
1: खरंय खरंय.
0: प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला ना तर बघा पर्यावरणात किती फरक पडेल.
1: अगदी अगदी. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात ना, ते अगदी खरंय. यावर होऊन जाऊ दे आणखी कधी तुझी चारोळी.
0: आतापर्यंत समस्यांवर चारोळी केली, आता सर्वांनी लक्षात ठेवावं यासाठी काहीतरी. सर्व

मैत्रिणींनो, पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने आत्ताच आपण ऐकलं एक अभिवचन, हीच वेळ कृतीची. लेखन केलं होतं डॉक्टर नंदा हरम यांनी आणि यामध्ये सहभाग होता डॉक्टर नंदा हरम आणि सविता जेरे यांचा. कार्यक्रमात ऐकूया एक सुंदर गाणं.

वनिता मंडळ या कार्यक्रमात आता ऐकूया संस्कृतीच्या पाऊलखुणा. यामध्ये आज प्राचीन भारतीय शास्त्र संपदा या अंतर्गत योगशास्त्र याविषयी भारत विद्यातज्ञ आणि वैद्य डॉक्टर अमरीश खरे यांची डॉक्टर नीलिमा थत्ते यांनी घेतलेली मुलाखत

0: नमस्कार. योग या विषयावर आज आपण परत भेटत आहोत. मागच्या भागात आपण योग ही आपली प्राचीन परंपरा आणि आपला वारसा कसा समृद्ध आणि किती ग्रंथ उपलब्ध याविषयी जाणून घेतलं होतं. आजही आपल्याबरोबर डॉक्टर अंबरीश खरे तज्ज्ञ म्हणून आलेले आहेत. डॉक्टर अंबरीश खरे हे स्वतः आयुर्वेदाचार्य आणि संस्कृत तज्ज्ञ असून टिळक महाराष्ट्र विद्यापीठात संस्कृतचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतात. तिथल्याच संस्कृत आणि इंडॉलॉजी विभागाचे समन्वयक म्हणूनही ते आहेत. अथर्ववेद या विषयात त्यांनी PhD मिळवलेली आहे आणि त्यांच्या नावावर अनेक पुस्तकं, ललितलेखन, शोधनिबंध आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून पतंजलींची योगसूत्र हा जो एक महत्त्वाचा ग्रंथ त्याविषयी अधिक जाणून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर खरे.
1: नमस्कार.
0: मागच्या भागात तुम्ही आम्हाला खूप ग्रंथांविषयी माहिती सांगितलीत, पण योग म्हटलं की पतंजली हे नाव एक ठळकपणे सगळ्यांना माहीत झालेलं आहे. तर आज त्यांच्याविषयी आम्हाला अधिक जाणून घ्यायला आवडेल. तर मुळात पतंजली मुनींचा काळ कोणता किंवा त्यांनी ही सूत्रांची रचना कशी केली याविषयी आपण सांगावं.
1: योगेन चित्तस्य पदेन वाचाम मलम शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तम प्रवरम मुनीनाम पतंजलीं प्रांजली रानत ओस्मी. अशा प्रकारे भगवान पतंजलींचं स्मरण हे अनेकदा परंपरेने केलं जातं. हे पतंजली एक होते की अनेक होते, त्यांचा नेमका काळ कोणता, ह्या पद्धतीची अनेक मतमतांतर आधुनिक काळात वेगवेगळ्या संशोधकांनी मांडलेली आपल्याला दिसतात. साधारणपणे आपल्याला असं दिसतं की दार्शनिक परंपरांमधले जे सूत्रग्रंथ आहेत ते IS-पूर्व 6व्या शतकापासून पुढच्या काळामध्ये हळूहळू तयार होत गेले आणि त्याच्यामध्येच योगसूत्र ही सुद्धा कधीतरी लिहिली गेली असावीत. आत्ताच्या ज्या श्लोकाचा उल्लेख मी केला त्याच्यामध्ये योगाच्या सहाय्याने पतंजलींनी मनाची शुद्धी केली असं जे सांगितलेलं आहे, त्याचबरोबर वाणीची शुद्धी ही पण त्यांनी केली असा उल्लेख आहे. कारण पतंजलींनी पाणिनीय व्याकरणाच्या परंपरेतलं महाभाष्य नावाचा जो ग्रंथ आहे त्याची निर्मिती केली असं मानलं जातं. आणि तिसरा उल्लेख की शरीर मल जो आहे तो वैद्यकशास्त्राने दूर केला असं सांगितलेलं आहे. तर प्रत्यक्ष पतंजलींनी

0: वैद्यकशास्त्रावरचा असा कुठलाही ग्रंथ खरं तर उपलब्ध नाही. परंतु चरकसंहिता हा जो ग्रंथ आहे तो चरकसंहिता हा कुठेतरी ह्या एका पतंजलींच्या परंपरेशी संबंधित असावा असं मानलं जातं. त्याचं कारण असं की पतंजली हे शेषाचे अवतार म्हणून प्रसिद्ध आहेत आणि चरकाचार्य सुद्धा शेषाचे अवतार म्हणून मानले गेलेले आहेत. त्याच्यामुळे शेषानी अवतार घेऊन केलेली तीन कामं कोणती तर योगसूत्रांची रचना हे एक, महाभाष्याची रचना हे दुसरं आणि चरकसंहितेची रचना हे तिसरं. आणि त्यांनी शरीर मन आणि वाणीची जी मलिनता आहे त्याच्यामधली जी अशुद्धी आहे ती दूर करण्यासाठी आवश्यक ते ज्ञान त्यांनी मनुष्यांना उपलब्ध करून दिलं अशी खरं तर यामागची एक विचारसरणी आपल्याला दिसते. हे पतंजली ऐतिहासिक व्यक्ती होऊन गेले याबद्दल तर दुमत नाहीच. भारतामध्ये दक्षिणेमध्ये सुद्धा पतंजलींच्या अनेक मूर्ती आपल्याला नंतरच्या काळामध्ये सापडतात. त्यामुळे काहींनी त्यानुसार काही काळाच्या परंपरेत वेगळे विचार हे त्यांच्याविषयी मांडलेले आहेत. परंतु जो ग्रंथ लिहून ठेवलेला आहे त्यांनी योगसूत्र नावाचा तो अतिशय महत्वाचा ग्रंथ आहे, याच्यात काहीच दुमत नाही.
1: त्यांनी हा जो ग्रंथ निर्माण केला असं आपण म्हणालात, तर हे त्यांचं स्वतंत्र निर्मिती होती का आतापर्यंत उपलब्ध असलेल्या योगविषयक ज्ञानाचं एक संकलन होतं आणि त्यांचे काही त्यात स्वतःचे इनपुट्स होते असं म्हणता येईल?
0: योग ह्या विषयावर आधारित संपूर्णपणे स्वतंत्र उपलब्ध असणारा हाच पहिला ग्रंथ आहे. अर्थातच त्यांच्या पुढे मोठी योग परंपरा असणार हे निश्चित, कारण त्यातले अनेक विचार हे ज्या पद्धतीने एक सिद्धांत म्हणून मांडले जातात त्याच्यासाठी काही वैचारिक बैठक ही असणं अपेक्षित असतं जी त्यांच्यासमोर असणार आहे. परंतु त्याआधी ग्रंथरचना म्हणून फार कोणी काही केली असेल असं आपल्याला वाटत नाही. त्याच्यामुळे सगळ्यात पहिला ग्रंथ म्हणून आपल्याला योगसूत्रांचं नाव घ्यावं लागतं. आपल्याकडे दर्शन परंपरेमध्ये जी सहा दर्शनं मानली जातात त्याच्यामध्ये सांख्य हे दर्शन योगाच्या जोडीने आलेलं दिसतं. सांख्य योग असा अनेकदा एकत्रित उल्लेख पण केला जातो. त्याचं कारण ही थोडीशी परस्पर पूरक अशा पद्धतीची ग्रंथ रचना या दोन्ही दर्शन परंपरांमध्ये झालेली दिसते. त्यातले जे सांख्य आहेत या सांख्यांनी ही सृष्टी निर्माण कशी होते, ती कुठल्या तत्वांपासून होते याच्यावर काही विचार मांडले, ज्याच्यामध्ये प्रकृती आणि पुरुष हे मूळ असतात आणि त्या पुरुषाशी संयोग झाल्यानंतर ज्या वेगवेगळ्या गोष्टी प्रकृतीमध्ये घडतात त्याच्यातून वेगवेगळ्या तन्मात्रा, पंचमहाभूत, त्याच्यानंतर कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि मन या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींची निर्मिती होते आणि त्या पंचमहाभूतात्मक देहामध्ये ही सगळी इंद्रिय राहतात आणि एक कुठला तरी जीव हा आपल्या समोर अस्तित्वात येतो. पण त्या जीवाचं मूळ स्वरूप म्हणजे तो प्रकृतीशी ज्याचं मिलन झालेलं आहे तो पुरुष असतो याची जाणीव त्या पुरुषाला नसते. आणि सांख्य तत्वज्ञान आपल्याला असं सांगतं की ज्या वेळेला हा सृष्टी निर्मितीचा क्रम, त्याचं हे जे ज्ञान आहे हे त्या जीवाला होतं, त्या पुरुषाला होतं, त्या क्षणी ही सगळी प्रक्रिया उलट पद्धतीने होते. म्हणजे सगळ्यात शेवटी निर्माण झालेली तत्व जी आहेत ती त्यांच्या आधीच्या तत्वामध्ये विलीन होत जातात आणि सरते शेवटी तो जो पुरुष आहे तो प्रकृतीपासून वेगळा होतो. आता ही जी सगळी सांख्यांची परंपरा आहे ह्याच्यामध्ये त्यांनी त्या पुरुषाचं पुढे नेमकं काय होतं किंवा ही प्रक्रिया सुरू कशी होते याविषयी फार विवेचन केलेलं नाहीये. जे विवेचन आपल्याला योगसूत्रांमध्ये दिसतं, योगसूत्र आपल्याला सृष्टी निर्मितीविषयी काही सांगत नाहीत, परंतु तो जो पुरुष म्हणजे जीव आहे किंवा आत्मा आहे त्याला आपलं मूळ स्वरूप हे वेगळं आहे आणि ही सृष्टी जी आपल्या डोळ्यापुढे दिसते ती फक्त एक तयार झालेली पुढची काहीतरी गोष्टी आहे, त्या मूळ तत्व म्हणजे ही सृष्टी नव्हे हे ज्ञान त्याला नसतं. ते ज्ञान होण्यासाठीचा जो अष्टांग योग आहे किंवा हा मार्ग आहे तो योगसूत्र सांगतात. आणि त्यामुळे आपल्याला असं कळतं की ज्या वेळेला या मार्गाचं आचरण जीव करतो त्यावेळेला त्याला ह्या सगळ्या गोष्टी समजून येतात. त्याचं मूळ स्वरूप कुठलं, त्या मूळ तत्वाचा बोध, आपल्या खऱ्या स्वरूपाचा बोध त्याला होतो आणि तो झाल्यानंतर त्याच्या दृष्टीने हा संसार किंवा ही सृष्टी नष्ट होते, तो जीव स्वतंत्र होतो आणि तो परमात्म्याशी किंवा ब्रह्माशी एकरूप होतो. अशा प्रकारे एक विचार हा योगसूत्रांमध्ये आपल्याला मांडलेला दिसतो आणि त्याच्यामुळे सांख्यांशी थोडस एक सामरस्य असणार किंवा त्यांच्याच सिद्धांतात काही राहिलेल्या गोष्टी हा पुढे नेऊन सांगणार अशा पद्धतीचं योगदर्शन असावं असं आपल्याला नंतरच्या काळात म्हटलं गेलेलं दिसतं.
1: डॉक्टर, आपण योगाच्या 8 अंगांचा उल्लेख केला, तर मग पतंजलींनी ही कोणती 8 अंग सांगितली आहेत?
0: पतंजलींनी मुळामध्ये योग सूत्रांची रचना कशी केली हे बघून मग आपण थोडक्यात त्या 8 अंगांकडे वळूया. पतंजलींची जी योगसूत्र आहेत

0: त्याच्यामध्ये सुमारे 195 किंवा काहींच्या मते 96 सूत्रं आहेत. ही जी सूत्रं आहेत ती 4 भागांमध्ये किंवा पादांमध्ये विभाजित केलेली आहेत. समाधीपाद हा पहिला भाग सगळ्यात त्याच्यात सुरुवातीला येणार आहे. त्याच्यानंतर साधनपाद, विभूतीपाद आणि कैवल्यपाद अशा पद्धतीची रचना ही या योगसूत्रांची दिसते. योगसूत्रांमध्ये सुरुवातीला योग म्हणजे काय, त्याच्यातून तुम्हाला नेमकं साध्य काय करायचं आहे याविषयीच्या वेगवेगळ्या गोष्टी ह्या समाधीपादामध्ये सांगितलेल्या आहेत. साधनपादामध्ये ते साध्य करण्यासाठीची जी साधनं आहे, ज्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, त्या गोष्टींचं विवेचन येतं. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पतंजली म्हणतात की त्या साधकाला वेगवेगळ्या सिद्धी पण प्राप्त होतात. त्याविषयीचं काही विवेचन हे विभूतीपादामध्ये आपल्याला केलेलं दिसतं. आणि मग शेवटी जाऊन कैवल्य म्हणजे समाधीचा अनुभव जो त्याला येणार आहे त्याच्याविषयीचं विवेचन हे कैवल्यपादामध्ये केलेलं दिसतं. त्याच्यामुळे अशा प्रकारे 4 भागात योगसूत्रांची रचना झालेली आहे. आणि सुरुवातीलाच आपण योगाच्या वेगवेगळ्या व्याख्या वेगवेगळ्या ग्रंथातल्या मागच्या भागामध्ये बघितल्या, पण प्रत्यक्ष पतंजलींना काय म्हणायचंय त्याच्याविषयी हे जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की योगश्चित्त वृत्ती निरोध अशी पतंजलींनी योगाची व्याख्या ही केलेली आहे, ज्याच्यामध्ये चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योग असं पतंजली सांगतायत. आता अर्थातच प्रश्न येईल की निरोध म्हणजे काय, निरोध म्हणजे काय, त्यामुळे त्याविषयीचं काहीतरी विवेचन हे पुढे जाऊन केलं पाहिजे. तर ते असं सांगतात की चित्तवृत्ती ज्या असतात त्या वृत्ती सुद्धा 5 प्रकारच्या त्यांनी सांगितल्या आहेत. वृत्तय पंचतय क्लिष्टा क्लिष्टा हा असं एक सूत्र आहे ज्याच्यामध्ये 5 प्रकारच्या एकंदर वृत्ती ह्या मानवामध्ये असतात. आणि त्या वृत्तींमध्ये ज्या वेळेला चित्त अडकलेलं असतं किंवा त्या वृत्तींमध्ये गुंतलेलं असतं त्यावेळेला त्या त्या प्रकारे चित्ताची अवस्था ही होते किंवा तसा अनुभव चित्त घेत असतं. पण ज्या वेळेला त्या वृत्तींचा आपण निरोध करतो, त्या वृत्तींपासून आपल्याला वेगळं आपण करतो, त्यावेळेला त्या आत्म्याचं जे मूळ स्वरूप आहे त्या मूळ स्वरूपामध्ये तो प्रस्थापित होतो. त्यामुळे तदा द्रष्टु स्वरूपे अवस्थानम असं एक सूत्र आहे की तो द्रष्टा म्हणजे पाहणारा जो आहे आत्मा त्याचं मूळ स्वरूप त्याला तेव्हाच कळतं जेव्हा चित्तवृत्तींचा निरोध होतो. तो जर निरोध करायचा असेल तर या चित्तवृत्ती कोणत्या हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. ते पण पतंजलींनी सांगितलेलं आहे. प्रमाण विपर्यय विकल्प निद्रा स्मृतय म्हणजे प्रमाण विपर्यय विकल्प निद्रा आणि स्मृती अशा 5 वृत्ती आहेत. त्या क्लिष्ट किंवा अक्लिष्ट म्हणजे मनामध्ये क्लेश उत्पन्न करणाऱ्या किंवा न करणाऱ्या कशाही असू शकतात, परंतु यांच्या अनुभवामध्ये मन किंवा आपलं चित्त हे गुंतलेलं असतं हा खरं तर त्यातला महत्वाचा भाग आहे. ज्या वेळेला आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान नव्याने होतं त्यावेळेला ते तुम्ही कशा प्रकारे जाणून घेता त्या गोष्टीला प्रमाण असं म्हणतात. प्रमा या शब्दाचा अर्थ शुद्ध ज्ञान आणि प्रमाकरणम प्रमाणम म्हणजे ते ज्ञान ज्या सहाय्याने तुम्हाला होतं ते साधन म्हणजे प्रमाण. मग प्रत्यक्ष हे सगळ्यांना मान्य असलेलं प्रमाण आहे की ज्या वेळेला डोळ्यानेच तुम्ही एखादी गोष्ट बघता त्यावेळेला त्या गोष्टीचं थेट तुम्हाला जे व्हायचं ते ज्ञान होतं. काही वेळेला ते थेट होत नाही तर तुम्ही अनुमान करता त्याविषयी की हे असं असं घडलं असेल तर हे असं असं असतं, त्यामुळे मग मला एखादी गोष्ट माहीत नसताना सुद्धा मला त्याविषयी काहीतरी अनुमानाने ज्ञान होऊ शकतं. त्याचं अगदी नेहमीचं आपल्या दिलं जाणारं परिचयाचं उदाहरण म्हणजे यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः की जिथे जिथे धूर असतो तिथे तिथे आग लागलेली असतं हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे दूरवर तुम्हाला समजा धूर येताना दिसला तर तिथल्या आगीचं थेट दर्शन जरी डोळ्याला झालं नाही तरी अनुमानाच्या सहाय्याने धूर दिसतोय म्हणजे तिथे आगही असणारच असं आपण गृहित धरतो.
1: म्हणजे अनुमान हे आपल्या पूर्वज्ञानावर आधारित
0: असलेलं प्रमाण आहे. तर कधी कधी हे सगळं सुद्धा आपल्याला स्वतः कळतं असं नाही तर कुणीतरी सांगतं. त्यामुळे शब्द हे पण एक प्रकारचं ज्ञान मानलेलं आहे की दुसऱ्याच्या शब्दावर तुम्ही विसंगता तो जो तुमचा आप्त किंवा शब्द ज्ञान देणारा जवळचा माणूस असतो तो सांगतो की बाबा रे हे असं असं आहे त्याच्या शब्दावर आपण विश्वास ठेवतो. प्रत्येक गोष्ट आपण स्वतः जाऊन तपासून पाहतो. प्रत्यक्ष ज्ञान झालं तरच ते खरं असं मी मानीन असं आपण म्हणतो असंही नसतं. त्यामुळे तो आप्त कसा असावा तर आप्तस्तू यथार्थ वक्ता म्हणजे जे आहे तसंच सांगणारा जो असेल तो आप्त आणि तो जो तुमच्या समोर असेल तर त्याने सांगितलेलं ज्ञान हे पण तुम्हाला प्रमाण म्हणून स्वीकारता येतं कारण ते खरं ज्ञान असतं. तर अशा प्रकारे काही वेळेला तुम्हाला खरं ज्ञान होतं पण त्या प्रमाणाव्यतिरिक्त काही वेळेला विपर्यय नावाची ही दुसरी वृत्ती जी आहे ती पण होते. म्हणजे कुठल्या तरी कारणामुळे खरं ज्ञान काय आहे आपल्याला कळत नाही आणि चुकीचं ज्ञान हे होतं.

0: उदाहरणार्थ आपण समजा अंधारातून चाललोत आणि एखादी दोरी पडलेली आहे, तर आपल्याला ती साप आहे की काय असं वाटू शकतं. मग उजेड पडला तर तुम्हाला कळेल की तो सर्प नाही आहे, ती दोरी आहे. पण तोपर्यंत दोरी आहे असं जे ज्ञान झालेलं असतं ते विपर्यय, म्हणजे खऱ्या ज्ञानाचा विपर्यास त्या ठिकाणी झालेला असतो. काही वेळेला शब्दांचा चुकीचा अर्थ लक्षात घेतल्यामुळे किंवा जसे दिसत आहेत तसेच्या तसे ते शब्दार्थ लक्षात घेतल्यामुळे एखाद्या अशा गोष्टीचं ज्ञान होतं की जे अस्तित्वातच नसते, त्यालाच विकल्प असा शब्द या पतंजलींनी या ठिकाणी वापरलाय, ज्याच्यामध्ये ख पुष्प म्हणजे आकाशातलं फूल. तर आता आकाश या शब्दाला अर्थ आहे, फूल या शब्दाला अर्थ आहे, परंतु आकाशात फूल हे असतं का? तर असू शकत नाही. किंवा शशशृंग, वंध्यापुत्र यासारखी उदाहरणही देता येतात की जिथे एकेका शब्दाला अर्थ आहे त्यावरून तुम्ही कल्पना करू शकता की नेमकं काय म्हणायचंय, पण प्रत्यक्षात तशी वस्तू अस्तित्वात आहे का? तर तसं आपल्याला दिसत नाही. आता हे सगळं जागृत अवस्थेतलं झालं, पण निद्रा हा प्रकार पण असा आहे की ज्या वेळेला थेट तुम्ही जरी जागृत अवस्थेमध्ये त्या अवस्थेचा अनुभव घेत नसाल तरी सुद्धा ती निद्रा ज्या वेळेला पूर्ण होते, तुम्ही उठून बसता, त्यावेळेला काहीतरी अनुभव तुम्हाला येतो. जर तुम्ही ताजेतवाने असाल तर तुम्हाला कळतं की झोप चांगली झाली, मी व्यवस्थित झोपलो आणि जिथे झोपलो तिथेच मी उठलो आहे, मला अत्यंत छान वाटतंय आता. आणि त्याच्या उलट समजा हात दुखतायत, पाय दुखतायत, नीट झोप लागत नाहीये, तर तुम्ही झोपेत जरी जागे नसलात तरी सुद्धा तुम्हाला हे कळलेलं असतं की काहीतरी अडचण येत होती, सतत आपली झोप मोडत होती, आणि त्याच्यामुळे म्हणावत असा ताजेतवानेपणा हा आपल्याला उठल्यानंतर आलेला नाहीये. म्हणजेच थोडक्यात निद्रावस्थेत जरी आपण जागे नसलो तरी त्याच्याविषयीचं काहीतरी ज्ञान हे तुम्हाला जागृतावस्थेत आल्यानंतर होतच असतं. आणि त्याचबरोबर स्मृती नावाचा एक शेवटची वृत्ती आहे की जिथे प्रत्यक्ष समोर ज्ञान असायची गरज नाही. स्मृती म्हणजे पूर्वानुभव, पूर्वी आपल्याला आलेले अनुभव आपल्या स्मरणामध्ये कायम असतात आणि मन त्या अनुभवांचा पुन्हा पुन्हा विचार करत राहतं की मी काल काय केलं होतं, परवा काय केलं होतं, वर्षापूर्वी काय घडलं होतं, आणि त्या गोष्टी पूर्वज्ञानावर आधारित ज्या असतात त्या मन आठवत असतं. जोपर्यंत ह्या सगळ्या पाच वृत्तींचा आपण निरोध करत नाही तोपर्यंत त्या त्या वृत्तींनी मनाला अनुकूल भावना झाली तर सुख आणि प्रतिकूल भावना झाली तर दुःख यातला काहीतरी अनुभव हा सतत येत राहतो आणि मन हे त्या सुखदुःखांमध्येच गुंतलेलं राहतं. ते आपलं खरं स्वरूप काय आहे त्या आत्म्याला बघण्याकडे जाऊच शकत नाही. त्यामुळे पतंजली म्हणतात की या सगळ्याच प्रकारे मिळणारं जे ज्ञान आहे, ह्या एक प्रकारच्या खरं तर वृत्ती आहेत ज्या संसाराच्या किंवा सृष्टीच्या वेगवेगळ्या गोष्टींचं चांगलं वाईट ज्ञान तुम्हाला करून देत आहेत. ह्या सगळ्याच वृत्तींचा जर निरोध केलात तर तुम्हाला योग साधला असं म्हणता येईल आणि त्या योगाकडे मग तुम्ही वळू शकाल.
1: स्मृतीसकट सगळ्या वृत्ती घालवणं हे खरंच खूप अवघड वाटतंय म्हणजे. पण मग त्यासाठी त्यांनी जे मार्ग सांगितलेत किंवा ही जी अंग सांगितलीत मग त्याविषयी आता तुम्ही सांगा.
0: आता असं आहे की अष्टांग योग ह्या शब्दातच अष्ट म्हणजे आठ अंग हे अपेक्षित आहेत आणि ती एकाच वेळेला सगळी करायची नाही आहेत, तर क्रमशः पुढे पुढे पुढे पायरीवर आपण पाय टाकत जिना चढतो त्या पद्धतीने एक एक अंग हे आपल्याला प्राप्त करायचं आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशी ही आठ अंग आपल्याला पतंजलींनी सांगितलेली आहेत. याची जी सुरुवात आहे ती यम आणि नियम या दोन गोष्टींनी होते. यम आणि नियमांचा जर विचार केला तर खरं तर प्रत्यक्ष ज्याला आपण आज योग असं म्हणतो त्याच्याशी थेट त्यांचा संबंध नाही आहे, ते आपल्या दैनंदिन आयुष्यात करायच्या गोष्टी आहेत. कारण ह्या गोष्टींमुळे तुमचा देह, बुद्धी आणि मन यांच्यावर नियंत्रण करणं तुम्हाला शक्य होणार आहे. यम म्हणजे काय तर अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह अशा पाच गोष्टी यम म्हणून त्यांनी सांगितलेल्या आहेत. ही तत्व ही फक्त योगापुरती मर्यादित नाही आहेत तर भारतीय संस्कृतीमध्ये सर्वत्र ही रुजलेली आहेत. अगदी बौद्ध जैन परंपरांसकट सगळीकडे भारतामध्ये एक सांस्कृतिक ठेवाच हा यमांचा आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. आणि यम या शब्दानेच एक प्रकारचं असा प्रयत्न की ज्याच्यामध्ये तुम्ही आपलं नियंत्रण प्रस्थापित करणार आहात ते अपेक्षित आहे. ते कसं होतं तर त्यांनी असं सांगितलं की अहिंसा म्हणजे आपल्याला सरळ एक पहिला दिसतो ते म्हणजे एखाद्या जीवाची हिंसा न करणं, एखाद्याला ठार न मारणं. पण ठार मारणं ही फक्त हिंसा नाहीये तर त्याच्यात सुद्धा अनेक प्रकार असू शकतात. कायिक, वाचिक आणि मानसिक असे ते प्रकार आपल्याला दिसतात. कायिक हिंसा म्हणजे काय तर ठार मारणं ही टोकाची कृती झाली पण त्याच्या आधी शास्त्राने

0: करणं, हाताने ठोसे मारणं, थोबाडीत मारणं, एखाद्याच्या गुद्दा घालणं, कुठल्याही प्रकारची शारीरिक हिंसा ही त्याज्यात सांगितलेली आहे. त्याचबरोबर वाचिक म्हणजे तोंडाने एखाद्यासाठी अपशब्द उच्चारणं ही सुद्धा हिंसा आहे. आणि त्याचबरोबर समजा तुम्ही तोंडाने करणार नाही, शरीराने करणार नाही, पण एखाद्या माणसाबद्दल मनात जर सतत तुमच्या वाईट विचार येत असतील तर ती मानसिक प्रकारची अहिंसा तुम्हाला सिद्ध झाली नाही असं म्हणावं लागेल. त्याच्यामुळे जेव्हा अहिंसा हे तत्व पाळायचं असतं त्यावेळेला ते कायिक, वाचिक, मानसिक सगळ्याच पातळीवर असलं पाहिजे. कुठल्याच प्रकारे जर तुम्ही हिंसा केली नाहीत तर ते अहिंसा हे तत्व तुम्ही आत्मसात केलं असं म्हणावं लागेल. तर जो योगी आहे ज्याला त्या मार्गाने जायचं आहे त्याला आधी हे अहिंसा तत्व हे अंगी बाणवता आलं पाहिजे. त्याच्याच बरोबर सत्य म्हणजे सत्य बोलणं हा एक भाग आला. आता सत्य बोलणं हे एक प्रकारे कदाचित एखाद्याला असं म्हणता येईल की मी खूप खरं वागतो, खरं बोलतो, म्हणजे फटकळपणा असं आपण त्याला म्हणू, याचा कदाचित अभिमान पण एखाद्याला असतो. पण नुसतंच खरं आहे ते बोलणं असं अपेक्षित नाही आहे, तर त्या पद्धतीने आपण स्वतः वागणं हेही अपेक्षित आहे. आणि त्याच्यातून दुसरी एक अशीही गोष्ट आहे की ज्या वेळेला सत्य हे तत्व असतं त्यावेळेला आपण एखादी गोष्ट ज्या वेळेला दुसऱ्याला सांगतो त्यावेळेला ती सुद्धा खरी आहे की नाही हे बघूनच सांगायचं, ज्याच्यामध्ये अगदी एखादी गोष्ट कबूल करण्याची पण वेळ आली तर ती यायला लागते. उदाहरणार्थ मी जर तुम्हाला असं म्हटलं की मी उद्या 10 वाजता तुमच्या घरी येईन, तर खरंच आपण त्यांच्या घरी उद्या जाऊ शकणार आहोत का, 10 वाजता जाऊ शकणार आहोत का, ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्याच्यात अंतर्भूत येतात. म्हणजे अशा पद्धतीची एखादी कबूल, एखादं वचन जेव्हा देतो तेव्हा सुद्धा ते सत्य खरंच होणार आहे का ह्याचा विचार करून, म्हणजे आपला पूर्ण आवाका काय आहे हे लक्षात घेऊन मगच कुठली तरी गोष्ट सांगणं हे त्याच्यात अपेक्षित आहे. म्हणजे फक्त खरं आहे ते सांगणं असं नव्हे, तर सगळ्याच बाजूने सत्य हे आपण आत्मसात जर केलं असेल तर ते वागणं हे थोडं अवघड असू शकतं, नुसत्या फटकळपणाने ते साधत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार हा सत्य म्हटल्यानंतर करावा लागतो. त्याचबरोबर
1: अपरिग्रह, म्हणजे
0: अपरिग्रह हे एक महत्वाचं अंग आपल्याला सांगितलेलं दिसतं, ज्याच्यामध्ये परिग्रह याचा अर्थ वेगवेगळ्या गोष्टी गोळा करणं. माणसाला दैनंदिन आयुष्यामध्ये असंख्य गोष्टी ह्या गोळा कराव्या लागतात किंवा तो करत असतो गृहस्थ म्हणून, पण खरंच त्याची जरुरी त्याला रोज पडते का हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि तेच इथे योगामध्ये अपेक्षित आहे, कारण तुम्ही ज्या वेळेला वस्तू गोळा करता त्यावेळेला काही ना काही प्रमाणामध्ये त्या वस्तूशी कुठली तरी भावना आपल्या मनामध्ये तयार होते, प्रेमाची असेल, द्वेषाची असेल, आणि ती भावना मन जोपासतं, म्हणजे परत त्या चित्तवृत्ती तिथे आल्या. आणि त्याच्यामुळे अपरिग्रह म्हणजे कुठल्याही गोष्टीचा संग्रह न करणं, आपल्याजवळ ती वस्तू न बाळगणं हे सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी सांगितलंय. संन्यास हा जो आश्रम आहे त्याचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा विरक्ती ही त्या माणसाने अंगी बाणवायची असते. त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा एक 2-3 महत्वाच्या काहीतरी गोष्टी, जसं अंगावरचं तुमच्या वस्त्र असेल, कमंडलू असेल किंवा दंड असेल, त्या सोडता अक्षरशः काहीही त्या व्यक्तीने जवळ ठेवणं अपेक्षित नसतं. अशा प्रकारचा अपरिग्रह हा जर योगाने केला तर त्याचं मन कुठे गुंतून राहण्याचा प्रश्न येत नाही. अन्यथा आपण आपलं घर आठवू शकतो की घरात राहू दे, येईल उपयोगी, असू दे, म्हणून कितीतरी गोष्टी आपण जमा करून ठेवतो ज्याला दशक जातात तरी हात लागत नाही, पण ती टाकाविषयी वस्तू आपल्याला वाटत नाही. हा जो मोह आहे, ही जी आसक्ती आहे, ती दूर व्हावी ही खरं तर यामागची कल्पना आहे. त्याच्यामुळे अपरिग्रह हे सुद्धा तसं सांभाळायला खूप कठीण अशा प्रकारचं अंग आहे. अस्तेय याचा अर्थ चोरी न करणं, म्हणजे एखाद्याच्या नकळत त्याची वस्तू काढून घेणं किंवा आपल्याला हवीशी वाटली जी आपल्याकडे नाही आहे ती वस्तू कुठून तरी चोरून आणणं, ही गोष्ट सुद्धा न करणं अपेक्षित आहे. ब्रह्मचर्य हे त्याच्यानंतर शेवटचा 5वा यम म्हणून आपल्याला सांगितलेलं दिसतं. ब्रह्मचर्यामध्ये सुद्धा खरं तर आपला त्याच्याशी जो परिचय होतो तो संभोग सुख न घेणं अशा प्रकारे फक्त काढला जातो, पण प्रत्यक्ष ब्रह्म म्हणजे परब्रह्म आणि त्याची चर्या म्हणजे त्याच्याकडे दृष्टी लावणं, त्याचं आचरण करणं हे खरं तर या ठिकाणी अपेक्षित आहे. पण इंद्रियांना आणि मनाला त्या ब्रह्माकडे वळवणं हे खूप कठीण असतं. इंद्रिय हे आपापल्या विषयाकडे धाव घेत असतात आणि त्यातलं आवरायला किंवा निग्रह करायला सगळ्यात कठीण सुख कुठलं असेल तर ते समागम किंवा संभोग सुख. त्यामुळे संभोग सुखाचा त्याग करणं म्हणजे ब्रह्मचर्य असा एक कुठेतरी भाव हा परंपरेमध्ये आलेला दिसतो, पण तो तेवढ्यापुरता मर्यादित नाहीये. आपल्याला वारंवार एखादं गाणं ऐकावंसं वाटलं, मोह झाला म्हणून सतत ते लावलं गेलं, एखादा पदार्थ खावासा वाटला म्हणून जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी खाल्ल्या, एखादं दृश्य बघावंसं वाटलं म्हणून पुन्हा पुन्हा ते पाहत राहिलो, हे सुद्धा त्या त्या इंद्रियांवर आपलं नियंत्रण नसल्याचं द्योतक आहे. आणि मग त्याला ब्रह्मचर्य म्हणता येणार नाही. त्यामुळे फक्त संभोग सुखापुरतं ब्रह्मचर्य मर्यादित नाही, तर या सगळ्याच इंद्रियांची त्यांची जी सुख वाटणारी आहेत

0: एका विशिष्ट स्तरापलीकडे त्यांना प्राप्त न होऊ देणं, त्याच्यामध्ये गुंतून न पडणं हे अपेक्षित आहे. आणि तर तुमचं जे इंद्रिय आहे, तुमचं जे मन आहे, ते विषयापासून विरक्त होईल, अंतर्मुख होईल आणि मग ब्रह्माची उपासना करावी अशी इच्छा तिथे एक तयार होईल. त्यामुळे ह्या सगळ्या यमांचा हा अगदी सुरुवातीला वापर माणसाने करायचा असतो आणि तो योगामध्ये तर आवश्यक आहेच, पण दैनंदिन आयुष्यात सुद्धा मला वाटतं की 5 नाही तरी 4, 3, 2 यम जरी आपण साधले तरी अनेक गोष्टी ह्या आपल्याला सुकर होताना दिसतील.
1: नक्कीच. आता आपण पुढच्या पायरीकडे मग वळूया की नियम. तर मग इथे काही असे त्यांनी घालून दिलेत का की हे नियम पाळायला पाहिजेत, असा त्याचा अर्थ?
0: आता नियम या शब्दाचा सुद्धा अर्थ थोडासा काही विशिष्ट गोष्टींशी निगडीत असाच आहे. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे नियम म्हणून आपल्याला सांगितलेले दिसतात. ज्याच्यामध्ये शौच म्हणजे शरीर आणि मनाची शुचिता, पावित्र्य किंवा शुद्धी ही अपेक्षित आहे. मागे मी तुम्हाला सांगितलं तसं अहिंसा, सत्य किंवा अस्तेय ह्या गोष्टी ज्यावेळेला तुम्ही पाळता त्यावेळेला तुमचं मन आपोआप शुद्ध होत जातं. त्याच पद्धतीने शरीराच्या शुद्धीसाठी सुद्धा रोज स्नानासारखे विधी आपल्याला करावे लागतात. तर ह्या विधींचा वापर करून आपलं शरीर आणि मन जितकं आपण पवित्र ठेवू, जितकी शुचिता त्याच्यामध्ये येईल, तितकी तुमची इंद्रिय, तुमचं शरीर हे तुमच्या नियंत्रणाखाली येईल, हा एक विचार आहे. एखाद्या गोष्टीचा जर आपल्याला सतत आसक्ती वाटत राहिली, ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न करत राहिलो, तर ती प्राप्त झाल्याचा आनंद आणि उद्या ती प्राप्त झाली नाही तर मोठं दुःख पण वाटायला येतं आणि मग मनामध्ये कधीही तृप्तीची भावना राहत नाही. ती राहावी यासाठी संतोष हे महत्वाचा नियम म्हणून आपल्याला सांगितलेला दिसतो, ज्याच्यामध्ये मनामध्ये कायम आनंद, तुष्टी की मी शुद्ध पवित्र आहे, माझ्यामध्ये कुठल्याही पद्धतीची आसक्ती नाही, मला जे हवं ते सगळं मिळालेलं आहे आणि मी संतुष्ट छान समाधानी असा राहतोय, ही एक भावना मनामध्ये कायम निर्माण होणं हे अत्यंत आवश्यक असतं. त्याचप्रमाणे तपश्चर्या हा एक भाग त्याच्यामध्ये येतो की एका ठिकाणी बसून तुम्ही ब्रह्माची आराधना करता. त्याचप्रमाणे स्वाध्याय म्हणजे तुम्हाला अध्ययन जे दिलेलं आहे वेद परंपरेमधलं म्हणा किंवा योग परंपरेमधलं, त्या ग्रंथांचं गुरुंनी दिलेल्या उपदेशाचं वारंवार स्मरण करणं, तो स्वाध्याय पुन्हा पुन्हा केलेला हा इथे गरजेचा आहे. आणि ईश्वराच्या प्रति संपूर्ण श्रद्धा ठेवणं, आपलं समर्पण ईश्वराकडे करणं, याला ईश्वर प्रणिधान असं म्हटलेलं आहे. ह्या नियमांचा जर वापर केला तर मी तुम्हाला म्हटलं तसं मन आणि बुद्धी हे आपल्या नियंत्रणामध्ये येतात आणि मग पुढची जी अंग आहेत 8 अंगांपैकीची किंवा तिकडे वाटचाल करण्यासाठी तुमचं शरीर आणि मन योग्य बनतं, तयार होतं.
1: मग आसन आणि प्राणायाम हे त्यातले जे खूप आता प्रसिद्ध झालेत ती दोनच अंग,
0: अगदी,
1: तर त्याविषयी थोडक्यात आपण सांगू शकाल?
0: आता यम आणि नियम हे जसं मी म्हटलं की देह आणि मनाच्या शुद्धीसाठी दैनंदिन आचरणात आणायच्या ह्या गोष्टी आहेत, तिथून पुढच्या आसन आणि प्राणायामासारख्या गोष्टी आता आपल्या वैयक्तिक योगसाधनेशी संबंधित अशा आपल्याला तयार झालेल्या दिसतात. आसन या शब्दाचा अर्थ खरं तर एखादी बॉडी पोश्चर ज्याला म्हणतात, देहाची एक विशिष्ट स्थिती ज्या स्थितीमध्ये तुम्ही बसू शकता त्याला आसन असा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. आता आसन अमुक एक करावं किंवा अमुक एका प्रकारची आसनं आहेत अशा पद्धतीचा खूप निर्देश हा अगदी योगसूत्रांमध्ये आपल्याला दिलेला दिसत नाही. परंपरेमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची आसनं हे आपल्याला सांगितलेली दिसतात जी शरीराच्या लवचिकतेसाठी आणि स्वास्थ्यासाठी उपयुक्त आहेत म्हणून केलीही जातात. पतंजलींच्या दृष्टीने मात्र स्थिर सुखम आसनम म्हणजे ज्या आसनामध्ये तुम्ही स्थिर आणि सुखपूर्वक बसू शकता ते आसन होय. या ठिकाणी तुम्ही शीर्षासन करा, सर्वांगासन करा हे अपेक्षित नाहीये, कारण त्या आसनामध्ये तुम्ही किती काळ बसू शकता आणि ती शरीराला कुठल्याही पद्धतीचा त्रास न देता दीर्घकाळ तुम्हाला करता येणं शक्य आहे का, हा भाग आहे. परंपरेमध्ये असं मानलं जातं की साधारण 2.5 तास तुम्ही ज्या अवस्थेमध्ये शांतपणे कुठलीही रग शरीराच्या अवयवाला लागली आहे असं न होता बसू शकता ते आसन चांगलं. मग एखाद्याने पद्मासन घातलं तर पद्मासन घालता आलं त्याला, पण त्या अवस्थेत तो 2.5 तास बसू शकतो का? जर 10-15 मिनिटांनी जर पायाला रग लागायला लागली, पाय दुखायला लागले, पायाला मुंग्या आल्या, तर ते आसनं साधलं असं म्हणता येणार नाही. त्याच्यामुळे अगदी सोपं सुलभ आसन केलं तरी चालेल, पण ते असं असावं की ज्याच्यामध्ये दीर्घकाळ तुम्हाला राहता येईल, कारण पुढे जाऊन तुम्हाला जे समाधीपर्यंत जायचं आहे त्याच्यासाठी देहाला एका विशिष्ट अवस्थेत दीर्घकाळ ठेवता येणं अपेक्षित आहे. त्याच पद्धतीने मनावर ताबा मिळवण्यासाठी प्राण

0: म्हणजे प्राण ताणणे, श्वासोच्छ्वासाचा काळ वाढवणं आणि त्याला नियंत्रित करणं हे अपेक्षित आहे, ज्याचा फायदा पुढे तुम्हाला मन एकाग्र करण्यासाठी होणार आहे.
1: आज आपण आता इथेच थांबूया, कारण हा खूप विस्तृत विषय आहे आणि असा संपणार नाही. आणि याचे जे उरलेली अंगं आहेत याविषयीचं विवेचन आपण पुढच्या भागात श्रोत्यांसाठी करूया. आज आपण इथे येऊन पतंजलींच्या ह्या ग्रंथाविषयी आणि त्या अंगांविषयी माहिती दिलीत, याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
0: धन्यवाद.

संस्कृतीच्या पाऊलखुणा या अंतर्गत आत्ता आपण जाणून घेतलं प्राचीन भारतीय शास्त्र संपदा या अंतर्गत योगशास्त्र याविषयी भारत विद्यातज्ञ आणि वैद्य डॉक्टर अमरीश खरे यांची डॉक्टर नीलिमा थत्ते यांनी घेतलेली मुलाखत. आज आपण ऐकलात याचा उत्तरार्ध. मैत्रिणींनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कळवा आमच्या prasaran.pune@gmail.com या मेल आयडीवर. आणि याबरोबरच मी सविता जेरे, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.

वनिता मंडळ हा आमच्या महिला श्रोतवर्गासाठीचा कार्यक्रम आत्ताचा पण ऐकलात. सूत्रसंचालन होतं सविता जरे यांचं. सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. मध्यमलहरी 378.78 किंवा 792 किलोहर्ट्झवर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारच्या 1:40 होत आहेत. उमंग हा NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम आता ऐकूयात.

उमंग हा NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम आत्ताचा ब्रेकला पंधरा लहरी 378 सात आठ मीटर्स किंवा 792 किलो हर्ट्झ रेडिओज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रसारित करत आला. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आता दुपारचा 1:30 वाजतोय. सुरुवातीला मराठी भाषेतलं राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यापाठोपाठ 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होत आहे. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत आणि त्यानंतर 2:15 द नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम. दरम्यान सुरुवातीला बरोबर 1:30 मराठी भाषेतलं राष्ट्रीय बातमीपत्र.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर. महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा करणार लोकार्पण आणि पायाभरणी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचे हरिहरन अंश करुणन आणि एम आर अर्जुन या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. पश्चिम आशियातल्या संघर्षाचा फटका केवळ भारतालाच नव्हे जगातल्या इतर अनेक देशांना बसला आहे. त्या मानाने भारताची अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभारली असल्याने या संकटाला समर्थपणे तोंड देत आहे असं ते म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
2: ये जो एक ग्लोबल शॉक है उसमें भारत अकेला नहीं है, सभी देश जो है इससे इम्पैक्टेड है. जहां तक भारत की स्थिति है, हम तुलनात्मक दृष्टि से हम लोग न केवल अन्य देशों से तुलना की जाए बल्कि पूर्व के इस प्रकार के जो शॉक्स हमारे सामने आए हैं, दोनों दृष्टि से हम लोग आज काफी बेहतर स्थिति में हैं. ऑयल के प्राइसेस बढ़े हैं तो वो सब जगह पे बढ़ रहे हैं, लेकिन यही उम्मीद कर सकते हैं कि ये ज्यादा लंबे समय तक नहीं रहे. काफी अनिश्चितता है तो उसके बाद में हमारे को मालूम चलेगा, लेकिन जो हमारी अर्थव्यवस्था की स्थिति है वो काफी सुदृढ़ है, हमारे बैंक सक्षम है, कुल मिलाकर के हम काफी बहुत अच्छी स्थिति में हैं.
1: देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळी

0: असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्याने जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या पॅकेजचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल. या दौऱ्यामध्ये प्रधानमंत्री मोदी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्राशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करतील. संध्याकाळी ते दमणला भेट देणार आहेत. तिथे आरोग्यसेवा आणि विमान वाहतूक क्षेत्रातील महत्वाच्या सुविधांसह सुमारे 2,970 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करणार आहेत. तसंच नमो विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं आणि आधुनिक रुग्णालयाचं मोदी उद्घाटन करणार आहेत. आयकॉनिक ब्रिज, दमण कन्व्हेन्शन सेंटर आणि निफ्ट कॅम्पस यासारख्या अनेक महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची पायाभरणीही प्रधानमंत्री मोदी करणार आहेत. तसंच लक्षद्वीपसाठी 885 कोटी रुपये किमतीच्या बंदर प्रकल्पांचीही पायाभरणी ते करणार आहेत. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं येत्या 23 तारखेला होणाऱ्या दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात 65 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार प्रदान करतील. गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या नागरी सन्मान सोहळ्यात 66 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकूण 131 पद्मपुरस्कार प्रदान करायला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जाहीर केले जातात. कला, समाजकार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना हे पुरस्कार दिले जातात. सीबीएसईच्या निकालानंतरच्या तक्रार निवारण प्रक्रियेच्या माध्यमातून इयत्ता 12वीच्या 70,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यात गुणपडताळणीसाठी 7,314 अर्ज तर पुनर्मूल्यांकनासाठी 63,000 पेक्षा जास्त अर्जांचा समावेश आहे. 13 मे रोजी इयत्ता 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी मिळालेल्या गुणांबाबत असमाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली होती. तसंच ऑनस्क्रीन मार्किंग प्रणाली अंतर्गत मूल्यांकनाच्या अचूकतेविषयीही प्रश्न उपस्थित केला होता. उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळलेल्या त्रुटींच्या पडताळणीसाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी सीबीएसईने ऑनलाईन पोर्टल सुरू केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज जागतिक पर्यावरण दिन. निसर्गाचं महत्व समजून घेणं आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आजच्या पर्यावरण दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाकडून बोरिवलीतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पेडल फॉर प्लॅनेट ग्रँड सायक्लोथॉन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मा के नाम या संकल्पनेअंतर्गत यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात भारताच्या हरिहरन अंशकरुणन आणि एम आर अर्जुन या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक

सोमवारी त्यांच्यापेक्षा वरचढ असलेली मलेशियन जोडी आरोन ताई आणि कांग खाई जिंग यांनी काल त्यांना चकित केलं. हरिहरन आणि अर्जुनने 16-21, 21-15, 21-19 असा विजय मिळवला. या स्पर्धेत बाकी भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे. इराणबरोबर वाटाघाटी सुरू असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत तेहरानला अण्वस्त्र निर्मितीपासून कायमस्वरूपी रोखण्याचं आपलं उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. भविष्यात कोणत्याही करारानुसार इराणला अण्वस्त्र मिळवण्याची परवानगी कधीही दिली जाणार नाही असंही ते म्हणाले. ओमानने मस्कत जवळच्या आपल्या एका महत्वाच्या तेल निर्यात केंद्रावर झालेल्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाची निर्यात थांबवली आहे. मीना अल फहल या निर्यातीसाठीच्या मुख्य केंद्राजवळ हा स्फोट झाला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर. महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा करणार लोकार्पण आणि पायाभरणी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचे हरिहरन अंश करुणन आणि एम आर अर्जुन या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो थोड्याच वेळात
1: शिवाजीनगर जिल्हा वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: छत्रपती संभाजीनगरला लवकरच 40 MLD पर्यंत पाणी मिळण्याची अपेक्षा. विधान परिषद निवडणुकीत औरंगाबाद जालना मतदारसंघात सुहास शिरसाठ आणि गणेश लोखंडे यांच्यात लढत. आणि खते आणि बियाण्यांची साठेबाजी, लिंकिंग किंवा वाढीव दराने विक्रीसारखे गैरप्रकार आढळल्यास कारवाईचा विभागीय आयुक्तांचा इशारा.
2: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
3: छत्रपती संभाजीनगरला जूनच्या पहिल्या आठवड्यात 40 MLD पर्यंत पाणी मिळेल असं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी सांगितलं आहे. त्या छत्रपती संभाजीनगर इथं प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. नव्या 2740 कोटी रुपयांच्या पाणी योजनेतून शहराला वाढीव पाणी देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रयत्न सुरू आहेत असंही त्यांनी सांगितलं. वाढीव पाणी पुरवठा करण्यासाठी मुख्य जलवाहिनीची चाचणी घेण्यात आली असं त्या म्हणाल्या. दरम्यान शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेत पाण्याचा गढूळपणा निचांकी पातळीवर आणण्यात यंत्रणेला यश आल्याचंही पलांडे यांनी सांगितलं. सुरुवातीला पाण्याचा गढूळपणा 200 NTU पेक्षा अधिक होता, आता हा गढूळपणा 15 NTU पेक्षा कमी करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहराला 12 जून पर्यंत वाढीव पाणी पुरवठा करण्याच्या अनुषंगानं विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी नक्षत्रवाडी इथल्या जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. शहराला नियोजित वेळेत पाणी पुरवठा सुरू होण्यासाठी उर्वरित आवश्यक कामं जलद गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. विधान परिषदेच्या निवडणुकीत औरंगाबाद जालना मतदारसंघातून महायुतीकडून भाजपचे सुहास शिरसाठ आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गणेश लोखंडे यांच्यात थेट लढत होणार आहे. या दोघांसह इसाक सांडू खान हे तिसरे अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर यांनी माघार घेतली. महाविकास आघाडीच्या देवयानी डोणगावकर यांच्यासह आणखी एका अपक्ष उमेदवारानं आपला अर्ज मागे घेतला. दरम्यान अर्ज मागे येऊन पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कृष्णा डोणगावकर आणि देवयानी डोणगावकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा वीज खर्च कमी करण्यासाठी आता बहुतांश कार्यालयं आणि मोठे प्रकल्प सौर ऊर्जेवर आणले जाणार आहेत. राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्या सूचनेनुसार मनपा प्रशासनानं किमान 30 MW क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू केलं आहे. मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी ही माहिती दिली. मुख्य कार्यालयापासून ते थेट कचरा प्रक्रिया आणि पाणीपुरवठा प्रकल्पांचा यात समावेश असेल. खते आणि बियाण्यांची साठेबाजी, लिंकिंग किंवा वाढीव दरानं विक्रीसारखे गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाईचा इशारा छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिला आहे. अल्निनोच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. यंदा खरीप हंगामादरम्यान प्रतिकूल परिणामांची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी योग्य उपाययोजना कराव्यात असं आयुक्तांनी सूचित केलं. संभाव्य आव्हानांना तोंड देण्यासाठी कृषी विभाग सज्ज असून शेतकऱ्यांनीही योग्य नियोजनाचा अवलंब करावा असं आवाहन विभागीय

0: कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी केला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे 2026 ग्रंथ पुरस्कार जाहीर झाले. नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार नांदेडचे डॉ अनुराग श्रीकांत लभेकर यांच्या पुस्तके साद आणि दाद या पुस्तकाला जाहीर झाला आहे. तर प्राचार्य मभी चिटणीस वाङ्मय पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथले डॉ शिव कदम यांच्या चित्रपटाचे शास्त्र संहिता ते समीक्षा या ग्रंथाला जाहीर झाला. रोख रकमेच्या स्वरूपातले हे पुरस्कार येत्या 21 जून रोजी प्रदान केले जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी गोवंश तस्करी करणाऱ्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई केली. या कारवाई दरम्यान मुख्य सूत्रधार जुबेर शफीक कुरेशी याच्यासह 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी 131 गोवंशांची सुटका केली. अन्न आणि औषध प्रशासनानं छत्रपती संभाजीनगर इथं एका शीतपेयाचा मोठा साठा जप्त केला. ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या नावानं हे पेय विक्रीसाठी आणलं जाणार होतं. या कारवाईत करोडी परिसरातल्या एका खासगी गोदामातून प्रत्येकी 400 मिलीलिटरच्या 36,468 बाटल्या जप्त करण्यात आल्या. बाजारभावानुसार या पेयाची किंमत सुमारे 20,78,000 रुपये इतकी आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या सावरकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. प्रसिद्ध गायक प्रमोद सरकटे निर्मित स्वरराज वंदे मातरम हा सांगीतिक अभिवादनपर कार्यक्रमही पार पडला. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्ह्यात त्यांना अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मुख्यालयात दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. महापौर समीर राजूरकर आयुक्त अमोल येडगे यांच्यासह अनेक अधिकारी तसंच पदाधिकाऱ्यांनीही शपथ घेत दहशतवादमुक्त आणि शांततामय समाज निर्मितीचा संकल्प केला.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. मध्यम लहरीतींच्या 78.78 मीटर्स किंवा 700 बँड क्लोड्स आणि जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडले गेले आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. दुपारचे 1:46 आणि 20 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत
1: द नेक्स्ट वेव्ह. The next wave.
0: नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम ऐकूयात कैलास शेतसोबत. कार्यक्रमातलं हे पहिलं गीत मेरे बाप पहले आप या चित्रपटासाठी समीर यांच्या या गीतासाठी विद्यासागर यांनी संगीत दिलेलं, शांतनू मुखर्जी आणि श्रेया घोषाल यांचा आवाज असलेलं हे गीत सुरुवातीला ऐकू.

संगीतकार विद्यासागर यांच्यासोबत दिग्दर्शनातलं समीर यांचं गीत, शांतनू मुखर्जी आणि श्रेया घोषालांचा आवाज, चित्रपट मेरे बाप पहले आप, कार्यक्रम द नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट गीताचा.

श्रोतेहो, रंग वेगळा असला तरी स्वप्नांना रंग असतातच. त्वचा आणि केसांमध्ये रंगद्रव्याची कमतरता असलेली विवर्णता म्हणजेच अल्बिनिझम ही केवळ एक शारीरिक अवस्था असते की त्यामागे अनेक आरोग्यविषयक आव्हानं दडलेली असतात. सूर्यप्रकाशाशी संवेदनशीलता, दृष्टीदोष, त्वचेचं संरक्षण, सामाजिक गैरसमज आणि आधुनिक उपचार पद्धती यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात मंगळवार दिनांक 9 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. विवर्णतेबद्दलचं विज्ञान, वास्तव आणि सामाजिक जबाबदारी याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे त्वचा विकारतज्ञ डॉक्टर संध्या हिप्परगेकर. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

हॉस्टेलच्या दबड्याचं हे गीत आपण ऐकत आहे ते गायक राज यांच्या आवाजातलं गीत आणि संगीत आहे विराग मिश्रा. ख्वाहिश बनो लेकिन कैसे ही बनो, बहुत बेहतर बनो, ज्यादा से ज्यादा बेहतर बनो, लेकिन बनते ही रहो. हॉस्टेल फिल्म का ये गीत, आवाज राज की.

मैत्रिणींनो, गंध हा फक्त अनुभव नसतो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण असते. पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकाचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो. गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या ओंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण. तर मैत्रिणींनो, दरवळू दे तुमच्या आठवणींचा गंध. त्यासाठी सखी संदेश या कार्यक्रमासाठी 9 जूनला मंगळवारी सकाळी 11 वाजता जरूर फोन करा. फोन नंबर आपले नेहमीचे 2553-1705 आणि 2553-1706 वर. विषय गंध.

संगीतकार अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं हे विराग मिश्रा यांचं गीत होतं. अंचल दत्त भाटिया आणि शांतनु मुखर्जी यांचा आवाज चित्रपटा वुडस्टॉक विला. आणि नेक्स्ट वेगळ्या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहात आमच्या कार्यक्रमासंदर्भातल्या या निवेदनानंतर ऐकूयात.

स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री.

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: श्रोतो, आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात हा आवाज आपण ऐकताय तो गुरु रंधावा नेहा कक्कर यांचा. चित्रपट बधाई हो बेलवणी यांचं हे गीत संगीत दिलंय तनिष्क बागची यांनी.

0: बनके
1: गेल्या 90 वर्षात खेळ आणि क्रीडा प्रकार लोकप्रिय करण्यासाठी आकाशवाणीने अथक प्रयत्न केले. आशियाई खेळ, कॉमनवेल्थ ऑलिम्पिक्स, क्रिकेट विश्वकप सामन्यांचं थेट प्रसारण ऐकून क्रीडाप्रेमींना जणू एक मेजवानी केली. 1951 आणि 1982 आशियान स्पर्धांचे वृत्तांत ऐकताना क्रीडा रसिक जणू काही भारावून गेले. कळस चढवला तो 1983 कपिल देवच्या कप्तानीत जिंकलेल्या एक दिवसीय विश्वकपाला. क्रिकेट सोबतच फुटबॉल, हॉकी, कबड्डी, कुस्ती, खो खो या खेळांचं रसभरीत असं वर्णन रेडिओवरून श्रोत्यांनी ऐकलं आणि अनुभवलं. अगदी 1932 ते 1936 दरम्यान सुरू झालेल्या धावत्या समालोचनाची सर आजही कोणत्याही वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या सामन्यांना

येत नाही. त्यामुळेच या सामन्यांचं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवणारे अर्धशेर सोहराबजी म्हणजेच बॉबी तल्यार खान यांना श्रोते आजही विसरलेले नाहीत. पियर्सन सुरिता, डी के रुपनागर, अनंत सेटलवाड, किशोर भीमानी, सुशील जोशी, संजय बॅनर्जी, सुनील गुप्ता, मुरली मनोहर मंजूळ या समालोचकांचे समालोचन आणि त्यांची आठवण आजही चाहते काढत राहतात. त्यांच्या खास अशा रेडिओ समालोचना म्हणा क्रीडा संस्कृती रुजवण्याचे श्रेय हे निर्विवाद आकाशवाणीलाच जातं. श्रोतो आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम मध्यमला रीतींच्या 78.78 meters किंवा 700 battle clothes. गजनी चित्रपटाचं हे गीत आवाज जावेद अली याचा. प्रसून जोशी यांनी लिहिलेल्या गीतासाठी संगीत दिलंय ए आर रहमान.

श्रोताओ नेक्स्ट वेव 100.5 कार्यक्रम पर एक ताय मतलब लहरित 78.7 मीटर्स के वा 7 बैंड पर जावेद अली ने सकर यांना पण ऐकलं तर गजनी चित्रपटात प्रसून जोशी यांच्या या गीतासाठी संगीत होतं ए आर रहमान यांचं. कार्यक्रमातले चित्रपट होते गजनी, बदाई हो, उडसा क्विला, हॉस्टेल, मेरे बाप पहले आ. कार्यक्रमाचा उर्वरित भाग आपण काल दुपारी 2:30 आता दुपारचे 2:15 वाजत आहेत. दोपहर समाचार हे हिंदीतलं बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होत आहे. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतो आम्ही आकाशवाणी चपणे केंद्रावर बोलत आहोत. मध्यमधारी 378 मीटर्स किंवा 792 किलो हर्ट्झ रेडिओ ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. दुपारचे 2:30 वाजलेत. द नेक्स्ट वेव या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात काही मराठी गीतं आता प्रसारित करीत आहोत. मी अमृता बोलते. चित्रपटाचं हे शांतनू मुखर्जी यांच्या आवाजातलं दिनकर शिर्के यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत कार्यक्रमात आता ऐकूया.

0: मैं खुश नसीब हूँ, मुझको किसी का प्यार मिला।
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीतासोबतच सिने संगीतानं संगीत रसिकांचं भावविश्व समृद्ध केलं। सैगल आणि मुकेशची अनुनासिकता, त्यातला दर्द, तलत आणि हेमंत कुमारच्या स्वरकंपनांनी त्या तरलतेला अतिउच्च नेलं। सुरैया, नूरजहाँ, झोराबाई, शमशाद बेगम, गीता दत्त, लता, आशा, उषा यांच्या कोकीळ कंठानं ते अधिक समृद्ध झालं आणि मोहम्मद रफी, महेंद्र कपूर, किशोर कुमार ह्यासारख्या दिग्गजांमुळे ते अधिकच भारदस्त झालं।

0: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या वाटचालीत नभोनाट्य आणि रूपकांची लोकप्रियता याविषयी सांगतायत आकाशवाणीचे निवृत्त निवेदक लक्ष्मीकांत धोंड.
1: रंगमंच नाटकातील वाचिक अभिनय, ध्वनिसंकेत म्हणजे साऊंड इफेक्ट आणि संगीत पार्श्वसंगीत याच्या माध्यमातून नभोनाट्य हा प्रकार आकाशवाणीने श्रोत्यांसाठी आणला आणि तो खूप खूप लोकप्रिय झाला. विजय तेंडुलकर, पुरुषोत्तम दारवेकर, भारत सासणे यासारख्या सिद्धहस्त लेखकांनी खास आकाशवाणीसाठी नभोनाट्य लिहिली. एकूणच काय तर नभोनाट्य आणि आकाशवाणीचा श्रोता यांचं एक वेगळं असं नातं निर्माण झालं.
2: भल्या पळून जाऊ म्हणशील तर तुझी धडगत नाही, बाहेर पोलिसांचा गराडा आहे, मुकाट्यानं स्वाधीन हो.
3: असं शाबास, पण तुझ्या हातात मी सापडायचो नाही.
1: याप्रमाणेच रूपक हा एक प्रकार आहे. हा प्रकार आकाशवाणीने रूढ केला आणि तो लोकप्रियही केला.
4: समाजातल्या अनेक कमकुवत, पापभीरू आणि क्षीण लोकांच्या दयनीय अवस्थेचं विनोदाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला दर्शन घडवले.
5: त्यामुळे मी खरा कसा आहे हे माझं मलाच कळे नसं झालंय. खुद्द जन्मदात्याचं आमच्याबद्दलचं मत म्हणजे कोण बेमट्यानं आमचा शुंभ.
1: लोकांपर्यंत असे वेगवेगळे विषय पोहोचवणं हे रूपकाचं काम होतं आणि नभोनाट्य आणि रूपक यांनी श्रोत्यांच्या मनामध्ये एक वेगळी जागा निर्माण केली.
6: श्रोतो, परिकत आहात डेक्स वेव्ह हा नवीन चित्रपट गीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात परिकत आहात मराठी चित्रपट गीता. सखी चित्रपटाचं हे गीत आहे. वंशाली सावंत आणि सकरांचा आवाज सुधीर भोके यांच्या गीतासाठी संगीत दिलंय. संगीतकार अशोक पत्की आहे.

0: डॅडू डॅडू, मी एक गोष्ट विचारू?
1: हो, अरे विचार की चिको.
0: तुम्ही या रेडिओवर काय सारखं ऐकत असता?
1: तुला नाही समजणार ती गंमत. अरे यातली मजा तू ऐकूनच बघ. तुमच्या त्या ढँढ्याव संगीतापेक्षा ना शास्त्रीय संगीत, वाद्य संगीत, भावगीत, भक्तिगीत, अरे एवढंच काय, तुमच्या सारख्या दोस्तांसाठी ना मस्त बालगीतांचा सुद्धा कार्यक्रम असतो. एकदा ऐकून बघ, चक्क माझ्यासारखा प्रेमात पडशील.
0: खरंच डॅडू?
1: खरं वाटत नाही ना, इकडे ऐक.
2: सांगतायत आकाशवाणीचे मान्यता प्राप्त कलाकार राजेंद्र कुलकर्णी.
3: अगदी न कळत्या वयापासून आकाशवाणी ऐकतोय. स्वरांचे छान संस्कार होत आहेत. आपली मराठी भावगीतं असतील, भक्तिगीतं असतील, अभंग असतील आणि शास्त्रीय संगीत अर्थातच माझे जे गुरु होते त्याच्या बरोबरीनं आकाशवाणी हा माझा तिसरा गुरु असं मानतो मी. त्यावेळेस आठवते मला अनरंजनी असेल किंवा संगीत सरिता असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून खूप खूप काही काही शिकायला मिळालं. आकाशवाणी कलाकार असं अभिमानाने मिरवायला खूप छान वाटायचं. आणि आकाशवाणी ही चिरायू हो 90 वर्ष होत आहे आणि त्याचं स्थान जे आहे आकाशवाणीचं हे आढळ आहे. गुरु आहे ती आकाशवाणी, श्रीयांचाच गुरु आहे प्रामाणिकपणे मानतो.

0: अरे चिकू, रेडिओचे कार्यक्रम आपल्याला गेली 90 दशक म्हणजे 90 वर्ष ऐकायला मिळत आहेत. निखळ मनोरंजन असतं याच्यात. म्हणजे गेल्या 90 वर्षांचा हा रेडिओ साक्षीदार आहे. समजलं का चिकू?
1: हो हो डॅडू, समजलं. आता मीही होणार बालश्रोता.

गायिका तरुणीच्या आवाजातला आपण ऐकलं हे दे धक्का चित्रपटाचं गीत होतं. श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेली ही रचना अजय अतुल आणि समीर यांनी संगीतबद्ध केली होती. कार्यक्रमातली यानंतरची गीतरचना आपण ऐकणार आहात ते आमच्या कार्यक्रमासंदर्भातल्या या निवेदनानंतर ऐकूया.

0: डॅडू डॅडू, मी एक गोष्ट विचारू?
1: हो, अरे विचार की चिकू.
0: तुम्ही या रेडिओवर काय सारखं ऐकत असता?
1: तुला नाही समजणार ती गंमत. अरे यातली मज्जा तू ऐकूनच बघ. तुमच्या त्या ढँढ्याव संगीतापेक्षा ना शास्त्रीय संगीत, वाद्य संगीत, भावगीत, भक्तिगीत, अरे एवढंच काय, तुमच्यासारख्या दोस्तांसाठी ना मस्त बालगीतांचा सुद्धा कार्यक्रम असतो. एकदा ऐकून बघ, चक्क माझ्यासारखा प्रेमात पडशील.
0: खरंच डॅडू?
1: खरं वाटत नाही ना. इकडे ऐक.
2: सांगतायत प्राध्यापक आणि संगीत समीक्षक डॉक्टर राजेंद्र प्रसाद शिंदे.
3: आमच्या लहानपणी रेडिओ जर नसता तर आमचं जीवन अत्यंत शुष्क झालं असतं. रेडिओ नसता तर प्रामुख्यानं संगीत समजलं नसतं. डॉक्टर गंगूबाई हानगळ बालगंधर्वांची गाणी, नाट्यगीतं, कुमार गंधर्वांची गाणी, पु ल देशपांड्यांनी संगीत दिलेली गाणी, छोटा गंधर्व, भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मनसूर, अजून किती नावं घ्यावी, लता मंगेशकर, प्रामुख्यानं दीनानाथ मंगेशकर, केशवराव भोसले, पंडित राम मराठे, पंडित सी आर व्यास, ह्या लोकांनी आमचं जीवन समृद्ध केलं. त्या जगातली सगळी श्रीमंती ही केवळ आणि केवळ रेडिओमुळे आम्हाला समजली. रेडिओ नसता तर हे काहीच शक्य नव्हतं.

0: अरे चिकू, रेडिओचे कार्यक्रम आपल्याला गेली 9 दशक म्हणजे 90 वर्ष ऐकायला मिळत आहेत. निखळ मनोरंजन असतं याच्यात. म्हणजे गेल्या 90 वर्षांचा हा रेडिओ साक्षीदार आहे. समजलं का चिकू?
1: हो हो डॅडू, समजलं. आता मीही होणार बालश्रोता.
2: शंकर महादेवन आणि निहिरा जोशी यांच्या आवाजातलं हे प्रवीण दवणे यांचं की जितेंद्र कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेला हा चित्रपट आम्ही सातपुते

श्रोतो आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत आपण ऐकताय ते सनई चौघडे चित्रपटासाठी गायक गीतकार आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांनी गायलेलं संगीतबद्ध केलेलं आणि लिहिलेलं हे कार्यक्रमातलं शेवटचं गीत.

0: नचिकेला शिंदेला आज्ञा द्या. नमस्कार.
1: द नेक्स्ट वेव. द नेक्स्ट वेव.
0: मदम लहरी तीन चार अत्रंश सात आठ मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्झ रेडिओज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. दुपारचे 3 वाजता आहेत. प्रादेशिक बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होत आहे. आम्ही ते सहक्षेपित.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. विधान परिषद निवडणुकीत माघार घेणारे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं निधन. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. पश्चिम आशियातल्या संघर्षाचा फटका केवळ भारतालाच नव्हे जगातल्या इतर अनेक देशांना बसला आहे. त्या मानाने भारताची अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभारली असल्याने या संकटाला समर्थपणे तोंड देत आहे असं ते म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
2: ये जो एक ग्लोबल शॉक है उसमें भारत अकेला नहीं है, सभी देश जो है इससे इम्पैक्टेड है. जहां तक भारत की स्थिति है, हम तुलनात्मक दृष्टि से हम लोग न केवल अन्य देशों से तुलना की जाए बल्कि पूर्व के इस प्रकार के जो शॉक्स हमारे सामने आए हैं दोनों दृष्टि से हम लोग आज काफी बेहतर स्थिति में हैं. ऑयल के प्राइसेस बढ़े हैं तो वो सब जगह पे बढ़ रहे हैं, लेकिन यही उम्मीद कर सकते हैं कि ये ज्यादा लंबे समय तक नहीं रहे. काफी अनिश्चितता है तो उसके बाद में हमारे को मालूम चलेगा, लेकिन जो हमारी अर्थव्यवस्था की स्थिति है वो काफी सुदृढ़ है, हमारे बैंक सक्षम है. कुल मिलाकर के हम काफी बहुत अच्छी स्थिति में है.
1: देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्याने जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल. या दौऱ्यामध्ये प्रधानमंत्री मोदी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकासकामांचं

उद्घाटन आणि लोकार्पण करतील. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं येत्या 23 तारखेला होणाऱ्या दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात 65 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार प्रदान करतील. गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या नागरी सन्मान सोहळ्यात 66 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. विधान परिषद निवडणुकीत अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काल उशिरापर्यंत झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर भाजपचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तनपुरे यांच्या विरोधात रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज त्यांच्या सूचकानं मागे घेतला. हे कळताच पानसरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आपण माघार घेतली नसल्याचं सांगितलं आणि माघारी संदर्भात आक्षेप अर्ज दिला, त्यामुळे बराच वेळ पेच निर्माण झाला होता. अखेर आमदार संग्राम जगताप यांनी पानसरे यांची समजूत काढल्यावर उशिरा त्यांनी आक्षेप अर्ज माघारी घेतला. दरम्यान विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागे घेणारे काँग्रेसचे यवतमाळमधले उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेसनं पक्षातून हकालपट्टी केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज कर्नाटकातून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला. बंगळुरू इथं विधानसभा सचिव एम के विशालाक्षी यांच्याकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री डी के शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थित होते. खरगे हे राज्यसभेतले विरोधी पक्षनेते असून येत्या 25 तारखेला त्यांचा कार्यकाळ संपत आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज जागतिक पर्यावरण दिन. निसर्गाचं महत्व समजून घेणं आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संदेश देत निसर्गाशी नाळ जोडून स्वच्छ हवा आणि सुरक्षित भविष्य घडवण्याचा संकल्प अधोरेखित केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पर्यावरण संरक्षण ही केवळ आजची गरज नसून भविष्यासाठी अत्यावश्यक जबाबदारी असल्याचं सांगत हरित आणि शाश्वत भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. आजच्या पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण करण्यात आलं. मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाने बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पेडल फॉर प्लॅनेट ग्रँड सायक्लोथॉन या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मा के नाम या संकल्पनेअंतर्गत यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं. मुंबईतल्या आरे परिसरात 80 एकर जागेत सुमारे 5 लाख वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. सांगलीमध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने कृष्णा नदी सरकारी घाट आणि नदीपात्र स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी इथं नरेंद्र डोंगर परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली तसंच डोंगरावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वतीनं राज्यातल्या सर्व एसटी स्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतल्या परळ बसस्थानकात परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. बसस्थानक आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस, चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्यात येणार आहे. अपुऱ्या पाण्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पाणी पुरवठा विभागानं जिल्ह्यातल्या 39 गावांसह 127 पाड्यांमध्ये 40 टँकर तैनात केले आहेत. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड आणि शहापूर तालुक्यातल्या 58,443 नागरिकांना अखंडित पाणी पुरवठा करण्यासाठी या विभागानं ठोस नियोजन केलं आहे. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. 1972 ते प्रथम अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर 6 वेळा त्यांनी भोर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. सुमारे 14 वर्ष त्यांनी राज्य मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली. अनेक सहकारी संस्थांची उभारणी त्यांनी केली. अनेक वर्ष ते भूविकास बँकेचे तसंच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थोपटे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.

0: पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. विधान परिषद निवडणुकीत माघार घेणारे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतो, हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. दुपारचे 3:10 आणि 20 सेकंद होत आहेत. आमच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. यानंतर पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन आणि दुसऱ्या सभेत 4:58. तोपर्यंत कैलाश शेदेला आदर द्या. नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजले आहेत.
1: शुभ संध्या.
0: या सायंकालीन प्रसारण सभेत मी संजीवनी घाडीगावकर आपणा सर्वांचं स्वागत करते. आजच्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना सुरुवात करत आहोत हिंदी चित्रपट संगीताने. श्रोते हो, आज जागतिक पर्यावरण

हे सदाबहार गीत होतं मधुमती या चित्रपटातलं, मुकेश यांच्या स्वरात, गीतकार शैलेंद्र आणि संगीतकार सलील चौधरी. श्रोते हो, झाडं वेलींची प्रसन्न हिरवाई, पक्ष्यांचा किलबिलाट, आकाशातल्या रंगांच्या विविध छटा, चंद्र, चांदण्या, सूर्यकिरणं, झुळझुळ वाहणाऱ्या नद्या आणि सुखद हवा, फुलांचा सुवास, अशा निसर्गातल्या अनेक गोष्टींमुळे आपलं जगणं सुशोभित होत असतं, आनंदी होत असतं. त्यामुळेच आपण आपल्या भावना व्यक्त करताना सुद्धा निसर्गामधलीच ही रूपकं सहज सुंदरपणे वापरली जातात, जशी या गाण्यामध्ये आहेत.

घर संसार या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं आशा भोसले आणि मन्ना डे यांनी. गीतकार मजरूह सुलतानपुरी आणि संगीतकार होते रवी. यानंतर ऐकूया सती सावित्री या चित्रपटातलं मन्ना डे आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात भरत व्यास यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आज निसर्गामधल्या अनेक गोष्टींचा उल्लेख असलेली गाणी आपण ऐकतोय. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे बंदिनी या चित्रपटातलं. आशा भोसले यांच्या स्वरात, गीतकार मजरूह सुलतानपुरी आणि संगीतकार आहेत एस डी बर्मन.

0: श्रोते हो, आम्रपाली या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं लता मंगेशकर यांनी. गीताचे बोल होते हसरत जयपुरी यांचे आणि संगीतकार होते शंकर जयकिशन. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे परख या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं. गीतकार आहेत शैलेंद्र आणि संगीतकार आहेत सलील चौधरी.
1: ओ,

श्रोते हो आणि आता कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकूया. हमराज या चित्रपटातलं महेंद्र कपूर यांच्या स्वरात गीतकार साहिर आणि संगीतकार आहेत रवी.

श्रोते हो, जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं निसर्गाशी नातं सांगणारी गाणी आज आपण ऐकली. या पर्यावरणाची काळजी घेण्याचा संकल्प करूया आणि हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात इथेच थांबूयात. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत. आता प्रसारित करत आहोत युववाणी या कार्यक्रमात स्टे ट्यून्ड या सदरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त खास कार्यक्रम हरित विचार सुरक्षित उद्याचा आधार. लेखन आणि निवेदन मिताली पटवर्धन, निर्मिती सहाय्य रुचिरा पालकर आणि सादरकर्ते धीरज केदारी. ऐकूया युववाणी.

युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. युवावाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सत्रात मी मिताली तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. मित्रांनो, कसे आहात सगळे? आज सकाळी घराबाहेर पडताना एक गोष्ट नक्की जाणवली.

ऊन जरा जास्तच वाढलंय, नाही? पूर्वीसारखा गारवा आता फार कमी जाणवतो. कधी अचानक मुसळधार पाऊस, कधी प्रचंड उकाडा, कधी पाण्याची टंचाई. आणि मग आपण सहज म्हणतो, हवामान खूप बदललंय. पण मित्रांनो, हे हवामान अचानक बदललेलं नाही, त्यामागे आपलाच काही सवयी कारणीभूत आहेत. आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन. हा दिवस फक्त एक सेलिब्रेशन नाही, तर स्वतःकडे आणि आपल्या जीवनशैलीकडे पाहण्याची संधी आहे.

मित्रांनो, कधी कधी असं वाटतं आपण विकासाच्या नावाखाली खूप पुढे आलो, पण निसर्गापासून मात्र थोडे दूर गेलो. पूर्वी सकाळ झाली की पक्ष्यांचा आवाज ऐकू यायचा, घरासमोर झाडं असायची, उन्हाळ्यात अंगणात बसून गार वारा अनुभवायला मिळायचा. आज मात्र पिक्चर थोडं बदललंय. मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहिल्या, पण मोकळी जागा कमी झाली. मोबाईल आणि स्क्रीन वाढले, पण निसर्गाशी संवाद कमी झाला. आणि म्हणूनच युवा वाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सत्रात हरित विचार सुरक्षित उद्याचा आधार हा खास कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण फक्त एन्व्हायरमेंट बद्दल बोलणार नाहीयेत, तर आज जीवनशैली बद्दलही विचार करणार आहोत.

मित्रांनो, लहानपणी आपण सगळ्यांनी अनुभवलं असेल, शाळेतून घरी येताना रस्त्यावर मोठी मोठी झाडं असायची, त्यांच्या सावलीत उभं राहिलं की जरा बरं वाटायचं. पण आता मोठ्या इमारती उभ्या राहिल्या पण झाडं कमी झाली. पूर्वी चिमण्या सहज दिसायच्या हो, आता त्या दिसल्या तर आपण फोटो काढतो. हे सगळं आपल्याला एकच गोष्ट सांगतं, निसर्ग शांतपणे बदलतो आहे आणि जर आपण वेळेत जागे झालो नाही तर भविष्यातील संकट आणखी गंभीर होऊ शकतात. मित्रांनो, आज पर्यावरणासमोर अनेक मोठ्या समस्या उभ्या आहेत. वायू प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण, जंगल तोड, प्लास्टिकचा वाढता वापर, वाढतं तापमान आणि हवामान बदल. पूर्वी ऋतू वेळेवर यायचे, आता मात्र निसर्गाचं चक्रच बदलताना दिसत आहे. कधी अवकाळी पाऊस, कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ तर कधी हीटवेव. ही केवळ न्यूज चॅनलवर दिसणारी हेडलाईन नाही आहे, हा आपल्या भविष्यासाठी मिळणारा इशारा आहे. आणि मित्रांनो, हा हवामान बदलाचा सर्वात जास्त परिणाम कोणावर होतो माहीत आहे? आपल्यासारख्या युवकांवर. कारण उद्याचं आयुष्य आपण जगणार आहोत, आजचं एन्व्हायरमेंट उद्याचं फ्युचर ठरवणार आहे. आजचं वाढतं तापमान आरोग्यावर परिणाम करतंय. शहरांमध्ये प्रदूषणामुळे श्वास घेणं कठीण होत चाललंय. पाण्याची कमतरता वाढते आहे, शेतीवर परिणाम होत आहे, त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्था आणि रोजगारावरही होत आहे. म्हणूनच आजच्या युवकांनी फक्त करिअरचाच विचार करून चालणार नाहीये, तर इन्व्हायरमेंटबद्दलही जागृत असणं खूप गरजेचं आहे. पण मित्रांनो, एक चांगली गोष्ट आहे, युवकांमध्ये बदल घडवण्याची ताकद असते. एका रीलने ट्रेंड बदलतो, एका पोस्टने लाखो लोकांपर्यंत मेसेज पोहोचतो, तर मग पर्यावरणासाठी अवेअरनेस का निर्माण होऊ शकत नाही? आजची जनरेशन क्रिएटिव्ह आहे, एनर्जेटिक आहे आणि ॲक्शन घेण्याची क्षमता ठेवते. युवक पर्यावरण संवर्धनात प्रभावी भूमिका निभावू शकतात. उदाहरणार्थ वृक्षारोपण मोहिमा राबवणं, स्वच्छता अभियानात सहभागी होणं, प्लास्टिक फ्री कॅम्पेन सुरू करणं, सोशल मीडियावर अवेअरनेस निर्माण करणं, वॉटर कन्झर्वेशन बद्दल लोकांना माहिती देणं, एका चांगल्या विचारातून मोठा बदल सुरू होऊ शकतो.

मित्रांनो, आपण अनेकदा म्हणतो सरकारने काहीतरी करायला हवं, पण खरं सांगायचं तर इन्व्हायरमेंट वाचवणं ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, ती आपणा सगळ्यांची आहे. कारण शहर आपलं आहे, रस्ते आपले आहेत, हवा आपली आहे आणि भविष्यही आपलंच आहे ना. म्हणूनच बदलाची सुरुवात स्वतःपासून करावी लागते. आणि मित्रांनो, इन्व्हायरमेंटसाठी काही मोठं करण्याची गरज नाही. आपल्या दैनंदिन जीवनातील छोटे बदलही खूप महत्त्वाचे असतात. उदाहरणार्थ, बाहेर जाताना स्वतःची पाण्याची बाटली वापरणं, प्लास्टिक बॅग्सऐवजी कापडी पिशवी वापरणं, विनाकारण लाईट्स आणि फॅन्स चालू न ठेवणं, पाणी वाया न घालवणं, झाडांना नियमित पाणी घालणं, सायकल आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरणं, हे सगळं छोटं वाटतं, पण याच छोट्या गोष्टी मोठा फरक निर्माण करतात. मित्रांनो, आपण अनेकदा विचार करतो, मी एकट्याने करून काय फरक पडणार आहे? पण इतिहास पाहिला तर मोठ्या परिवर्तनाची सुरुवात नेहमी एका व्यक्तीपासूनच झाली आहे. एका व्यक्तीने झाड लावलं, दुसऱ्याने त्याची काळजी घेतली आणि हळूहळू जंगल तयार झालं. त्याचप्रमाणे आज जर प्रत्येक युवकाने फक्त एक सकारात्मक सवय लावून घेतली, तर उद्याचा फ्युचर नक्कीच बदलू शकतं. कधी कधी इन्व्हायरमेंट वाचवणं म्हणजे फक्त मोठ्या आंदोलनामध्ये सहभागी होणं नसतं, ते आपल्या रोजच्या निवडीमध्ये दिसतं. उदाहरणार्थ, छोट्या अंतरासाठी बाईक ऐवजी चालत जाणं, झाडांना पाणी घालणं, कागदाचा योग्य वापर करणं, हे छोटे निर्णयच पृथ्वीला थोडा दिलासा देतात. तुम्ही नोटीस केलंय का, आजकाल अनेक कॅफेस पेपर स्ट्रॉज वापरतात, काही लोक वाढदिवसाला गिफ्ट ऐवजी झाड देतात, आणि हाऊसिंग सोसायटीजमध्ये आता रेन वॉटर हार्वेस्टिंग सुरू झालं आहे. हे बदल सकारात्मक आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे बदल सामान्य लोकांनीच सुरू केले आहे.

मित्रांनो, विद्यार्थीही अनेक सुंदर उपक्रम सुरू करू शकतात. एक विद्यार्थी एक झाड, प्लास्टिक फ्री कॅम्पियन्स, सायकल डे, पेपर रिसायकल ड्राईव्ह असे उपक्रम केवळ इन्व्हायरमेंटसाठीच नाही तर लीडरशिप आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा शिकवत. आणि खरं सांगायचं तर आजची युवा पिढी जर ठरवेल तर मोठा बदल घडू शकतो. मित्रांनो, पर्यावरणाचा विषय निघाला की आपण अनेकदा फक्त झाडं आणि प्रदूषण याचाच विचार करतो, पण इन्व्हायरमेंट हा आपल्या अर्थव्यवस्था, आरोग्य, शिक्षण आणि जीवनशैलीशी जोडलेला विषय आहे. आज जगभरात सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर भर दिला जातो आहे, म्हणजे विकास करताना निसर्गाचं संतुलन राखणं. कारण विकास असा हवा जो आजच्या गरजा पूर्ण करे पण पुढच्या पिढीचं नुकसान करणार नाही. मित्रांनो, भारतामध्ये पर्यावरण संरक्षणासाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या जात आहेत. स्वच्छ भारत अभियानमुळे स्वच्छतेबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली. नमामी गंगे अभियानातून नद्यांचं स्वच्छतेवर भर दिला गेला. राष्ट्रीय स्वच्छ हवा अभियान म्हणजेच नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत अनेक शहरांमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. तसंच सोलार एनर्जीचा वापर करण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. छतांवर सोलार पॅनल बसवण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. इलेक्ट्रॉनिक व्हेईकल वापरण्यासाठीही सरकार सबसिडी आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरवर भर देत आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलमुळे होणारं प्रदूषण कमी करणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, आज अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये इन्व्हायरमेंट क्लब सुरू झाले आहे. विद्यार्थी ट्री प्लांटेशन ड्राईव्स, क्लीनलीनेस कॅम्पियन्स, प्लास्टिक फ्री इनिशिएटिव्स, वॉटर कन्झर्वेशन प्रोजेक्ट यामध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत.

मित्रांनो, आजकाल 3R हा मंत्र खूप महत्त्वाचा मानला जातो. 3R म्हणजेच रिड्यूस, रियूज, रिसायकल. रिड्यूस म्हणजे गरज नसताना वस्तूंचा वापर कमी करणं. रियूज म्हणजे एखादी वस्तू पुन्हा वापरणं. रिसायकल म्हणजे कचऱ्याचा पुनर्वापर करून नवीन वस्तू तयार करणं. जर आपण हा छोटासा नियम आयुष्यात पाळला तर कचरा आणि प्रदूषण दोन्ही मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतं. उदाहरणार्थ, जुने कपडे डोनेट करणं, काचेच्या बाटल्या पुन्हा वापरणं, पेपर रिसायकल करणं, प्लास्टिकचा वापर टाळणं, हे सगळं इन्व्हायरमेंटसाठी खूप उपयुक्त आहे. मित्रांनो, आज अनेकदा वीकेंडला आपण मॉलला जातो, पण शेवटचं एखाद्या उद्यानात किंवा निसर्गरम्य ठिकाणी निवांत वेळ कधी घालवला होता आठवतंय? कारण निसर्गाशी कनेक्ट झालं की आपोआप एन्व्हायरमेंटबद्दल प्रेम निर्माण होतं. आज अनेक तरुण ट्रेकिंग, नेचर फोटोग्राफी, बर्ड वॉचिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग याकडे वळताना दिसतात. ही फक्त हॉबीज नाहीत तर निसर्गाशी जोडून घेण्याचा सुंदर मार्ग आहे. मित्रांनो, पर्यावरण संवर्धनासाठी महिलांचं योगदानही खूप महत्त्वाचं आहे बरं का. घरामध्ये पाणी बचत, स्वच्छता, कचऱ्याचं व्यवस्थापन, ऊर्जेची बचत या गोष्टींमध्ये महिलांची भूमिका खूप मोठी असते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात अनेक लोक अजूनही पारंपरिक पद्धतीने निसर्गाशी जुळवून घेत असतात. त्यांच्याकडूनही आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. मित्रांनो, आज सोशल मीडियावर एन्व्हायरमेंटबद्दल खूप कॉन्टेंट दिसतो, पण फक्त पोस्ट शेअर करून एन्व्हायरमेंट वाचणार नाही आहे, ॲक्शन घेणं गरजेचं आहे. कारण पृथ्वीला हॅशटॅग्सपेक्षा हॅबिट्स जास्त गरजेचे आहे. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण पृथ्वी आपल्या पूर्वजांकडनं वारसा म्हणून घेतलेली नाही आहे, तर पुढच्या पिढीकडनं उसने घेतलेली आहे. म्हणूनच आज आपण घेतलेले निर्णय उद्याच्या पिढीचं आयुष्य ठरवणार आहे. जर आपण एन्व्हायरमेंट जपलं तर उद्याच्या मुलांना स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि हिरवागार निसर्ग अनुभवता येईल. आणि म्हणूनच एन्व्हायरमेंटबद्दल बोलणं ही फक्त फॉर्मल डिस्कशन्स नाही तर आपल्या अस्तित्वाची गरज आहे.

मित्रांनो, आजच्या शहरांमध्ये राहणाऱ्या युवकांची जीवनशैली खूप वेगवान झाली आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत धावपळ, ट्रॅफिक, पोल्युशन, नॉईज आणि सततची स्क्रीन लाईफ, या सगळ्यांमध्ये आपण नकळत निसर्गापासून दूर जातोय. म्हणूनच कधीतरी स्वतःला थोडा वेळ द्यायला हवा. झाडांच्या सावलीत बसायला हवं, पावसाचा सुगंध अनुभवायला हवा, सूर्योदय पाहायला हवा. कारण मित्रांनो, निसर्गाशी जोडलेलं मन जास्त शांत आणि सकारात्मक राहतं. आज शहरी भागात इन्व्हायरमेंट समोर वेगळीच आव्हानं आहेत. वाहनांची संख्या वाढली आहे, प्रदूषण वाढलं आहे, झाडांची संख्या कमी झाली आहे आणि म्हणूनच शहरांमध्ये तापमान जास्त जाणवतं. काही शहरांमध्ये तर लोकांना शुद्ध हवा मिळणंसुद्धा कठीण झालं आहे. पण उपायही आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर वाढवणं, कार पुलिंग करणं, रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं, कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करणं, ओला आणि सुका कचरा वेगळा करणं, अधिकाधिक झाडं लावणं, हे उपाय शहरांचं इन्व्हायरमेंट सुधरवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. इन्व्हायरमेंटबद्दलची जबाबदारी ही फक्त एका दिवसापुरती नसते, ती रोजच्या जीवनाचा भाग असायला हवी. आज आपण ज्या पृथ्वीवर जगतोय ती आपल्याला पूर्वजांकडनं भेट म्हणून मिळालेली नाहीये, तर पुढच्या पिढीकडनं घेतलेली जबाबदारी आहे.

म्हणूनच आज आपण निसर्ग जपला तर उद्याचं भविष्य सुरक्षित राहील. आणि हो मित्रांनो, आज विज्ञानही इन्व्हायरमेंटच्या मदतीला उभं राहतं आहे. सौर ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स, बायोगॅस प्लांट्स, रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम, रिसायकलिंग टेक्नॉलॉजी, ग्रीन बिल्डिंग्स, या गोष्टी फक्त मॉडर्न कन्सेप्ट नाही आहेत, त्या भविष्याची गरज आहे. आज अनेक गावं सोलार एनर्जी वापरत आहेत, काही शहरांमध्ये इलेक्ट्रिक बसेस सुरू झाल्या आहेत, लोक आता इको फ्रेंडली प्रोडक्ट्स वापरायला लागले आहेत. म्हणजेच विज्ञान आणि निसर्ग एकत्र आले तर विकास आणि इन्व्हायरमेंट सुद्धा एकत्र येऊ शकतात.

मित्रांनो, आज अनेक युवक प्रेरणादायी काम करत आहे. आजच्या काळात आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, मोबाईलचा अतिवापर. मोबाईल आजच्या जीवनाचा भाग बनला आहे हे खरं आहे, पण गरजेपेक्षा जास्त वापर केल्यामुळे केवळ आरोग्यावरच नाही तर पर्यावरणावरही अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. मोबाईल नेटवर्कसाठी सतत ऊर्जा वापरली जाते. डेटा सेंटर्स, नेटवर्क टॉक्स आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे मोठ्या प्रमाणावर वीज खर्च होते, त्यामुळे कार्बन उत्सर्जनही वाढतं. म्हणूनच शक्य असेल तिथे मोबाईलचा वापर मर्यादित ठेवणं, अनावश्यक इंटरनेट वापर टाळणं आणि डिजिटल साधनांचा जबाबदारीने वापर करणं ही सुद्धा पर्यावरण जपण्याची एक छोटी पण महत्त्वाची पायरी ठरू शकते. कारण मित्रांनो, पर्यावरण संवर्धन म्हणजे फक्त झाडं लावणं नाही तर आपल्या प्रत्येक सवयीमध्ये निसर्गाचा विचार करणं आहे. आज अनेक युवक प्रेरणादायी काम करत आहे. कोणी नदी स्वच्छता अभियान राबवतोय, कोणी हजारो झाडं लावतोय, कोणी प्लास्टिक फ्री गाव तयार करतोय, तर काही युवक सोशल मीडियावरून इन्व्हायरमेंट अवेअरनेस निर्माण करत आहे. त्यांच्याकडे मोठी सत्ता नाही, मोठा पैसाही नाही, पण आहे निसर्गाविषयीची जबाबदारी. आणि खरं सांगू, प्रत्येक बदलाची सुरुवात एका विचारापासूनच होते. जर आज आपण एन्व्हायरमेंटबद्दल सिरियस झालो तर उद्याची पृथ्वी नक्कीच सुरक्षित राहील. कारण फ्युचर रेडी होण्यासाठी टेक्नॉलॉजी जितकी महत्त्वाची आहे तितकाच निसर्गही महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, डिजिटल वर्ल्ड याबद्दल बोलतो, पण या सगळ्याच्या मध्यभागी जर शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि सुरक्षित इन्व्हायरमेंट नसेल तर विकास अपूर्णच राहील ना. म्हणूनच आधुनिकतेसोबतच पर्यावरणाचीही जाणीव असणं खूप गरजेचं आहे. आजची युवा पिढी फक्त करिअर ओरिएंटेड नसून सोशली रिस्पॉन्सिबल सुद्धा असायला हवी. कारण उद्याचं जग फक्त स्मार्ट नसावं तर सस्टेनेबल सुद्धा असायला हवं. मित्रांनो, कल्पना करा, जर उद्या स्वच्छ हवा मिळाली नाही तर, जर पाणी कमी झालं तर, जर झाडं चोरली नाहीत तर, आपण कितीही टेक्नॉलॉजी वापरली, कितीही डेव्हलपमेंट केला तरी निसर्गाशिवाय जीवन शक्य नाही. म्हणूनच एन्व्हायरमेंट वाचवणं ही लक्झरी नाही आहे तर गरज आहे. आणि ही गरज ओळखूनच आज आपण सगळ्यांनी एक छोटासा संकल्प करायला हवा. मी पर्यावरण जपेल, मी निसर्गावर प्रेम करेल, मी पाणी वाचवेल, मी वीज वाचवेल, मी झाडं लावेल आणि हरित भविष्यासाठी माझं योगदान देईल. कारण मित्रांनो, मोठा बदल नेहमी छोट्या पावलापासूनच सुरू होतो. एक झाड अनेकांना श्वास देतं, एक थेंब पाणी जीवन वाचवतं आणि एका व्यक्तीचा चांगला विचार संपूर्ण समाज बदलू शकतो. म्हणून लक्षात ठेवा, हरित विचार म्हणजे सुरक्षित जीवनाचा आधार आहे.

मित्रांनो, आजच्या काळात फेस्टिवल सुद्धा इको फ्रेंडली पद्धतीने साजरे केले जातात. इको फ्रेंडली डेकोरेशन, मातीच्या

प्लास्टिक फ्री सेलिब्रेशन, नॉईज पोल्युशन कमी करणं हे सगळं एन्व्हायरमेंटसाठी खूप आवश्यक आहे. कारण आनंद साजरा करताना निसर्गाचं नुकसान होऊ नये ही जाणीव महत्त्वाची आहे. मित्रांनो, आज सोशल मीडियावर अवेअरनेस निर्माण करणं खूप सोपं झालं आहे, पण अवेअरनेससोबत ॲक्शनसुद्धा गरजेचं आहे. एक झाड लावणं म्हणजे एका व्यक्तीला जागरूक करणं आहे. एक प्लास्टिक बॅगला नकार देणं ही सुद्धा मोठी सुरुवात आहे, कारण प्रत्येक छोटा प्रयत्न महत्त्वाचा असतो. मित्रांनो, आज जगभरात यूथ क्लायमेट मुवमेंट्स होत आहे. तरुण पिढी क्लायमेट जस्टिसबद्दल बोलते आहे, कारण त्यांना माहीत आहे आज घेतलेले निर्णय उद्याचं फ्युचर ठरवणार आहे. आणि म्हणूनच युवकांचा आवाज एन्व्हायरमेंटसाठी खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, कधी कधी आपण स्वतःलाच विचारायला हवं, जर निसर्ग नसता तर आपल्या जीवनात काय उरलं असतं? ना पाऊस, ना हवा, ना अन्न, ना सावली. म्हणूनच एन्व्हायरमेंट ही फक्त सायन्सची संकल्पना नाही, तर जीवनाचा आधार आहे. हा आधार मजबूत ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र काम करणं गरजेचं आहे.

बरं आहे तर मित्रांनो, हरित विचार सुरक्षित उद्याचा आधार या जागतिक पर्यावरण दिनाच्या खास कार्यक्रमातून मी मिताली आपला निरोप घेते. एक आठवण, युवा वाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा एक ईमेल आय डी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आय डी आहे yuvavaniair@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीतील किंवा माहितीतील युवक युवती हे कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच मेल आय डीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांच्या कार्याचा या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आजच्या भागात मी मिताली तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत निसर्ग जपा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.

श्रोते हो, आत्ताच आपण युववाणी या कार्यक्रमात स्टे ट्यून्ड या सदरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त खास कार्यक्रम ऐकला, हरित विचार सुरक्षित उद्याचा आधार. लेखन आणि निवेदन होतं मिताली पटवर्धन यांचं, निर्मिती सहाय्य रुचिरा पालकर यांचं होतं आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. संध्याकाळचे 5:59 आणि 5 सेकंद होत आहेत. ठीक 6 हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही काही क्षणातच त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: सावरकर यांनी गायलेला राग मारू बिहाग आपण ऐकू शकाल. तबला साथ श्रीकांत भावे आणि संवादिनीची साथ लीलाधर चक्रदेव यांची. आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या शनिवार 6 जून 2026. उद्या पहाटे 5:55 गिरवाणवाणीमध्ये पारंपरिक वीरभक्ती स्तोत्र समूहस्वरात, 6:05 प्रभातवंदनमध्ये भक्तिसंगीत, 6:25 चिंतन या सत्रात आश्लेषा महाजन यांचे विचार, 6:30 दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा, 6:35 दिनविशेष सादरकर्ते मुजम्मिल पटेल. कृषीवाणी सत्रात ऐकूया हळद लागवडीचे सुधारित तंत्र याविषयी 6:40. 7:15 आरोग्यम धनसंपदामध्ये पावसाळ्यातली ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. निर्मिती सहाय्यक किरण ढगे, सादरकर्ते धीरज केदारी, निर्मिती आकाशवाणी पुणे. 6:50 परिसरमध्ये विषय आहे जैविक तालबद्धता. लेखिका कौमुदी जमखिंडीकर, वाचक स्वर गौरी लागू, सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती असलेले हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:00 आजचा विचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 आणि 8:40 भावधारा. 9:00 मराठी चित्रपट संगीत. 9:30 स्वरांजलीमध्ये गाऊ विठ्ठलाची गाणी हे डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. स्वर सावनी रवींद्र आणि धनंजय पवार यांचा. संगीत आशुतोष कुलकर्णी, निर्मिती सहाय्य नेहा वैशंपायन आणि स्वाती प्रभूमिराशी यांचं. सादरकर्ते गौरव शिंपी, निर्मिती आकाशवाणी पुणे. 9:40 हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे सुरक्षित अन्न निरोगी जीवन. तज्ज्ञ डॉक्टर सोनाली खानापूरकर. सूत्रसंचालन आणि निर्मिती सहभाग आरती पटवर्धन. सादरकर्ते धीरज केदारी. 10:10 हिंदी सुगम गीत. 10:25 स्थानिक निवेदनं. 10:30 हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित छोटा गंधर्व यांचं गायन, राग अहिर भैरव. 11:30 गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीत. 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात प्लास्टिक मुक्त देशासाठी सागर मित्र अभियान याविषयी विशाल सोनकुळ यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते विजय भुयार, निर्मिती आकाशवाणी जळगाव. 12:45 आकाशवाणी @90 या संकल्पनेवर आधारित मालिका निरंतर स्वरलहरी. लोककला आणि संस्कृती मेळघाटातली आदिवासी संस्कृती कोरकू. निवेदन स्नेहल ठाकरे. सादरकर्ते आशिष गावंडे. निर्मिती आकाशवाणी अमरावती. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. दुपारी 1:00 आपकी पसंद हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 1:40 कोल्हापूर जिल्हा वार्तापत्र. 1:45 आणि 2:30 नव्या हिंदी मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह. आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेत 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी कार्यक्रमात स्टे ट्यून्ड या सदरात प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री, प्राध्यापिका, गीतकार, लेखिका, अनुवादक शांता शेळके यांच्या स्मृतिदिनानिमित्त खास कार्यक्रम तरीही असेल गीत हे. लेखन आणि निवेदन आरती गाढवे. सादरकर्ते धीरज केदारी. 6:10 कार्यक्रम रूपरेषा. 6:30 संस्कृतवाणीमध्ये स्त्री शक्तीचा प्राचीन आविष्कार विदुला हे डॉक्टर मंजुषा गोखले यांचं भाषण. त्यानंतर अधिकस्य अधिक फलम ही संस्कृत कथा डॉक्टर रंजना दाते. निर्मिती सहाय्य साक्षी जरंडीकर. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 7:15 मुंबई केंद्रावरून वृत्तविशेष. 7:30 माझं घर माझं शेतमध्ये आम्ही शेतकरी हा शेतकऱ्यांच्या अनुभवांवर आधारित कार्यक्रम. यामध्ये प्रगतशील झेंडू उत्पादक शेतकरी केशव बबनहोले राहणार पाटस दौंड यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत. कृषीवाणीमध्ये हळद लागवडीचे सुधारित तंत्र याविषयी आणि त्यानंतर बाजारभाव. सादरकर्ते धीरज केदारी. 7:15 एक कलाकार. 10:00 अखिल भारतीय संगीतकार कार्यक्रम. यामध्ये ऋषिकेश गागुर्डे यांचं ख्याल गायन दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. याशिवाय आमची सर्व प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र नियोजित वेळेवर प्रसारित होतील आणि सहक्षेपित होतील. ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता ऐकूया आमच्या काही आगामी कार्यक्रमांविषयी.
1: मैत्रिणींनो, गंध हा फक्त अनुभव नसतो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण असते. पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस

कोवळा गंध, नव्या पुस्तकाचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो. गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या ओंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण. तर मैत्रिणींनो, दरवळू दे तुमच्या आठवणींचा गंध. त्यासाठी सखी संदेश या कार्यक्रमासाठी 9 जूनला मंगळवारी सकाळी 11 वाजता जरूर फोन करा. फोन नंबर आपले नेहमीचे 2553-1705 आणि 2553-1706 वर. विषय गंध.

स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.

0: श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत आपण फोन करू शकता, तज्ज्ञांशी संवाद साधू शकता 020-2553-1705 किंवा 2553-1706 या दूरध्वनी क्रमांकावर. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं प्रसारण होतं दर शनिवारी 9:40 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. तेव्हा जरूर सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 6:19:30 होत आहेत. 6:20 दिल्ली केंद्रावरून संस्कृत बातम्या प्रसारित होतील. आम्ही त्या काही क्षणातच सहक्षेपित करत आहोत.

श्रोत्यांनो नमस्कार. स्वस्त भारत या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्यांनो, आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की आपल्या लाईफस्टाईल बरोबर आपल्या खाण्याच्या सवयी बदललेल्या आहेत. जे शरीरासाठी अपायकारक आहेत तेच आपण खातो. असं म्हणतात की जे जिभेला आवडतं ते शरीरासाठी हानिकारक असतं. पण आता तुम्ही म्हणाल की या धावपळीच्या काळात जे मिळतंय ते आपण खातो, नाईलाज आहे आमचा. पण जर आपण ठरवलं तर सगळं काही शक्य करू शकतो. त्यासाठी आपण मनाची तयारी करायला हवी आणि जिभे

0: इसे लाड बंद के लिए कि आपला आरोग्य सुदृढ राहील। तर श्रोते हो, 7 जून हा जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून पाळला जाणार आहे। त्यानिमित्ताने आज आपण डॉक्टर प्रणिता अशोक यांच्याकडून माहिती घेणार आहोत। डॉक्टर प्रणिता अशोक या ओबेसिटी कन्सल्टंट म्हणून गेली 10 वर्ष कार्यरत आहेत। तर आज आपण त्यांच्याकडून आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी नेमक्या कशा असायला हव्यात याबद्दल जाणून घेऊया। डॉक्टर प्रणिती अशोक, आपलं स्वस्थ भारत कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते। नमस्कार।
1: नमस्कार
0: डॉक्टर प्रणिता, मला

0: याबद्दल जाणून घेऊया. डॉक्टर प्रणिती अशोक, आपलं स्वस्थ भारत कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर प्रणिता, मला सांगा की परवा दिवशी जागतिक अन्न सुरक्षा दिन आपण पाळणार आहोत, तर त्या निमित्ताने आपण काय सांगाल आणि डब्ल्यूएचओची काय थीम आहे?
1: डब्ल्यूएचओ असं म्हणतं की तुम्ही हे काही खाण्याचा, तुम्ही जे काही आता इथून पुढे ज्या सवयी आहेत लोकांच्या, स्पेशली फूड स्टोरेज जास्त वाढलेलं आहे आणि स्ट्रीट फूड याचा वापर जास्त होतोय. कारण आपली जी जीवनशैली झालेली आहे ही आता सिडेंटरी झाली आहे, म्हणजे बसून जास्त कामं आहेत, अंगमेहनती कामं कमी आहेत, त्याच्यामुळे आपल्याला किचनमध्ये देता येणारा वेळ हा लिमिटेड झालाय आणि त्यामुळे बाहेर खाण्याच्या सवयी जास्त वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे लिमिटेड किचनच्या वेळामध्ये जे काही आपण करतो तो आपल्यासारख्या उष्ण कटिबंधाच्या देशामध्ये आपल्याला जे काही आपण बाहेर म्हणजे किचनमध्ये तयार करतो ते आपण 2 तासाशिवाय जास्त बाहेर ठेवू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला फ्रीज हा वापरावाच लागतो, मग तो नॉर्मल लोकांसाठी असू देत किंवा तुम्हाला स्टोरेज म्हणून असू देत. तर हा फ्रीज वापरताना जेव्हा आपण जी काही काळजी घेतो त्यामध्ये आपल्याला 2 तासापेक्षा जास्त आताच्या उन्हाळ्यात आपल्याला अन्न ठेवायचं नाहीये. ते तुम्ही डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवलं की त्याची तुम्हाला इन्फेक्शन, म्हणजे जास्त टेम्परेचर असेल तर त्याच्यामध्ये लवकर खराब होतं, फर्मेंटेशन वाढतं.
0: अच्छा.
1: ओके. सो तुम्ही साधं वरण जरी केलं असेल आणि ते 2-3 तास बाहेर ठेवलं तरी तुम्ही संध्याकाळी गरम करताना थोडासा वास यायला लागतो. उन्हाळ्याच्या स्पेशली मध्ये हे सगळे पदार्थ करून स्टीलच्या भांड्यात, ज्याला छान झाकण बंद आपण ठेवतो, तसं ठेवायचंय. शिवाय शिजलेले पदार्थ आणि आपण फ्रीजमध्ये कच्चे पदार्थ ठेवतो, म्हणजे सॅलेड्स वगैरे ठेवतो, तर हे वेगवेगळं ठेवायचंय. म्हणजे शिजलेले पदार्थ हे बंदच ठेवायचेत आणि तुम्ही जे काही सॅलेड वगैरे घेता हे चांगल्या रॅपरमध्ये पाहिजेत, त्याला थोडी छोटी छोटी जाळी जाळी असते की त्याच्यामध्ये पाणी साठू नये, म्हणजे नाहीतर मग ते खराब लवकर होतात. सो अशी काळजी आपल्याला घ्यावी लागते आणि पदार्थ स्टोअर करताना शक्यतो जास्त प्लास्टिकचा वापर करू नका. स्टीलच्या झाकण बंद डब्यामध्ये ते ठेवले की ते बऱ्यापैकी सुरक्षित राहतात. शिजलेल्या पदार्थांचं आणि कच्च्या पदार्थांचं कॉन्टॅमिनेशन कमी होतं, म्हणजे ते एकमेकांना खराब करू शकत नाहीत कारण टेम्परेचर दोघांची वेगवेगळी असतात तिथे. आणि तिसरं म्हणजे अगदीच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेला जो पदार्थ आहे की मला आजच्या दिवसात नाही वापरता आला तर 2 दिवसापर्यंत तुम्ही तो चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे सेव्ह करून ठेवू शकता.
0: अच्छा.
1: आणि त्याचा वापरही करू शकता. आता बाहेरचं फूड आणि घरातलं फूड याच्यामध्ये खूप जास्त फरक असतो. म्हणजे काय असतो की समजा तुम्ही वरण भात जे घरात करता याच्यामध्ये कधी बटर घालता का, बटरची फोडणी घालता का, जास्त तेलाचा वापर करता का? नाही करत, आपल्याला सवय नाही येते. पण जे तुम्ही बाहेरून मागवाल, तुम्ही एखादी भाजी मागवलीत किंवा तुम्ही दाल खिचडी सारखा कॉमन असणारा पदार्थ मागवलात तर त्याच्यामध्ये चव येण्यासाठी ते प्रचंड प्रमाणात ऑइलचा उपयोग करतात, म्हणजे आयदर बटर घालतील किंवा फोडणीला जास्त तेल घालतील आणि मग त्याच्या कॅलरीज वाढणार. म्हणजे नॉर्मल वरण भात खाताना तुम्ही ते 200-250 कॅलरी मध्ये जे कम्प्लीट करता ते तुम्हाला 400-450 कॅलरीज मिळतात त्याच्यातून. आणि एकदा ते जास्त चवीचं लागायला लागलं की आपण ते ऑर्डर करतो घरातल्या खाण्यापेक्षा.
0: बरोबर.
1: म्हणून घरातच तुम्ही व्यवस्थित करून ठेवलं तर तुम्हाला सेफ्टी पण आहे, कॅलरीज अडिक्वेट मिळतात, पोषण मूल्य चांगलं मिळतात. बरं, तुम्ही जे करताय हे तुमच्या डोळ्यादेखत स्टोअर करताय की 2 दिवसापेक्षा जास्त ठेवणार नाही. तुमच्या बाहेरच्या हॉटेलमध्ये तसं होत नाही, ते 4-5 दिवस पण ठेवलेलं असतं. वी कॅनॉट प्रेडिक्ट की आपल्याला ते इतकं फ्रेशच मिळेल, त्याच्यामुळे कधी आपल्या डोळ्यादेखत केलेलं अन्न आपल्या डोळ्यादेखत ते स्टोअर केलं तर कधी सेफ असतं. दॅट इज द बेस्ट सेफ्टी फॉर एव्हर आपण इथून पुढे युज करू शकू.
0: नक्की.
1: अगदी भाज्या सुद्धा तुम्ही करून व्यवस्थित ठेवल्यात दुसऱ्या दिवशी, फक्त बाहेर काढताना जेवढं लागेल तेवढंच काढा करू. तुम्ही डबा काढा, तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी चं गरम करा, म्हणजे रिहीट जास्त होणार नाही ती.
0: अच्छा.
1: म्हणजे जेवढं तुम्हाला डाळ हवी आहे तेवढी काढा, बाकीची तशीच परत ठेवून द्या, म्हणजे ती रिहीट केली नाही की तिचे पण खराब होण्याचे चान्सेस कमी आहेत.
0: डॉक्टर, मला सांगा की बाहेरचे पदार्थ खूप आपल्याला अट्रॅक्ट करतात अगदी, आणि बाहेरचं सगळं आपण बघत असतो की ते त्याच त्याच तेलामध्ये पुन्हा काढत असतात तरी ते आपल्याला अट्रॅक्ट करतात, तर थोडंसं कंट्रोल कसं करायचं त्याच्यावरती? आपण
1: फूड सेफ्टी डेच्या निमित्तानं निदान जे बाहेर खाल ते तुम्ही कमीत कमी कॉन्टॅमिनेशन असलेलं खाण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय, तुमच्या डोळ्यादखत तो बटाटे वडा तळला जातोय, बरोबर आहे, म्हणजे त्यातले बॅक्टेरिया डिस्ट्रॉय होत आहेत. तुमच्या देखत डोसा केला जातोय, कारण ते जे शिजवलेलं तुमच्या देखत शिजवलं जातं, हाय टेम्परेचरला शिजवलं जातं, ते कमीत कमी कॉन्टॅमिनेशन करणार असतं. तुमच्या देखत केलेली इडली, पण इडली जर करून ठेवलेली असेल तर ती तुम्हाला कॉन्टॅमिनेट करू शकते. पण डोसा तुमच्या देखत होतो तो करून ठेवता येत नाही. सो डोसा हा चांगला प्रेफरन्स आहे.

0: उत्तप्पा पण तुमच्या डोळ्या देखत केला जातो, तो करून ठेवला जात नाही. बटाटे वडा समोसा हे तुमच्या देखत केलं जातं, पण ते करून ठेवून मग गरम केलं असं खूप क्वचित होतं. सो असे पदार्थ जे डोळ्या देखत केले जातात ते आपल्याला इझिली कमीत कमी कॉन्टॅमिनेशन खाता येतात. कॉन्टॅमिनेशनचा प्रश्न येतो सगळ्यांना प्रिय अशी पाणीपुरी, कोणी सोडत नाही पाणीपुरी, बरोबर आहे. फक्त त्यात जे पाणी वापरलं जातं ते थोडं हायजेनिकली वापरलं गेलं तर त्याचा प्रसार आणि त्याचा प्रचार व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. पण आपल्याला भीती त्याचीच वाटते की पाणीपुरी खाताना ते पाणी कसं वापरलं जात आहे. तो माणूस पाणीपुरी जेव्हा ते टाकतो त्याचा हाताला त्याने त्याने जे ग्लोव्ह घातलेत का, त्याच्या डोक्यावरती कॅप आहे का, निदान केसांचं काही पडू नये, हातातली स्वच्छता आहे, हे जर का व्यवस्थित समोर दिसत असेल तर काहीही हरकत नाहीये. किंवा तुम्ही जिथे नेहमी खाता किंवा स्पेशली ज्या ठिकाणी जास्त गर्दी असते ना तिथे हे फ्रेश जास्त तयार केले जाते. अशा ठिकाणी खा की जिथे जास्त गर्दी आहे, खप जास्त आहे, सो ते खूप ठेवलेलं वापरण्याचे चान्सेस लिमिटेड असतात.
1: नक्कीच डॉक्टर.
0: आणि बर्गर किंवा तुम्ही हे म्हणता सँडविच करून ठेवलेले आहेत असे पदार्थ शक्यतो टाळा, कारण ते प्रिझर्व करता येतात, त्याच्यामध्ये कॉन्टॅमिनेशनचे चान्सेस जास्त असतात.
1: डॉक्टर तेलाचाच प्रश्न मनामध्ये येतो की शेंगतेल खायचं की कुठल्या बियांचं तेल खायचं, की आता राईस ब्रँडचे तेल आलेले आहेत, तर हा सगळा गोंधळ आहे. असं म्हणतात की एकाच ब्रँडचं तेल म्हणजे शेंगतेल म्हणजे शेंगतेलच नाही खायचं, असं चेंज करत राहायचं, तर हा नेमका काय प्रकार आहे?
0: आपण दोन प्रकारची तेल आहेत, एक रिफाईन ऑइल आहे, एक घाण्याचं तेल किंवा आपण फिल्टर ऑइल म्हणतो. सो फिल्टर ऑइल जे असतं याला खूप प्रोसेसिंग करत नाहीत, म्हणजे त्याच्यातलं जे पोषण मूल्य आहे तेलामध्ये पण पोषण मूल्य असतं, म्हणजे चांगले फॅट व्हाईट फॅट जे म्हणतो ना तसं ते चांगलं पोषण मूल्य पण तेलामध्ये असतं. ओमेगा 3 फॅटी ऍसिड सारखे असतात किंवा पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स जे आपल्या शरीरासाठी चांगले आहेत ते तुम्हाला फिल्टर ऑइलमध्ये सापडतील.
1: अच्छा,
0: म्हणून त्याचा वास येतो. आले लक्षात? आपण फोडणी घालायला गेलो आपल्याला जर का शेंगदाणा तेलाची फोडणीचा एक पर्टिक्युलर वास असतो, पण तेच मोहरीचं तेल घेतलं तर तुम्हाला तो वेगळा वास येतो, कारण त्यांचे ह्या प्रॉपर्टीज वेगवेगळे आहेत आणि त्याच्यामध्ये ते रिटेन असतं, न्यूट्रिशन रिटेन असतं. पण तुम्ही रिफाईन ऑइल घ्यायला गेलात हे सगळं काढून टाकलं जातं, फिनिशिंग दिली जाते त्याला, त्याच्यामुळे ते तुम्ही कितीही वापरलं तरी त्याचा वास येत नाही. वापरून बघा तुम्ही.
1: पण ते शरीरासाठी?
0: शरीरासाठी नाही चांगलं.
1: अच्छा,
0: तुम्ही जे फिल्टर ऑइल घेता याच्यातली फॅट्स तुमच्या शरीरासाठी चांगली आहेत, हे फक्त तुम्ही तळण्यासाठी शोरूम आहे.
1: अच्छा,
0: हे जे तुम्ही आपलं हे रिफाईन ऑइल जे हे शोरूम आहे, दिसायला चकचकीत आहे, घरात जे वापरू ते फिल्टर ऑइल वापरा. शक्यतो तुम्ही या महिन्याला शेंगदाणा तेल वापरताय, पुढच्या महिन्यात मोहरीचं तेल वापरा, अशी खूप तेलं आपल्याकडे आहेत.
1: पण असं म्हणतात की तेल खूप खाल्लं की आपली जाडी वाढते, मग ती पोषक तत्व काढलेलं तेल आपण खाल्लं तर आपल्याला फॅट्स आपल्या शरीरात वाढणार नाहीत ना, ते चांगलं नाही का शरीरासाठी?
0: नाही नाही नाही, अजिबात नाही. हे जे पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट किंवा मोनोअनसॅच्युरेटेड फॅट ही आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात, फॅट्स हे आपल्यासाठी गरजेचेच आहेत, कारण ही जी मोनोअनसॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स आहेत ही सगळी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत. मेजरली कोलेस्ट्रॉल हे जे आहे हे शरीरासाठी प्रत्येक पेशींचं आवरण कोलेस्ट्रॉल पासून बनलेलं आहे, त्याच्यामुळे ही जी मिसकन्सेप्ट आहे की आपण फॅट खायचंच नाही, आपल्याला लिमिटेड क्वांटिटी मध्ये फॅट हे आवश्यकच असतं, नाहीतर फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स जी असतात ती आपल्या शरीरात घेतली जाणार नाहीत. मेजरली व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के याचा शरीरामध्ये खूप मोठा रोल आहे, त्याच्यामुळे ऍडिक्युएट प्रमाणात तेल पण खाणं आपल्याला गरजेचं असतं. म्हणूनच सांगते प्रमाणातच खायचंय तर मग पोषण मूल्य असलेलं खाऊ ना, विना पोषण मूल्याचं कशाला खायचं?
1: बरोबर
0: असं.
1: बरोबर.
0: आणि मग तुम्ही तळणीचे पदार्थ वगैरे कधी केले तेव्हा तुम्ही रिफाईन ऑइल वापरा, मग त्याच्यातून धूर निघणार नाही किंवा ते लवकर खराब होणार नाही, असं मग तुम्ही तळणीसाठी रिफाईन ऑइल आणि भाज्यांसाठी तुम्ही फिल्टर ऑइल वापरू शकता.
1: नक्कीच नक्कीच डॉक्टर. डॉक्टर आणि आता आपण गोडावरती येऊया, सगळ्यांचा आवडता विषय म्हणजे गोड खाणं. जेवणानंतर खूप आपल्याला क्रेविंग होत असतं, काहीतरी गोड खावं, काही अगदी नसलं तरी आपण चॉकलेट चघळतो आणि ती आपली भूक भागवतो. तर असं म्हणतात की म्हणजे आता साखरेच्याच बाबतीत बरेच जण म्हणतात की हो मी साखर सोडली आहे पण मी गुळाचा चहा पितो, तर साखर आणि गुळ हे कसे एकमेकांशी जोडले गेले, की त्यांचे गुणधर्म सेम आहेत, की साखर सोडल्यानंतर आपण साखरेची भूक गुळावरती भागवू शकतो, काय आहे नेमकं?
0: साखर, गुळ, मध तिन्ही पण एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेली, एकाच घरात जन्मलेली जुळी आहेत.
1: अच्छा
0: ओके. तिघांना आयडेंटिफाय करायचं असेल तर

0: फार फरक आहे, खूप जास्त नाहीये. त्याच्यामुळे गुळाचा चहा पिऊन बघा, 2 तासांनी तुम्ही शुगर करून बघा. साखरेचा चहा पिऊन बघा, 2 तासांनी शुगर करून बघा. मग तर आपण इतर गोष्टींमध्ये चहा आणि ह्याच्यात घालतच नाही. त्याच्यामुळे या जुळ्या भावंड असल्यामुळे तुम्ही कशाचंही घेतलं तरी परिणाम सेमच आहे. आता तुम्ही म्हणाल की गुळ जास्त पौष्टिक आहे, पण ऍक्च्युली आपण गुळ टाकतो किती त्याच्यात, 2 ग्रॅम किंवा 3 ग्रॅम. त्या ग्रॅम मध्ये तुम्हाला अशी काय पोषण मूल्य मिळणार आहेत की जेणेकरून बाकीच्या गोष्टीतून घेता येणार नाहीत. म्हणजे गुळात लोह असतं, पण ते लोह इतकं मिनिमल आहे की ते तुमच्या भाजीला रिप्लेस नाही करू शकत. त्याच्यामुळे रोज घेणारी गोष्ट जेव्हा घेऊ तेव्हा ती प्रमाणात घेतली, मग ते साखरेचं घ्या किंवा गुळाचं घ्या, इफेक्ट सेमच राहणार आहे तुम्हाला.
1: अच्छा, म्हणजे त्याचे गुणधर्म सारखेच आहेत.
0: गुळवाल्यांचा चहा बंद करायची वेळ आली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाहीये, कारण काहीच नाहीये त्याच्यात फरक, खरंच काही नाहीये.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर आणखीन एक प्रश्न मनामध्ये येतो की सध्या चपाती बंद करायचा पण फॅड बऱ्याच जणांचा आहे की आम्ही चपाती नाही खात, आम्ही भाकरी खातो. तर नेमकी चपाती खाणं चांगलं आहे की भाकरी खाणं चांगलं आहे की प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार हे ठरवावं, काय आहे नेमकं?
0: चपाती घ्या, भाकरी घ्या. भाकरी घेतली तर बाजरीची का नाचणीची का ज्वारीची, परत हे प्रश्न पडतो. पण एखाद्याला लहानपणापासून चपाती खायची सवय आहे. म्हणजे माझं उदाहरण घेतलं, मी चपाती कशाबरोबर खाते, भेंडीची भाजी, मला चपाती त्याच्याबरोबर आवडते कारण ती त्याच्याबरोबर सूट होते. पण मी पिठलं केलं, मेथीची भाजी केली तर मी भाकरी वापरते कारण ती त्याच्याबरोबर सूट होते. बरं, दोन्ही खाऊनही मला काही जास्त ब्लॉटिंग होतंय, त्रास होतोय असं काही नाहीये. गहू कोणी टाळायचा आहे? ज्यांना पोटाला त्रास होतोय, तो पचत नाहीये, खाल्ल्यानंतर ब्लॉटिंग होत आहे, म्हणजे ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी जे म्हणतो ना आपण, पण ती 10 हजारामध्ये एखाद दुसऱ्याला असते.
1: अच्छा,
0: इतकं रेअर आहे. पण आपण परत काय करतो, इतकं काही रील्मध्ये इतकं काही वापरलेलं बघितलेलं असतं की आपल्या डोक्यामध्ये असं पक्क करून ठेवलंय की चपाती दुश्मन आहे आणि भाकरी आपले दोस्त आहे. असं अजिबात नाहीये. तुम्ही रोज जरी चपाती खाल्ली पण प्रमाणात खाल्लीत, म्हणजे 4 चपात्या खाताय म्हणजे तुमचं वजन वाढणारच आहे, बरोबर आहे? 4 भाकरी खाल्ल्या तरी तुमचं वजन वाढणारच आहे, पण तेच तुम्ही प्रमाणात खाल्लं तर तुमचं वजनही वाढणार नाही आणि तुम्हाला ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी नसेल तर तुम्ही ती व्यवस्थित पचवू शकता. त्याच्यामुळे गहू खाल्ला काय आणि ज्वारी खाल्ली काय, प्रमाणात खाल्लं तर सगळं छान आहे. श्रीखंडाबरोबर तुम्ही कधी भाकरी खाल का?
1: नाही,
0: पुरीच लागते ना. मग त्याच्याने जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ते तुमची भाकरी नाही देणार.
1: अगदी
0: आलं लक्षात. पण याचा मध्य साधून आता बरेच शोध झालेले आहेत की डायबिटीसच्या लोकांना चपातीने शुगर वाढतीये, भाकरी खाल्ली तरी, कारण दोघांचं पोषण मूल्य जवळपास सेम आहे. मग एक आयडिया काय काढलेली आहे की या पिठामध्ये तुम्ही ज्वारी घ्या किंवा पोळीचं पीठ घ्या, 20% बेसन फक्त मिक्स करा.
1: अच्छा.
0: आणि मग 80% तुम्ही गव्हाचं किंवा पोळीचं जे काय करताय ते त्याच्यामध्ये टाका. म्हणजे काय होईल, तुमचं प्रोटीन कंटेंट पण वाढेल, ग्लायसेमिक इंडेक्स कमी होईल आणि तुम्ही इझिली ते आज अ पोळी किंवा भाकरी म्हणून आरामात खाऊ शकता. पण तुम्ही म्हणाल मग 50% का नाही, 50% बेसन टाकले की कन्सिस्टन्सी बिघडते त्याची आणि मग तुम्ही धड भाकरी करू शकत नाही, धड पोळी करू शकत. म्हणून हा मध्य साधून बघा आणि परत स्वतःची ताकद चेक करून बघा की अशी पोळी खाल्ली तर वाढतीये का, अशी पोळी खाल्ली तर कमी होते का. त्याही पेक्षा तो जर का बेसन पिठाचा वगैरे पण नाही पण भाजी भरपूर क्वांटिटी मध्ये खाल्लीत आणि पोळी कमी खाल्लीत, पोटही भरतं आणि तुमचे शुगरही वाढत नाही आणि तुमचं वजनही वाढत.
1: नक्कीच डॉक्टर. एक छोटासा प्रश्न मनामध्ये येतोय, चपातीचं नाव काढलं, चहा चपाती खाणाऱ्यांना काय सांगाल? कारण काही काही जण म्हणतात चहा चपाती हे कॉम्बिनेशन शरीरासाठी चांगलं नाहीये, तर काय नेमकं आहे?
0: रादर मी प्रेफर करेल की चहा हा चपाती बरोबर शक्यतो पहिलं मील म्हणून टाळावा.
1: अच्छा.
0: कारण चहामध्ये पण साखर आहे आणि तुमच्या पोळीमध्ये पण साखर आहे, बरोबर आहे? आणि ज्यांना शुगर आहे त्यांना हा साखरेचा बॉम्ब तयार होतो.
1: अच्छा.
0: आणि त्या साखरेच्या बॉम्बमुळे काय होतं, पुढच्या क्रेव्हिंग्स पण वाढण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे इन्स्टेड ऑफ पोळी आणि चहा नुसता चहा घ्या आणि त्याच्याबरोबर असे पदार्थ घ्या ज्याच्यामध्ये फायबर मिक्स आहे. म्हणजे काय, पोहे केलेत तर पोह्यांमध्ये तुम्ही काय काय टाकू शकता, तुमचे फायबर, सोयाचंक टाकू शकता, मटार टाकू शकता, त्याच्यात तुम्ही कांदा पण आहे तुमच्यामध्ये, टोमॅटो टाकू शकता, त्याच्यामध्ये फोडणी देता तुम्ही, त्याच्यामुळे तो एक कॉम्प्लेक्स चांगला फायबर युक्त पदार्थ तयार होतो. सेम कॉम्बिनेशन उपमाला पण करू शकता तुम्ही.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळे तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी राहील आणि मग तो ग्लुकोज स्पाइक जो म्हणतो आपण, इन्शुलिन म्हणतो ना आपण की इन्शुलिनचा स्पाइक होतो, तो जर का कमीत कमी झाला तर तुम्हाला पुढचे क्रेविंग्स पण कमी होतील.
1: नक्कीच.
0: तरी पण ज्यांना चहा चपाती खायचे त्यांनी करून बघा प्रयोग की वजन कमी करताना

0: चहा चपाती खाल्लीत ना तर पटकन वजन कमी होत आहे तुमचं, हा प्रश्न येतो. म्हणून शक्यतो चहा चपाती टाळण्याचा प्रयत्न करावा जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे, जर तुम्हाला डायबिटीस आहे. नॉर्मल लोक ज्यांचं सगळं ओके आहे त्यांनी खा, काही हरकत नाही, फक्त त्यात ना मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवा.
1: नक्कीच डॉक्टर, आता चहाविषयी बोलतोय आपण तर चहा दुधाचा की काळा चहा, मग कॉफी घेत असेल ती दुधाची की ब्लॅक कॉफी की विदाऊट शुगर कॉफी, असे बरेच प्रश्न मनामध्ये येतात. आणि खरं तर ना आपण इतकं सोशल मीडियावरती हल्ली प्रत्येकाची वेगवेगळी मतं बघतो ना, त्यामुळे खूप कन्फ्यूज व्हायला होतं आणि नेमकं आपण करायचं काय हे लोकांना समजत नाही. तर आता चहामध्ये थोडक्यात सांगा की बिना साखरेचा चहा, काळा चहा की दुधाचा चहा, आणि कॉफी कोणी घेत असेल तर ती ब्लॅक कॉफी की दुधाची कॉफी, ती विदाऊट शुगर कॉफी, काय हे थोडक्यात सांगा आम्हाला.
0: आता अशी वेळ आली आहे काही आपल्या जिभेसाठी खायचंय, काही आपल्या हेल्थसाठी खायचंय. मग अशा वेळेला तुम्ही युजली जेव्हा चहा किंवा कॉफी घेता तेव्हा दिवसातून दोनदा घेता, एक सकाळची वेळ एक संध्याकाळची. सकाळची जी असेल ती तुमच्या पद्धतीची घ्या, फक्त साखरेचं प्रमाण थोडं कमी ठेवा. डायबिटीस असेल तर, भीती असेल तर विदाऊट शुगर चहा चालेल, नाही नॉर्मल आहात थोडीशी साखर असलेला चहा चालेल, प्रमाण जास्त ठेवू नका. बाहेर विकताना जो चहा विकला जातो टपरीवरचा चहा, त्याचा जो कप असतो तेवढी क्वांटिटी ठेवली तर ती तुम्हाला खूप हॅम्पर करणार नाही. दुसरा वेळचा जो चहा घेईल तो तब्येतीसाठी, हेल्थसाठी, मग तेव्हा मी असं म्हणेल की ब्लॅक कॉफीची सवय लागली तर निदान तुम्ही जर का जाड असाल, तुम्हाला फॅटी लिव्हर असेल, तर त्याचं असं संशोधन झालेलं आहे की ती ब्लॅक कॉफी तुमच्या फॅटी लिव्हरला पण कमी करते, इन्सुलिन रेझिस्टन्स पण कमी करते, ती तुमच्या तब्येतीसाठी चांगली आहे. घेतलीत तर तुम्ही 4 आधी घ्या, म्हणजे रात्रीच्या झोपेला हॅम्पर करणार नाही. शिवाय घेताना सिप सिपने सुरू करा, एकदम एवढा कप भरून घेऊ नका, थोड्या क्वांटिटीने सुरू करा. आणि एक कप भरून म्हणजे एक 75 ml 100 ml पर्यंत घेतलीत तरी पण ती चालू शकते, म्हणजे एक जिभेसाठी एक तब्येतीसाठी, असा मी मधला सल्ला देईल. मग त्या कॉफी नसेलच चालत ज्यांना कॉन्स्टिपेशन वाटत असेल, त्यांनी ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन टी असं एक वेळ ठेवा विदाऊट शुगर वाला, आणि एक वेळेला तुमच्या आवडीचं.
1: नक्कीच नक्कीच डॉक्टर. डॉक्टर प्रणिता मला सांगा की सगळ्यांचा आवडता भात, त्याच्याबद्दल पण फार समज गैरसमज आहेत की नेमकं भाताचं प्रमाण म्हणा हे आपल्या जेवणामध्ये कसं असायला पाहिजे, भात खायचा नाही खायचा काय.
0: भात हा बऱ्याच लोकांचा जीवकी प्राण असतो, म्हणजे माझ्या क्लिनिकमध्ये जेव्हा पेशंट एंटर करतो तेव्हा तो म्हणतो मॅडम चहा नाही ना सोडणार आणि भात मला खूप आवडतो. मग या दोन गोष्टी ठेवल्या तर मग त्यांना बाकीचा काही प्रॉब्लेम नसतो. म्हणजे तुम्ही संध्याकाळी जर त्यांना भात वरण, मुगाची खिचडी, पुलाव, मसाले भात असा भाताचा जर का एक छानपैकी मेनू ठेवलात तर ते बाकीच्या गोष्टी मान्य करतात पटपट पटपट. मग त्यांच्या आवडीचं काहीतरी ठेवायला लागतं. आणि भात खाऊनही वजन वाढत नाही हे अगदी 20-30 हजार पेशंटमध्ये प्रूव्ह केलेलं गणित आहे, त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. प्रमाणाचं भान ठेवा, डाळ जास्त खा, भाताची क्वांटिटी कमी करा.
1: अच्छा,
0: जर नुसता भात आवडत असेल तर भाज्या भरपूर घालून भात करा, म्हणजे पुलाव वगैरे म्हणतो ना आपण तशा प्रकारे भात करा. सो दॅट की त्या भाताचं प्रमाण कमी होऊन तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स पण वाढणार नाही, किंवा तुम्ही असं म्हणता ना की तुमचा इन्सुलिन स्पाइक वाढणार नाही, आणि तुम्हाला फायबर जास्त असल्यामुळे त्याने वजन पण वाढणार नाही, पोट पण भरतं आणि भात खाल्ल्याचं फिलिंग येतं. मी सांगू ना, वरण भात त्याच्यावरती तूप आणि लिंबू हा लोकांच्या भावनेचा प्रश्न असतो, पोटाचा प्रश्न नाही आहे, त्याच्याशी भावना जुडलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्याला बंद केलं की लगेच खच्चीकरण होतं. आपल्याला खच्चीकरण न करता वजन कमी करून घ्यायचे असतील तर त्यांच्या आवडीचं पण देणं आपल्याला गरजेचं. आणि शेवटी जे शरीराला मानवतं, मनाला मानवतं, ते आपल्याला हेल्थ देतं. अजिबात चुकीच्या पद्धतीनं आपल्याला कुठलेही पॅरामीटर्स देत नाही, त्याच्यामुळे प्रमाणाचं भान खा, आवडीचं खा, आणि मग वजन कमी करायला पण मजा येते.
1: डॉक्टर आता तुम्ही बोलता बोलता तुपाचा विषय काढलात, तूप कोणाला आवडत नाही, खरं तर सगळ्यांनाच आवडतं. तुपाचं प्रमाण आपल्या जेवणात कसं असायला हवं?
0: मला असं वाटतं दिवसातून 2 चमचे काही हरकत नाहीये.
1: अच्छा,
0: म्हणजे संध्याकाळच्या भात
1: डाएटवाल्यांनी पण खायचं?
0: हो, काहीही हरकत नाहीये, कारण तुपामुळे 2 उत्तम गोष्टी मिळतात. ते म्हणजे त्याच्यामध्ये शॉर्ट चेन फॅटी ऍसिड्स असतात, ब्युटेरिक ऍसिड, ते आपल्या पोटातल्या बॅक्टेरियांचं खाद्य आहे, त्याच्यामुळे आपले पोटातले बॅक्टेरिया अत्यंत उत्तम प्रकारे डान्स करतात ते आलं की पोटामध्ये. आणि ते जर का आपण खुश ठेवले तर आपली पचनशक्ती चांगली वाढते. पचनशक्ती चांगली वाढली की आपला ब्रेन तल्लख राहतो. त्याच्यामुळे बघा, लहान मुलांना पण तूप खाऊ घाला आपण म्हणतो ना, त्याच्यामुळे 2 चमचे तूप तुमच्या सांध्यांच्या आरोग्यासाठी, तुमच्या पचनासाठी, तुमचं पोट छान ठेवण्यासाठी हे गरजेचं आहे. 2 चमचे तूप आणि तुम्ही 2 जेवणामध्ये आरामात खाऊ शकता. काही लोक पोळीला तूप लावतात.

0: मी वरण भातावरती किंवा भातावरती सांगते कुठलाही प्रकार आहे ह्या, काय प्रॉब्लेम नाही.
1: डॉक्टर अगदी मला थोडक्यात सांगा की सध्या डाएट कॉन्शियस फार लोक झालेली आहेत, मग बऱ्याच बियांचा खाण्यामध्ये किंवा जेवणामध्ये वापर करतात, किंवा प्रोटीन्स पावडरचा खूप वापर केला जातो, सध्या फॅशनच ही चाललेली आहे, तर नेमकं अशा लोकांना आपण काय सांगाल?
0: बियांच्या बाबतीत म्हटलं तर बिया हा छोटासा घटक असणार ज्याच्यापासून पूर्ण जीव निर्माण होतो, त्याच्यामध्ये खूप छान पोषण मूल्य असतात. त्याच्यामुळे युजुअली तुम्ही जेव्हा बियांचा वापर केला त्या तीळ, भोपळा, सूर्यफूल, चिया सीड्स अशा प्रकारच्या बियांचा तुम्ही, आणि जवस आणि चिया सीड्स मध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतात, फक्त कच्च्या खायच्या नाहीत. म्हणजे चिया सीड असेल तर भिजवूनच घ्यायच्या, नंतर ते फुगतात नाही तर प्रॉब्लेम येऊ शकतो. जवस असेल तर भाजून त्याची पावडर करायची. तीळ तर आपण नेहमी भाजूनच ते बडीशेप वगैरे सारख्यांमध्ये घालतो. सूर्यफूल आणि जे काही मी तुम्हाला म्हटलं भोपळ्याच्या बिया, या आपण भाजून मग त्याचा वापर, म्हणजे मी सांगू का, सिम्पल वापर करायचा असेल तर आपण बडीशेप जशी खातो ना त्याच्यामध्ये हे मिक्सर टाकून द्या, कोणते मोठे भोपळ्याचं, सूर्यफुलाचं आणि तीळ आणि बडीशेप असं एक चमचा सकाळी एक चमचा संध्याकाळी, मस्त वापर होतो. आणि चिया सीड्स आणि जवस हे तुमच्या अशाच पद्धतीने पण तुम्ही वापरलं चालतं, फक्त चिया सीड्स भिजवूनच घ्यायचे असतात. स्पेशली जेव्हा आपण दही खातो ना तेव्हा दह्यामध्ये भिजवलेले एक चमचा चिया सीड खा, उत्तम प्री आणि प्रोबायोटिकचं कॉम्बिनेशन मिळेल आणि भरपूर फायबर्स मिळतील.
1: आणि प्रोटीन पावडरचा इंटेक हल्ली खूप सगळ्यांचा वाढलाय.
0: प्रोटीन जेव्हा आपण म्हणतो, प्रोटीन पावडर जेव्हा म्हणतो, जेव्हा तुम्हाला प्रोटीन चावता येत नाही, अन्न चावता येत नाही, तेव्हा प्रोटीन पावडर लागते. किंवा तुम्ही खूप जास्त काम करताय आणि तुम्हाला प्रोटीनची रिक्वायरमेंट कम्प्लीट होत नाही. युजुअली नॉर्मल लोकांना प्रोटीन हे खाण्यातून मिळणंच गरजेचं असतं, कारण मग त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पावडरीचा वगैरे समावेश करता तेव्हा बऱ्याच प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स तयार होतात. कारण प्रोटीन जेव्हा खाऊ तेव्हा ते असिम्युलेटेड फॉर्ममध्ये पाहिजे. म्हणजे कसं, वरण भात एकत्र घेतल्यानंतर त्यातलं अमायनो ऍसिड कॉम्बिनेशन पूर्ण होऊन जे तुमच्या बॉडीमध्ये पचणार आहे ते तुम्हाला खरं लाभदायक आहे. आणि निसर्गानं नुसता प्रोटीन हा पदार्थ कोणताही तयार केलेला नाहीये, हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ते नेहमी कॉम्बिनेशन मध्येच तयार केलेले आहे. सोया मॅक्झिमम प्रोटीनचा सोर्स आहे, नॉनव्हेज सोर्स आहे, पण तो पण नुसता नाहीये. सोयामध्ये तुम्हाला जसं प्रोटीन मिळतं तसं फॅट्स पण असतात. तसंच नुसता प्रोटीन हा निसर्गाने कोणीही तयार केलेला नाही, आपण केलेली पावडर आहे ती, फक्त आपण फक्त प्रोटीन म्हणून घेतो. प्रोटीन बरोबर फायबर हे आलंच पाहिजे, आणि जे आपण नेहमीच जे अन्न खातो त्याच्यातूनच येतो प्रोटीन बरोबर फायबर.
1: अच्छा,
0: त्याच्याशिवाय तुमच्या शरीरात जर पेट्रोल नसेल तर तुम्ही गाडी कशी चालवाल, म्हणून कार्ब्स आवश्यक आहेत. आणि फॅट्स हे तुमच्या शरीराचं वंगण आहे, त्याच्यामुळे फॅट्स पण आवश्यक आहेत.
1: नक्कीच नक्कीच डॉक्टर, या खरं तर हा विषय फार मोठा आहे, आपण जेवढे बोलू तेवढं कमी आहे, पण वेळेचं बंधन थोडंसं आपल्याला पाळायचं आहे, कार्यक्रमाची वेळ संपत आली. पण जाता जाता जो 7 तारखेला आपण जागतिक अन्न सुरक्षा दिन पाळणार आहोत त्यानिमित्ताने आपल्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: मी हेच सांगेल की घरचं खाणं हे उत्तम खाणं आहे, स्ट्रीट फूड वरचं खाणं हे तुम्ही रेअरली, म्हणजे कसं 15 दिवसातून महिन्यातून एकदा खा, जपून खा. जागा सुरक्षित आहे, त्यांचं प्रिपरेशन सुरक्षित आहे, हे बघण्याची काळजी घेतली तर त्याचे हानिकारक जे काही आपल्याला अपाय होतात ते पण टळू शकतील, स्पेशली लहान मुलांच्या बाबतीत, कारण त्यांना लवकर इन्फेक्शन होतं. त्यामुळे लहान मुलांना स्ट्रीट फूड जेवढं कमी करता येईल तेवढं कमी करा. त्याच्यामुळे घरचं खा आणि सुरक्षित राहा.
1: नक्कीच डॉक्टर प्रणिता अशोक, आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना खूप महत्वाची अशी माहिती दिली, त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांतर्फे, आकाशवाणीतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यातर्फे आपले मनापासून आभार मानते, धन्यवाद.

स्वस्त भारत हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगतेय सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
2: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं केलं लोकार्पण. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला मान्यता देणारा शासन निर्णय जारी. आणि 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ते गुजरातमध्ये सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्यानं जोडणाऱ्या प्रकल्पासह विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना बोलत होते. गावं आणि शहरांचा एकाच वेळी विकास झाला तर विकसित भारताचं हे स्वप्न साकार होऊ शकतं असं

0: प्रधानमंत्री यावेळी म्हणाले, जगातल्या ऊर्जा संकटातही भारतानं आत्मनिर्भरतेमुळे मात केल्याचं ते म्हणाले.
1: ये जो वैश्विक संकट चल रहा है ये दिखाता है कि एनर्जी के मामले में आत्मनिर्भरता कितनी जरूरी है. और बीते 12 वर्षों में देश ने जो कैपेसिटी तैयार की है उसका कितना बड़ा महत्व है. 12 वर्ष पहले भारत में सौर ऊर्जा का उत्पादन नाम मात्र का था. आज हम दुनिया के टॉप 5 देशों में से एक हैं.
0: यावेळी प्रधानमंत्र्यांनी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं. तसंच त्यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. ते आज मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
2: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धीदर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांची उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असं त्यांनी स्पष्ट केलं.
3: पॉलिमर नोट की जहां तक बात है वो प्रस्ताव विचाराधीन है. अभी जैसे ही कोई इसके ऊपर में निर्णय लिया जाएगा हम आपको बताएंगे. हमारा पूरा प्रयास रहेगा कि जहां पे भी किसी जितनी भी जगह पे एटीएम्स में अगर कहीं पे करेंसी की कमी है तो वहां पे हम करेंसी त्वरित गति से वहां पे पहुंचाएंगे.
2: अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्जरोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.
0: विधान परिषद निवडणुकीतून माघार घेणाऱ्या दोन उमेदवारांना काँग्रेसनं पक्षातून काढून टाकलं आहे. यवतमाळ मतदारसंघातून साहेबराव कांबळे आणि वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून शैलेश अग्रवाल यांनी काल आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. या दोघांना त्यांच्या विनंतीवरून उमेदवारी दिली होती, मात्र त्यांनी पक्ष नेतृत्वाची दिशाभूल करून ऐनवेळी माघार घेतली आणि पक्षाला अडचणीत आणलं असं त्यांच्या निलंबन पत्रात म्हटलं आहे. दरम्यान नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या दोन उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचे उदय सामंत यांनी दोन्ही उमेदवारांशी फोनवरून चर्चा केली. भाजपा नेते गिरीश महाजन देखील त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं समजतं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगर विकास विभागानं आज हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही, वळवला गेल्यास संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल असं या GR मध्ये म्हटलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी 377 एकर जमीन राखून ठेवली असून त्यातली सुमारे 94 एकर जमीन आतापर्यंत संपादित झाली आहे. जमिनीच्या मालकांना RTGS द्वारे तात्काळ मोबदला चुकता करावा असे निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी

0: आणि आयुक्तांना दिले गेले आहेत. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची गाठ यजमान जपानच्या संघाशी पडणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत जपानकडून पराभव झालेला मलेशिया तिसऱ्या स्थानासाठी पाकिस्तानशी लढत देईल. मुलींच्या 18 वर्षाखालच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत चीनकडून पेनल्टी शूट आऊटमध्ये पराभूत झाला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्यातल्या सर्व एसटी स्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतल्या परळ बसस्थानकात परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. बसस्थानक आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ केला जाणार आहे. तसंच एसटी बसेस चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांचीही नियमितपणे दर 4 तासांनी स्वच्छता केली जाणार आहे. तसंच एसटी महामंडळानं आपल्या सर्व 251 आगारांमध्ये ई बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळं उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार परळ आगारात विस्तारित 9 चार्जिंग केंद्रांच्या उभारणीचं भूमिपूजनही प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. नैऋत्य मोसमी पाऊस आज आणखी पुढे सरकला असून अरबी समुद्राचा पूर्व मध्य भाग आणि पश्चिम मध्य भाग तसंच गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात पोहोचला आहे. गोवा आणि कर्नाटकचा उर्वरित भाग, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात मोसमी पाऊस पोहोचण्यासाठी स्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग इथंही अशीच स्थिती पुढचे 2 दिवस राहणार आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भात अकोला, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेस वेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं केलं लोकार्पण. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला मान्यता देणारा शासन निर्णय जारी. आणि 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz. संध्याकाळचे 7:10 आणि 20 सेकंद झाले आहेत. आता ऐकूया आमच्या काही आगामी कार्यक्रमांविषयी.
2: मैत्रिणींनो, गंध हा फक्त अनुभव नसतो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण असते. पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकाचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो. गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या ओंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण. तर मैत्रिणींनो, दरवळू दे तुमच्या आठवणींचा गंध. त्यासाठी सखी संदेश या कार्यक्रमासाठी 9 जूनला मंगळवारी सकाळी 11 वाजता जरूर फोन करा. फोन नंबर आपले नेहमीचे 2553-1705 आणि 2553-1706 वर. विषय गंध.

स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम।

स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.

0: श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत आपण फोन करू शकता, तज्ज्ञांशी संवाद साधू शकता 020-2553-1705 किंवा 2553-1706 या दूरध्वनी क्रमांकावर. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं प्रसारण होतं दर शनिवारी 9:40 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. तेव्हा जरूर सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: गम्मत जम्मत म्हणजे काय ग?
2: गम्मत जम्मत म्हणजे काय विचारतीयस? म्हणजे धमाल, मस्ती, मनोरंजन.
1: हो पण तेवढंच नाही बरं, हा कार्यक्रम म्हणजे मनोरंजनासोबत माहिती आणि ज्ञानाचा खजिना, म्हणजे गम्मत जम्मत.
2: छोट्यांसाठी असलेला कार्यक्रम पण मोठेही मूल होऊन ऐकू शकतात असा कार्यक्रम म्हणजे गम्मत जम्मत.
3: गम्मत जम्मत
2: रविवारी 6:30 जरूर ऐका गम्मत जम्मत हा छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
4: आकाशी आनंद वरी भरे धरे वर चाट परी आकाशी.
5: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:14:25 होत आहेत. ठीक 7:15 वृत्तविशेष आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, भारत देश हा शांतताप्रिय देश आहे. असं असलं तरी कोणत्याही देशाची संरक्षण सिद्धता ही त्या देशाची खरी शक्ती असते. संरक्षण क्षेत्रात अधिक महत्वच दिलं नाही तर त्यामध्ये अनेक आमूलाग्र बदलही घडवून आणले आहेत. देशाच्या संरक्षण सामग्रीतलं आत्मनिर्भरता असो किंवा संरक्षण सामुग्रीची निर्यात असो किंवा कोणत्याही कारवाईला दिलेलं थेट प्रत्युत्तर असो, देशाच्या या संरक्षण सिद्धतेविषयी आणि अंतर्गत सुरक्षेविषयी गेल्या 12 वर्षातील प्रवासाविषयी अधिक माहिती देताना माजी लेफ्टनंट कर्नल आणि संरक्षण तज्ञ सतीश ढगे सांगतात.
1: भारत आता हल्ला झाल्यानंतर प्रतिक्रिया देणारा म्हणजे रिएक्टिव्ह पॉलिसी इम्प्लिमेंट करणारा देश राहिलेला नाही, तर तो आक्रमक कृती करणारा प्रोएक्टिव्ह देश बनलेला आहे. त्याचं धोरण आता स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीवरून धोरणात्मक आक्रमकतेकडे जात आहे. पूर्वी भारताचं धोरण हे

0: प्रामुख्यानं संरक्षणात्मक आणि सीमेवर शांतता राखण्यापुरतं मर्यादित असायचं. मात्र नरेंद्र मोदी यांच्या मागच्या 12 वर्षांच्या कार्यकाळामध्ये आपण शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. उरी द सर्जिकल स्ट्राईक असो, बालाकोट एअर स्ट्राईक त्या ठिकाणी असो, किंवा 2025 ऑपरेशन सिंदूर, हे सरळ सरळ त्या ठिकाणी दाखवतं की आता भारतानं दहशतवादाविरुद्ध आणि आपल्या सीमा सुरक्षित करण्यासाठी आक्रमकतेचं धोरण स्वीकारलेलं आहे. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही ही भारताची भूमिका आता जागतिक स्तरावर सुद्धा मान्य होऊ लागलेली आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे भारत आता 2.5 फ्रंट ऑफ वॉरला सामोरं जाण्यासाठी तयारी करतोय. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवरील आव्हानांना तोंड देण्यासाठी तो संपूर्णतः तयारी करतोय आणि त्या अनुषंगानं आपली लष्करी क्षमता त्याचबरोबर पायाभूत सुविधा या वेगानं तो बळकट करतोय. लद्दाख पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत सीमेवर झालेले रस्ते असो किंवा अत्यंत महत्वाचे असे बोगदे आणि हवाई पट्ट्यांचं जाळं, हे या सगळ्या गोष्टी हेच दर्शवतं की भारत आपलं बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा मजबूत करतोय. आणि तिसरी सर्वात महत्वाची बाब म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या निर्मितीच्या माध्यमातून लष्कर, नौदल आणि वायुदल यांच्यामध्ये उत्तम समन्वय साधण्यासाठी थिएटर कमांडच्या दिशेनं टाकलेलं भारताचं हे अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. अग्निपथ स्कीम त्या ठिकाणी असो किंवा 21व्या शतकातल्या मॉडर्न वॉरफेअरच्या अनुषंगानं ऑपरेशन सुदर्शन चक्रच्या अनुषंगानं सुद्धा भारतानं मजबूतपणे तयारी केलेली आहे. एकूणच सगळा विचार करता 21व्या शतकातली सामरिक आव्हानं लक्षात घेता भारत सुद्धा कुठेच कमी नाही आणि त्या अनुषंगानं मागच्या 12 वर्षांमधल्या वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे एक प्रकारे डेव्हलपमेंट हे भारताच्या संरक्षणाला बळकटी देणार आहेत असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही.
1: श्रोते हो, पहलगाम हल्ल्यानंतर आपण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून कडक कारवाई केली. दहशतवाद विरोधात आपण जागतिक मंचावरही सातत्याने आवाज उठवला आहे. जगातील दहशतवादाच्या विरोधातील कारवाईचं एक प्रकारे भारत नेतृत्व करत आहे, त्याविषयी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे म्हणाले.
0: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं होल ऑफ नेशन अप्रोचचा वापर केलेला आहे, म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण यांचं अत्यंत प्रभावीपणे एकत्रीकरण केलेलं आहे. सीमेवरची लष्करी कारवाई आणि जागतिक मंचावरचा राजनैतिक दबाव ही भारताची एक नवीन शक्ती आता समोर त्या ठिकाणी येते. ऍक्टिव्ह डेटरन्स म्हणजेच आक्रमक प्रतिकाराचा भारत आता चांगल्या प्रकारे उपयोग करतोय. पहलगाम सारख्या बॅड हल्ल्यानंतर आपण जी तत्परता दाखवली ती भारताच्या नवीन लष्करी सिद्धांताला म्हणजेच मिलिटरी डॉक्ट्रीनला एक प्रकारे अधोरेखित करते. शत्रूला आता कळून चुकलेलं आहे की भारतावर हल्ला केल्यास त्याची किंमत ही केवळ सीमेवरच नाही तर पाकिस्तान सारख्या राष्ट्राला त्यांच्या घरामध्ये घुसून सुद्धा मोजावी लागलेली आहे. ही राजकीय इच्छाशक्ती ही गेल्या 12 वर्षांमधली भारताच्या संरक्षणाच्या अनुषंगानं आणि दहशतवादाविरुद्धची एक सर्वात मोठी उपलब्धी आहे असं जर आपण म्हटलं तर चुकीचं नसणार आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे दहशतवादाचं जागतिकीकरण रोखण्यामध्ये भारतानं अत्यंत महत्वाची अशी नेतृत्वाची भूमिका अदा केलेली आहे. युनायटेड नेशन्स, क्वाड, G20 किंवा SCO सारख्या आंतरराष्ट्रीय मंचांवर भारतानं दहशतवादाच्या मुद्द्याला केंद्रस्थानी आणलेलं आहे. गुड टेररिझम आणि बॅड टेररिझम असा कुठलाही फरक नसतो हे वेळोवेळी भारत जगाला पटवून देतोय आणि जगाला सुद्धा आता हा भारताचा मुद्दा मान्य होतोय. तिसरी महत्वाची बाब म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सचा भारतानं मागच्या काही वर्षांमध्ये अत्यंत प्रभावीपणे वापर केलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून भारतानं पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकण्यामध्ये यश मिळवलं होतं. भारतानं राजनैतिक मार्गांचा वापर करून दहशतवादाला अर्थपुरवठा करणाऱ्या देशांची, ज्यामध्ये पाकिस्तानचा महत्वाचा समावेश आहे, त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर मागच्या काही वर्षांमध्ये कोंडी केली होती. याचमुळे पाकिस्तान सारखं राष्ट्र आर्थिक आणि राजनैतिक दृष्ट्या कमकुवत झालेलं आपल्याला दिसतंय.
1: श्रोते हो, संरक्षण क्षेत्रामध्ये संरक्षण साहित्याची निर्मिती हा एक महत्वाचा घटक असतो. देशाने याही क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यात मोठी आघाडी घेतली आहे. त्याचाच परिपाक म्हणून गेल्या काही वर्षात आपण संरक्षण सामुग्रीची आयात करणाऱ्या देशाकडून निर्यात करणारा देश म्हणून ओळख निर्माण केलेली आहे. देशाच्या या आत्मनिर्भरतेच्या प्रवासाविषयी बोलताना लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी सांगितलं,
0: आत्मनिर्भर भारतचा मंत्र मनाशी बाळगून भारत हा आता केवळ जगामधला सर्वात मोठा संरक्षण सामुग्री करणारा आयातदार राहिलेला नाही तर तो एक उदयोन्मुख निर्यातदार देश बनलेला आहे. मेक इन इंडियापासून भारतानं आत्मनिर्भर भारतचा पल्ला अत्यंत यशस्वीपणे पार केलेला आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये 100% एफडीआयची तरतूद असो किंवा स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देणाऱ्या डिफेन्स ऍक्विजिशन

0: प्रोसिजरमुळं भारतीय कंपन्यांना मोठ्या प्रमाणामध्ये गती मिळालेली आहे. आता आपण INS विक्रांत सारखी विमानवाहू नौका, तेजस सारखी LCA म्हणजेच लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट आणि प्रचंड सारखी LCH म्हणजेच लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स भारतामध्येच तयार करत आहोत. निर्यातीमध्ये सुद्धा भारतानं ऐतिहासिक भरारी घेतलेली आहे. भारताची संरक्षण निर्यात आज अब्जावधी डॉलर्सच्या घरामध्ये पोहोचलेली आहे. फिलिपिन्सला केलेली ब्रह्मोज क्षेपणास्त्रांची निर्यात असो किंवा आर्मेनियाला दिलेली पिनाकार रॉकेट सिस्टम असो आणि स्वाती रडार ही भारताच्या बदलत्या क्षमतेची उदाहरणं आहेत. जगामधल्या 80 पेक्षा सुद्धा जास्त देशांमध्ये आज भारताकडून संरक्षण साहित्य हे एक्सपोर्ट केलं जात आहे आणि भारताच्या या संरक्षण सामग्रीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर एक प्रकारे जे आहे एक्सेप्टन्स म्हणजेच त्याला स्वीकारार्हता, त्याचबरोबर त्याला एक प्रकारे स्वागतार्ह बाब म्हणून मानली जाते. सामरिक दृष्ट्या हे अत्यंत महत्वाचं आहे कारण संरक्षण साहित्याची निर्यात ही केवळ आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करत नाहीये तर आयातदार देशांशी आपले स्ट्रॅटेजिक टाईज म्हणजेच सामरिक संबंध सुद्धा मजबूत करते. यामुळे हिंदी महासागर आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये भारताचं भूराजकीय वजन हे लक्षणीयरित्या मागच्या काही वर्षांमध्ये वाढलेलं आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. एकूणच भारत हा 21व्या शतकामधला आता सामरिक दृष्ट्या महत्वाचा डिफेन्स एक्सपोर्टर म्हणून उदयात येतोय हेच या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला स्पष्टपणे लक्षात येत आहे.
1: श्रोते हो, देशाच्या संरक्षण व्यवस्थेत बाह्य संरक्षणाबरोबरच अंतर्गत संरक्षणालाही अनन्यसाधारण महत्व आहे. अंतर्गत सुरक्षेला नक्षलवादाचा मोठा धोका आहे. गेल्या 12 वर्षात या विरोधात एक आघाडी उघडण्यात आली. आज त्यामुळे देशाच्या अनेक भागात शांतताही आहे आणि तिथले प्रकल्पही मार्गी लागलेले आहेत. याविषयी अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रसाद मोकाशी.
2: गेल्या 12 वर्षामध्ये नक्षलवादी विचारांच्या आडून सुरू असलेला दहशतवाद नेस्तनाबूत करायला, दहशतवाद संपवण्याला सरकारने कडक पावलं उचलली, ज्याचा फायदा तेथील जनतेला झालाय, देशातील अंतर्गत दहशतवाद संपवण्यासाठी त्याचा उपयोग झाला. 12 वर्षामध्ये केंद्र सरकारने घेतलेली भूमिका ही दहशतवाद संपवण्यासाठी असल्यामुळेच नक्षलवादी चळवळीत असलेले भले भले नक्षलवादी ज्यांच्या डोक्यावरती अनेक बक्षिसं लावण्यात आली होती, ज्यांना पकडण्यासाठी, ज्यांना ठार मारण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार प्रयत्न करत होतं, असे नक्षलवादी, जहाल नक्षलवादी हे सरकारला शरण आले. दंतेवाडा इथे मोठी कारवाई झाली. जवळजवळ 40 हून अधिक किंवा दर टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी शरण गेले. नक्षलवाद्यांचा सगळ्यात मोठा नेता भूपती हा कम्युनिस्ट विचारसरणीचा असला तरी तो नक्षलवादी चळवळीतून वेगळ्या पद्धतीची भूमिका मांडत होता, त्यालाही शरण यावं लागलं आणि मोठ्या प्रमाणात नक्षलवादी चळवळ ही रोखण्यात आणि नक्षलवादाच्या आडून जो दहशतवाद होता तो संपवण्यात शासनाला यश आलेलं आहे. आजही नक्षलवादी हे खऱ्या अर्थाने, नक्षलवादी विचार हा खऱ्या अर्थाने संपलेला आहे आणि दहशतवाद्यांच्या हाती गेलेली ही नक्षलवादी चळवळ आज रोखली गेलेली आहे. महाराष्ट्र असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, या राज्यांमधला नक्षलवाद पूर्णपणे मोडून काढण्यात केंद्र सरकारला यश मिळालेलं आहे. हा ज्याप्रमाणे नक्षलवादाचा धोका किंवा नक्षलवादाच्या विचारांच्या आडून दहशतवादाचा जो धोका होता तो सरकारने गेल्या 12 वर्षात कडक धोरण अवलंबून मोडून काढला, जनतेला विश्वास दिला आणि जनतेला भयमुक्त जगण्यास चांगलं वातावरण निर्माण करून दिलं.
1: श्रोते हो, गेल्या 12 वर्षात ईशान्येकडील राज्यांमधील हिंसाचाराचा आधार घेणाऱ्या अनेक लहान मोठ्या गटांना लोकशाही व्यवस्थेत आणण्यात केंद्र सरकारला मोठं यश मिळालेलं आहे. अष्टलक्ष्मी असं संबोधलं जाणाऱ्या या राज्यांना रस्ते, रेल्वे अशा विविध माध्यमातून देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करण्यात आलं. ईशान्येकडील राज्यांमध्ये गेल्या 12 वर्षात झालेल्या कामांबाबत प्रसाद मोकाशी म्हणाले,
2: ईशान्येकडील डोंगराळ भागामध्ये तेथील जनता, तेथील अनेक पिढ्या या टोळ्यांमध्ये वास्तव करून असतात. ह्या टोळ्या ह्या अनेकदा भारताच्या, आपल्या देशाच्या विरोधातच काही कारवाया करताना अनेकदा दिसून आल्या. त्याच्यामुळे ईशान्येकडील राज्य, सीमावर्ती भागातील राज्य ही नेहमी अशांत आणि धोकादायक अवस्थेत होती. केंद्र शासनाने गेल्या 12 वर्षामध्ये इथल्या टोळ्यांमध्ये सहभागी झालेल्या तरुण पिढीला रस्ते असतील, रेल्वे असतील, यांची मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची उभारणी करून तेथील उद्योगाला, तेथील व्यवसायाला, तेथील नैसर्गिक संपत्तीमधून उभ्या राहिलेल्या

0: उद्योगाला चालना दिली आणि ह्या टोळ्यांमधील तरुण पिढीला आश्वस्त केलं की जेणेकरून ते भारताच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊ शकतील. केंद्र सरकारने रेल्वेचे जाळे उभारलं, रस्त्यांची चांगली डागडुजी केली, रस्ते मोठे केले, त्याच्यामुळे ईशान्येकडील आतील भागामध्ये जाणं सोयीचं झालं. तेथील लोकांना शिक्षण, आरोग्य ह्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, जेणेकरून तेथील जनता ही मोठ्या प्रमाणात भारताच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊ लागली. देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी होणारी तिथली पिढी ही देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी झालेली आहे आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अशांतता पसरवू पाहणाऱ्या टोळ्यांचा बिमोड झाला. आता ईशान्येकडील राज्यही भारताच्या विकासात आपलं योगदान देण्याच्या तयारीत अनेकदा दिसतात. ईशान्येकडील राज्यांची माहिती देशाच्या अन्य राज्यातील जनतेला होऊ लागलेली आहे. तेथील उद्योगाची, तेथील व्यवसायाची ओळख, तिथल्या संस्कृतीची ओळख ही आता अधिक मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. पायाभूत सुविधांच्या बाबतीत देशाच्या सरकारने अनेक निर्णयांची अंमलबजावणी अजून सुरू केलेली दिसत नाही. जी सुरू केलेली आहे त्याची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत कागदोपत्री होते, पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी ज्यावेळेस होईल त्यावेळेला सरकारी योजना अति ग्रामीण भागातील, दुर्गम भागातील जनतेपर्यंत पोहोचतील आणि दुर्गम भागातील जनतेला या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर ते देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होतील.
1: श्रोते हो, संरक्षण क्षेत्रात देशाच्या सीमांचं रक्षण हे अग्रक्रमाने येतं. देशाच्या सीमावर्ती भागामध्ये याआधी विकास कामं केली जात नव्हती. व्हायब्रंट व्हिलेज सारख्या योजनांमधून सीमेलगतच्या गावांमध्ये विकास कामं करण्यात आली. तिथल्या लोकांना विविध सुखसुविधा पुरवण्यात आल्या. त्यायोगे तिथं नागरिकांचं चलनवलन वाढलं, त्यामुळे देशाच्या सीमा अधिक मजबूत झाल्या. सार्वभौम देशांना आपल्या स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे. हा एक निरंतर विकासाचा प्रवास आहे. गेल्या 12 वर्षात आपण देशांतर्गत आणि देशाबाहेरील सुरक्षेमध्ये अधिक सजगता, सज्जता आणि आत्मनिर्भरता याचा अवलंब केलेला आहे. येणाऱ्या पिढ्यांचे आयुष्यही अधिक शांततामय आणि सुरक्षित वातावरणात राहो यासाठी ही तजवीज आहे. त्या आधारे आज जागतिक मंचावरही भारताचं नाव अधिक उज्ज्वल झालं आहे. बलसागर भारत हो याचे मूर्त वास्तव आपण आज याच आधारे जगत आहोत. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन अभय धुमाळ.
2: मध्यम लहरी 378°, 7-8 मीटर अर्थात 792 kHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: नमस्कार मंडळी, माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 15 ज्येष्ठ, शके 1948, 5 जून 2026. सुरुवातीला ऐकूया हवामानाचा अंदाज. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या 48 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा होता हवामानाचा अंदाज. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शाश्वत ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर समाधान सुरवसे, वैज्ञानिक अधिकारी तथा प्रमुख विद्याशास्त्र विभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते धीरज केदारी.
1: आकाशवाणी पुणे केंद्र.

0: निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात शाश्वत ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान. याविषयी डॉक्टर समाधान सुरवसे, वैज्ञानिक अधिकारी तथा प्रमुख विद्याशास्त्र विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बुद्रुक, पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते धीरज केदारी.
1: शेतकरी बंधूंनो, राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.

0: जात आहे. या प्रक्रियेत खत व्यवस्थापनाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. योग्य प्रमाणात, योग्य वेळी आणि संतुलित पद्धतीनं खताचा वापर केल्यास ऊसाची वाढ चांगली होते, उत्पादनात वाढ होते आणि जमिनीची सुपीकताही टिकून राहते. सेंद्रिय खतं, जैविक खतं आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं दिली जाणारी विद्राव्य खतं यामुळे शाश्वत ऊस उत्पादनाचा मार्ग अधिक मजबूत होतो. तर शेतकरी बंधूंनो, याच अनुषंगानं आज आपण याविषयी अधिक चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये डॉक्टर समाधान सुरोसे यांना आमंत्रित केलं आहे. सर, हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुणे येथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सर नमस्कार आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, माझा पहिला प्रश्न आपल्याला हा असेल की शाश्वत ऊस शेती पद्धतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणं का आवश्यक आहे?
1: शेतकरी बंधूंनो, ऊस हे महाराष्ट्रातील एक अतिशय महत्वाचं नगदी पीक आहे. या ऊस पिकावरती महाराष्ट्रातील आर्थिक, राजकीय आणि सामाजिक उन्नती ही अवलंबून आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाहीये. खूप मोठ्या प्रमाणावरती, म्हणजे विचार जर केला आपण तर जवळजवळ 13.5 ते 14 लाख हेक्टर क्षेत्रावरती महाराष्ट्रामध्ये ऊस लागवड केली जाते. आणि यावर्षी आपला महाराष्ट्र हा भारत देशामध्ये साखर उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावरती आहे. निश्चित ही अभिमानाची गोष्ट आहे. परंतु ऊस उत्पादनाचा प्रति एकर किंवा प्रति हेक्टर असा जर विचार केला तर निश्चित महाराष्ट्रामध्ये ऊसाचं उत्पादन हे प्रति एकरी हे अतिशय कमी आहे. म्हणजे ऊस उत्पादन प्रति एकरामध्ये 100 टन किंवा त्याहीपेक्षा जास्त, म्हणजे एवढी उत्पादन क्षमता असूनसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये ऊसाचं उत्पादन एक सर्वसाधारणपणे ॲव्हरेज जर आपण विचार केला तर ऊसाचं उत्पादन हे 30-35-40 टन इथपर्यंतच मर्यादित आहे. त्यामुळं ऊस पिकाला अतिशय महत्त्वाचं स्थान असून, जे आपण साखर निर्माण करतो साखर उत्पादनामध्ये आपण अग्रेसर राहू, परंतु उत्पादनाच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर निश्चित आपलं उत्पादन कमी आहे. त्याच दृष्टीनं जे पुढचा जो विचार आपण म्हणतो की ऊस उत्पादन निर्मित करत असताना जे काय आपण त्यामध्ये खर्च करत असतो या खर्चाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचप्रमाणे अतिशय जास्त किंवा प्रमाणापेक्षा जास्त असंतुलित रासायनिक खतांचा वापर आपण करत असतो. त्याच पद्धतीनं पाण्याचा अतिवापर आपण करत असतो. यामुळं काय होतं की जमिनीच्या आरोग्यावरती त्याचा परिणाम झालेला आहे. जमिनी या क्षारपड झालेल्या आहेत, या चोपण झालेल्या आहेत. त्यामुळं अशा जमिनीमध्ये रासायनिक खतांची कार्यक्षमता ही अतिशय कमी झालेली आहे किंवा खालावलेली आहे. त्यामुळं ऊस उत्पादनाचा विचार करत असताना दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत यामध्ये. यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की मातीचं आरोग्य हे व्यवस्थित राहिलं पाहिजे, चिरकाल टिकलं पाहिजे आणि ऊसाचं उत्पादन हे आपल्याला शाश्वत ऊसाचं उत्पादन हे आलं पाहिजे. त्या दृष्टीने एक आधुनिक तंत्रज्ञान म्हणून हे तंत्रज्ञान शेतकरी बंधूंनी आत्मसात करणं गरजेचं आहे. त्यासाठी शाश्वत ऊस उत्पादन वाढीसाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे जे तंत्रज्ञान आहे किंवा थोडक्यात आपण ते ऊस उत्पादन घेत असताना त्यामधलं विज्ञान काय आहे, कशा पद्धतीनं आपण निविष्ठांचा वापर केला गेला पाहिजे, रासायनिक खतांचा वापर कशा पद्धतीने केला गेला पाहिजे, पाण्याचा वापर कशा पद्धतीने केला गेला पाहिजे, म्हणजे वाढीच्या अवस्थेनुसार आपण जर सर्व गोष्टी केल्या तर निश्चित ऊसाचं उत्पादन हे मातीचं आरोग्य व्यवस्थित राहून चिरकाल टिकून शाश्वत ऊसाचं उत्पादन घेणं आपल्याला हे सहज शक्य आहे.
0: सर, सद्यस्थितीला ऊसकरी शेतकऱ्यांपुढे कोणती आव्हानं आहेत?
1: निश्चितच शाश्वत ऊसाचं उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल आणि दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट आहे की मातीचं आरोग्य आपल्याला चिरकाल टिकवून ठेवायचं असेल तर निश्चित यामध्ये पण अनेक मार्गांनी जाऊ शकतो. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की आधुनिक ऊस लागवड करत असताना जे काही नवीन तंत्रज्ञान आहे, आधुनिक तंत्रज्ञान आहे याची माहिती आपल्याला नसते. तर अशी माहिती आपण जर अवगत केली तर निश्चित आपल्याला काय होतं की ऊसाचं उत्पादन हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतं. दुसरं महत्वाची गोष्ट आहे की आपण अयोग्य वेळेत ऊस लागवड करतो, की जसं आडसाली असेल, पूर्व हंगामी असेल, सुरु असेल, हा जो हंगाम ठरवून दिलेला आहे त्या हंगामामध्येच ऊसाची लागवड करणं गरजेचं असतं. त्याच पद्धतीनं हवामान बदलाचा जो प्रतिकूल परिणाम आपण जो म्हणतो की क्लायमेट चेंज झालेला आहे, तर याचा सुद्धा काय होतो परिणाम आपल्या ऊस उत्पादनावरती होत असतो. दुसरं महत्वाचं गोष्ट आहे की दोन सऱ्या आणि दोन रोपामधलं जे अंतर आहे ते आपल्याला व्यवस्थित ठेवणं गरजेचं असतं. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की बेने बदल करणं ही अतिशय काळाची गरज आहे. जवळजवळ 33% क्षेत्रावरती प्रत्येक वर्षी बेने बदल होणं आवश्यक असतं. परंतु सर्वसाधारणपणे जर विचार केला आपण हे 5-6% बेने बदल करतो. बेने बदल जरी व्यवस्थित झाला तरी सुद्धा काय होतं ऊसाचं उत्पादन हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतं. त्यानंतर साखर उतारा कमी असलेल्या जातींचा वापर, म्हणजे शिफारशीत जातींचा वापर जर आपण नाही केला तर निश्चित आपल्याला काय होतं उत्पादनावरती त्याचा परिणाम होतो. त्यानंतर अतिशय महत्वाची गोष्ट आहे की ज्याच्यावरती ऊसाचं उत्पादन अवलंबून आहे ते म्हणजे

0: आपल्या मातीमध्ये आपल्या जमिनीमध्ये असलेला सेंद्रिय कर्ब. सेंद्रिय कर्ब जेवढा अधिक तेवढं ऊसाचं उत्पादन आपल्याला अधिक प्रमाणामध्ये मिळू शकतं. दुसरं आहे की रासायनिक खताचा असंतुलित आणि चुकीचा वापर. माती परीक्षण आधारित रासायनिक खतांचा वापर न केल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध अन्न घटक किती आहे आणि हंगामानुसार आणि ऊस जातीनुसार किती रासायनिक खतांची आवश्यकता आहे याचा विचार न करता आपण असंतुलित रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत असल्यामुळं निश्चित त्याचा परिणाम मातीच्या आरोग्यावरती तर होतोच होतो, त्याच पद्धतीने त्याचा परिणाम जो आहे तो ऊसाच्या उत्पादनावरती होतो. दुसरं अतिशय महत्त्वाचं आहे की जीवाणू खतांचा अभाव. बरेच शेतकरी काय करतात की जीवाणू खतांचा वापर करत नाहीत. म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आपण म्हणतो, रासायनिक खतांचा वापर करणं गरजेचं आहे, सेंद्रिय खतांचा वापर करणं गरजेचं आहे आणि त्याच्या जोडीला जैविक खतांचा म्हणजे जीवाणू खतांचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे.
1: प्रकारची खतं आहे त्याची संतुलित मात्रा ही दिली गेली पाहिजे.
0: बरोबर आहे. संतुलित मात्रा जर राहिली तरच काय होतं की रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते आणि ऊस पिकाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समशुक्त जमिनी आहेत. यामध्ये चुनखडी जमीन आहे, क्षारयुक्त जमीन आहे, चोपन जमीन आहे. अशा जमिनीचा सुद्धा काय होतो, परिणाम ऊस उत्पादनावरती होत असतो. त्यानंतर तणनाशकांचा जो बंदोबस्त करायला पाहिजे तो बंदोबस्त जर नाही झाला तर निश्चित त्याचा परिणाम ऊसाच्या उत्पादनावरती होतो. आपल्याला निश्चित कमी प्रमाणात उत्पादन मिळतं. त्याच पद्धतीनं काही ठिकाणी पाण्याचा ताण निर्माण होतो किंवा चुकीच्या पद्धतीने व चुकीच्या वेळी आंतरमाशागत करणे असेल, रोग आणि किडींचा प्रादुर्भाव असेल, जैविक आणि अजैविक ताण असेल, या सर्व गोष्टींचा परिणाम काय होतो, या ऊस उत्पादनावरती होत असतो. त्यामुळे एक शाश्वत ऊस उत्पादन घ्यायचं असेल आपल्याला तर निश्चित एक आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रत्येक गोष्ट करत असताना त्या गोष्टीमधलं जर विज्ञान आपण पाहिलं तर निश्चित याचा परिणाम दोन्ही गोष्टीवरती होतो. एक म्हणजे मातीचं बी आरोग्य चांगलं राहतं आणि ऊसाचं उत्पादन सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपल्याला मिळू शकतं.
1: म्हणजे सर, ज्यावेळेस आपण ऊसाचं उत्पादन घेतोय तर या सगळ्या ज्या आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचा आपण अंतर्भाव आपल्या शेतीमध्ये हा केला पाहिजे. म्हणजे आत्ताच मी जेवढी सगळी कारणं सांगितली की ज्या काही बाबी सांगितल्या त्या खरंच खूप महत्वाच्या आहेत आणि आपल्या शेतकरी बंधूंनी या सर्व बाबींचा विचार हा केला पाहिजे की अपेक्षित उत्पादन मिळवण्यासाठी.
0: निश्चितच या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपल्याला ऊसाचं व्यवस्थापन करणं ही एक काळाची गरज आहे.
1: तर शाश्वत ऊस उत्पादनातील महत्वाच्या बाबी या कोणत्या आहेत?
0: शाश्वत ऊस उत्पादन घेत असताना सुरुवात आपण जमिनीची पूर्व मशागत जी म्हणतो, ह्या जमिनीची पूर्व मशागत कशा पद्धतीने केली गेली पाहिजे या गोष्टीचा अंतर्भाव यामध्ये होतो. त्यानंतर सेंद्रिय खतांचा वापर अतिशय महत्वाची गोष्ट आहे, कारण रासायनिक खतांची जी कार्यक्षमता आहे ही कार्यक्षमता सेंद्रिय खतांवरती अवलंबून असते. त्याच पद्धतीनं जमिनीचा पोत सुधारण्यासाठी, जमिनीची भौतिक, जैविक आणि रासायनिक गुणधर्म सुधारण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करणं गरजेचं असतं. त्याच पद्धतीनं मातीच्या प्रकारानुसार ऊस लागवडीसाठी सऱ्या पाडणे, त्याच पद्धतीनं ऊसासाठी बेने निवड, ऊस लागवडीचे प्रकार आणि पद्धती, ऊस लागवडीसाठी दोन डोळा टिपरीचा वापर, ज्यावेळेस आपण दोन डोळा टिपरीचा वापर करत असतो त्यावेळेस बेने प्रक्रिया करणे, त्यानंतर ऊस लागवड केल्यानंतर 30 ते 35 दिवसानंतर जिथं उगवण झालेली नाही अशा ठिकाणी नांग्या भरणे, त्यानंतर ऊसामध्ये आंतरपिके घेणे, आंतरमशागत करणे, तणांचा बंदोबस्त करणे, ऊस फुटव्यांचं नियंत्रण करणे, सर्वात महत्त्वाचं ऊसामध्ये खत व्यवस्थापन करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शाश्वत ऊस उत्पादन कशा पद्धतीने घेता येईल या सर्व महत्त्वाच्या बाबी या ऊस उत्पादनामध्ये आहेत.
1: सर, आता शेतकरी बंधूंनी जमिनीची मशागत कशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे?
0: ऊस लागवड करत असताना सर्वात महत्त्वाची बाब आहे ते म्हणजे आपल्या जमिनीतील मातीचे परीक्षण करणे. आजही बहुसंख्य शेतकरी आपल्या शेतातील मातीचे परीक्षण करण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करतात. वास्तविक पाहता शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रातिनिधिक स्वरूपाचा मातीचा नमुना घेऊन तो प्रयोगशाळेमध्ये पाठवणे गरजेचं असते. माती परीक्षणामुळे आपल्या शेतामधील मातीचा प्रकार कोणता आहे, आपल्या मातीचा सामू किती आहे, मातीमध्ये क्षारता किती आहे, त्याच पद्धतीनं आपल्या मातीमध्ये किती अन्न घटक किंवा अन्नद्रव्य उपलब्ध आहेत याची माहिती मिळते. आणखी सर्वात महत्वाचं बाब आहे की आपल्या जमिनीमध्ये असणारा सेंद्रिय कर्ब किती आहे याची सुद्धा माहिती आपल्याला माती परीक्षण केल्यानंतरच मिळते. त्यामुळे मातीचा नमुना घेतल्यानंतर खोल नांगरट करणं आवश्यक असतं. तर खोल नांगरट केल्यामुळं काय होतं की मातीच्या थराची अदलाबदल होते, मातीमध्ये हवा खेळती राहते, त्यामुळं त्या मातीमध्ये ऊस लावतो त्या ठिकाणी आपल्याला मुळांची चांगली वाढ होऊन जे अन्न घटक आहे जमिनीमधून ते चांगल्या प्रकारे शोषून त्या ऊस पिकाची वाढ त्या ठिकाणी चांगली होते. ज्या ठिकाणी समस्याग्रस्त जमीन आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी मातीचा जो स्तर म्हणतो आपण तो कठीण झालेला आहे, अशा ठिकाणी किंवा त्याला आपण तळी म्हणतो, हा कडक थर जो आहे हा कडक थर आपल्याला फोडणं गरजेचं असतं. ह्या थरामुळे काय होतं की जमिनीतील मुळे खोलवर जाऊ शकत नाहीत, पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही, त्याच पद्धतीनं अन्नद्रव्यांचं शोषण

0: अशा ठिकाणी काय होतं चांगल्या प्रकारे होत नाही आहे. त्यामुळं अशा जमिनी सबसॉयलर नांगराचा वापर करून 1.5 ते 2 फूट खोल वर आपल्याला तळी फोडणं गरजेचं असतं. 1 हेक्टर क्षेत्रामध्ये 5 ते 6 ओळीमध्ये सबसॉयलर फिरवला की काय होतं, अशा ठिकाणी जे हवेचं संतुलन आहे ते हवेचं संतुलन चांगल्या प्रकारे राहतं आणि अशा जमिनीमध्ये आपल्याला मुळांची वाढ ही चांगल्या प्रकारे मिळून अन्न घटकाचं आणि पाण्याचं शोषण चांगल्या प्रकारे झाल्यामुळं अशा ठिकाणी आपल्याला ऊसाचं उत्पादन सुद्धा काय होतं चांगल्या प्रकारे मिळू शकतं.
1: सर, आता आपण मशागत केली, पण मशागत करताना पूर्व मशागत करणं ही तितकंच महत्वाचं आहे, तर पूर्व मशागत करण्याचे नेमके फायदे काय आहेत?
0: पूर्व मशागत करण्याचा सर्वात महत्वाचा फायदा आहे की आपल्या जमिनीची जी निचरा पद्धत म्हणतो आपण, ती निचरा पद्धत सुधारण्यास मदत होते. कारण जमिनीमध्ये हवेचं आणि पाण्याचं संतुलन व्यवस्थित राहणं हे अतिशय महत्वाचं असतं. त्याच पद्धतीनं हवा खेळती राहून काय होतं, मुळांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होतं, क्षारांचं प्रमाण कमी होतं. क्षार जमिनीच्या बाहेर गेल्यामुळं क्षारांचं प्रमाण कमी झाल्यामुळं रासायनिक खतांची कार्यक्षमता अशा ठिकाणी काय होते वाढते. सर्वात महत्वाचं आहे मुळांच्या वाढीसाठी की जमिनीचा भुसभुशीतपणा, तो भुसभुशीतपणा काय होतो वाढला जातो. जमिनीतली उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते. जमिनीतली हवा आणि पाणी यांचं संतुलन राहतं. जमिनीतील सूक्ष्म कणांची रचना सुधारते. आणि अशा पद्धतीनं एक सर्वसाधारणपणे जमिनीच्या भौतिक रासायनिक जैविक गुणधर्मात सुधारणा होऊन अशा ठिकाणी काय होतं आपल्याला ऊस पिकांची वाढ ही चांगल्या प्रकारे झाल्याची दिसून येते.
1: तर ज्यावेळेस आपण सेंद्रिय खताचा वापर करतो आणि त्याचवेळेस आपण जेव्हा ऊसाची लागवड करतो, तर त्यावेळेस सऱ्या कशा पद्धतीनं पाडणं आवश्यक आहे?
0: ऊस शेती करत असताना शेतकरी बांधव सेंद्रिय खतं वापरण्याकडे कमालीचं दुर्लक्ष करतो. मला इथं हे सांगायचं आहे की तुम्ही सेंद्रिय खताचा वापर ज्यावेळेस करताल तेव्हाच रासायनिक खतांची कार्यक्षमता त्या ठिकाणी सुधारते. म्हणजे सर्वसाधारणपणे विचार केला तर आज युरियाचं जे म्हणजे नत्रयुक्त खत आहे किंवा युरिया खत म्हणू आपण, या खताची जी कार्यक्षमता आहे ही 20 ते 25% आहे, जी 1970-80 सालामध्ये 60% होती. त्याच पद्धतीनं जर आपण स्फोरयुक्त खत जे आपण त्याचा विचार केला तर स्फोरयुक्त खताची कार्यक्षमता ही 15 ते 20% आहे. पालाशयुक्त खताची कार्यक्षमता ही 50 ते 60% आहे. ही कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब असणं गरजेचं आहे. आणि हा जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब आपण सेंद्रिय खतं किती प्रमाणामध्ये टाकतो त्याच्यावरती अवलंबून असतो. म्हणजे शेतकरी बंधूंनो एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या जमिनीमध्ये जेवढा सेंद्रिय कर्ब आहे तेवढंच आपल्या ऊसाचं उत्पादन आपल्याला मिळू शकतं. त्याच्या पलीकडे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला ऊसाचं उत्पादन मिळू शकत नाही. त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय खतं आपल्याला टाकणं गरजेचंच आहे. त्याच्याशिवाय आपल्याला रासायनिक खतांची कार्यक्षमता तिथं सुधारणार नाही किंवा मिळणार नाहीये. त्यामुळे शाश्वत ऊस शेतीसाठी ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळी सेंद्रिय खतांचा वापर अत्यावश्यक असून यामुळे उत्पादन वाढते, खर्च कमी होतो, पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळते. सेंद्रिय खतामुळे मातीतील सेंद्रिय कर्ब वाढतो, जमिनीची भौतिक अवस्था सुधारते, जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढते. सेंद्रिय खतामुळे पोषण द्रव्ये मुळापर्यंत सहज पोहोचतात. त्यामुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता सुधारून निश्चित आपल्याला कमीत कमी क्षेत्रामधून जास्तीत जास्त ऊसाचं उत्पादन जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतं. त्यानंतर सर्वात महत्वाचं बाब आहे की खोल नांगरणीनंतर आणि सेंद्रिय खत टाकल्यानंतर तऱ्या पाडणं ही आहे. आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे, आपल्या जमिनीमध्ये मातीचं प्रमाण म्हणजे मध्यम जमीन आहे, खोल जमीन आहे का मुरुमाड जमीन आहे, याच्यावरती आपण सरी किती फुटाची ठेवायची आहे हे अवलंबून असतं. तऱ्या पाडणं ही केवळ यांत्रिक प्रक्रिया नसून ऊस उत्पादनाच्या पायाभूत व्यवस्थापनाचा मुख्य आधार आहे हे तर लक्षात घेणं गरजेचं आहे. सरी योग्य अंतरावर, योग्य खोलीवर आणि योग्य दिशेने पाडल्यास ऊस उत्पादनामध्ये भरीव वाढ होण्यास मदत होते. आता सर्वसाधारणपणे सऱ्यांची जी खोली आहे ती 20 ते 25 सेंटीमीटर ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे 1 फुटापर्यंत सरीची खोली ठेवणं गरजेचं आहे. सऱ्या पाडताना जमिनीचा प्रकार, सिंचनाची पद्धत म्हणजे मोकाट पाणी देणार आहे का, ड्रिप ठिबक सिंचन याचा वापर करणार आहे, यंत्राचा वापर असेल किंवा आंतरमशागत याचा विचार करणं गरजेचं असतं. सऱ्या पाडताना शक्यतो दक्षिणोत्तर पाडाव्यात. म्हणजे काय होतं की दक्षिणोत्तर सऱ्या पाडल्या तर जे सूर्यप्रकाश आहे तो सूर्यप्रकाश सर्वसाधारणपणे सर्व जमिनीच्या सर्व भागामध्ये व्यवस्थित मिळाल्यामुळे ऊसाची वाढ त्या ठिकाणी आपल्याला निश्चित चांगल्या प्रकारे मिळू शकते. हलक्या मुरमाड जमिनीमध्ये 4.5 फुटाची सरी पाडावी. जिथे भारी जमीन आहे तिथे मुळांची चांगली वाढ होण्यासाठी 5 फूट किंवा त्यापेक्षा जास्त अंतर ठेवल्यास ऊस पिकाला भरपूर सूर्यप्रकाश मिळतो. त्याचप्रमाणे खेळती हवा राहून ऊसाची जोमदार वाढ त्या ठिकाणी आपल्याला मिळते. यांत्रिकीकरण करणे सोपे जाते, ठिबक सिंचन करणे सोपे जाते. 40 ते 45 हजार ऊसांची संख्या त्या ठिकाणी आपल्याला राखणं सोपं जातं. त्याच पद्धतीनं जे पीक संरक्षण आहे ते पीक संरक्षण करणेसुद्धा काय होतं त्या ठिकाणी आपल्याला सोपं जातं. तर अशा पद्धतीनं जर आपण सऱ्या पाडण्याचं नियोजन केलं तर निश्चित

0: आपल्याला ऊसाचं उत्पादन हे चांगल्या प्रकारे मिळू शकतं.
1: तर बेण्याची निवड ही तितकीच महत्वाची आहे, तर मग बेणं निवडताना ते कशा पद्धतीनं निवडणं आवश्यक आहे?
0: निश्चित हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की शेतकरी सुद्धा आज विचार करत असताना सर्वसाधारणपणे बेणेबद्दल ह्या गोष्टीकडे सुद्धा कमालीचं शेतकऱ्यांचं दुर्लक्ष आहे. सर्वसाधारणपणे 33% क्षेत्रावरती बेणेबद्दल होणं आवश्यक आहे, परंतु ते बेणेबद्दल आहे आपला 5-6% सर्वसाधारण. आता शेतकरी अगदी खोडवा किंवा निर्व्यातला सुद्धा बेणं म्हणून वापर करतात, तर असं न करता जेवढं बेणं आपलं शुद्ध असेल, जेवढं बेणं आपलं रसरशीत असेल, त्या पद्धतीनं बेण्याची किंवा आपल्या ऊसाची उगवण अवस्था जी आहे चांगल्या प्रकारे होऊ शकते. एक जोमदार कोंब आपण म्हणतो, तो जोमदार कोंब किंवा जोमदार उगवण आपल्याला मिळू शकते. त्यामुळे एक सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांनी बेणेबद्दल जरी केला तरी 25-30% ऊसाचं उत्पादन आपल्याला हे त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं. बेण्यावरील जी डोळा आहे त्या डोळ्याची वाढ हे पूर्णपणे झालेली असली पाहिजे, तो डोळा फुगीर असला पाहिजे, डोळा निस्तेज किंवा काळपट असता कामा नाही, अशा प्रकारचं बेणं आपल्याला वापरायचं नाही. सर्वात महत्वाचं आहे ऊस बेण्यासाठी वापरत असताना तो 8-10 महिने वयाचा ऊस असावा. त्यापेक्षा जास्त वयाचं जर बेणं म्हणून आपण वापर केला तर अशा बेण्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं आणि आपल्याला त्यामुळे काय होतं की उगवण क्षमता ही त्या ठिकाणी आपल्याला कमी मिळू शकते. त्याच पद्धतीनं ऊस बेणं जे आहे हे मुळ्या किंवा पांगशा फुटलेलं किंवा तुरा आलेलं बेणं वापरायचं नाही. ऊस लळण्याचं प्रमाण जर 5% जास्त असेल तर हा ऊस सुद्धा आपल्याला बेण्यासाठी वापरायचं नाही. खोडवा असेल, निडवा असेल, ह्या भागातला जो ऊस आहे तो आपल्याला बेण्यासाठी वापरायचा नाही. त्याच पद्धतीनं एक आणखीन आहे की लांब अंतरावरून जर आपल्याला ऊस बेणं आणायचं असेल आणि ते ऊस बेणं लावण्यास आपल्याला उशीर झाला असेल तर आपण 500 ग्रॅम चुना 200 लिटर पाण्यामध्ये विरघळवून त्यामध्ये जर हे 10-15 मिनिटे ऊस बेणे बुडवून ठेवलं तर त्या ऊस बेण्याची उगवण क्षमता सुद्धा आपल्याला चांगली मिळू शकते.
1: तर म्हणजे बेण्याची निवड करताना आपल्या शेतकरी बंधूंनी अभ्यासपूर्वक निवड ही केली पाहिजे. तर आता ऊस लागवड कशा पद्धतीनं करणं आवश्यक आहे, त्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा कितपत फायदेशीर ठरतो शेतकरी बंधूंना?
0: शाश्वत ऊस लागवड करत असताना दोन पद्धतीने ऊसाची लागण केली जाते, एक म्हणजे कोरडी पद्धत आणि दुसरी म्हणजे ओली पद्धत. आता मध्यम ते भारी क्षारपड जमीन असेल, चोपन जमीन असेल, अशा जमिनीमध्ये ऊस लागवड करत असताना ती कोरडी करणे आवश्यक असतं. कारण काय होतं, अशा जमिनीमध्ये जर आपण मजुरा करवी तर ऊसाची लागण केली तर बऱ्याच वेळा काय होतं की ऊसाची कांडी खोलवर जाण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. त्यामुळे ऊसाची कांडी खोलवरती गेली तर तिची उगवण क्षमताही त्या ठिकाणी आपल्याला कमी होते आणि काय होतं, अशा भागामध्ये आपल्याला तुटाळी भरपूर प्रमाणामध्ये निर्माण होते. म्हणजे एका एकरामध्ये आपल्याला 40-45 हजार ऊसांची संख्या म्हणतो तेवढी आपल्याला तिथं राखता येत नाही. त्यानंतर सरीमध्ये लागवडीच्या वेळेस टाकावयाचे शेणखत असेल, रासायनिक खत असेल ते टाकून घ्यायचं आहे. बळी नांगराच्या सहाय्याने 2-3 इंच खोल चळी घ्यायची, त्यानंतर योग्य अंतरावरती टिपऱ्या लावून 2-3 इंच खोल मातीने झाकून घ्यावी. पहिल्या 2-3 पाण्याच्या पाळ्या जे आहे त्यावेळेस हलकं पाणी द्यावं की जेणेकरून त्या कांड्यावरची माती उघडी होणार नाहीये, अशा पद्धतीने आपल्याला तिथं पाण्याचं नियोजन करायचं आहे. अशा वेळेस काय होतं, त्या ठिकाणी 15-20 दिवसामध्ये उगवण आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला काय होते उगवण मिळू शकते. लवकर उगवणीनं काय होतं की कोंब जो आहे ऊसाचा येणारा तो जोमदार येतो, उगवण 85% जास्त काय होतं आपल्याला मिळू शकते आणि त्यामुळे आपल्याला 40-45 हजार ऊसांची संख्या जी आहे ती ह्या अशा क्षेत्रामध्ये आपल्याला मिळू शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या पद्धतीनं ऊस लागवड करणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीनं दुसरं आहे की हलकी जमीन जिथं असेल त्या हलक्या जमिनीमध्ये आपल्याला ओली लागवड करायची असते की जेणेकरून त्या ठिकाणी सुद्धा काळजी ही घ्यायची आहे आपल्याला की ऊसाचं बेणं जे आहे, ऊसाची कांडी जी आहे ही ऊसाची कांडी खोलवर जाता कामा नये, नाहीतर खोलवर गेली की काय होतं आपल्याला त्या ठिकाणी उगवण आहे, उगवण काय होते कमी प्रमाणामध्ये आपल्याला मिळू शकते. उगवण एकसारखी अशा ठिकाणी जर खोल कांडी गेली तर उगवण एकसारखी होत नाही, उगवण उशिरा होते, जो येणारा कोंब आहे तो कोंब नाजूक राहतो आणि आपल्याला एकरी 40-45 हजार ऊसांची संख्या जी आहे ही आपल्याला योग्य मिळत नाही.
1: शेतकऱ्यांनी कोणती आंतरपिकं घेणं ही अपेक्षित आहेत?
0: आंतरपिके घेत असताना ऊस हे मुख्य पीक आहे हे लक्षात घेणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा काय होतं की ऊसामध्ये शेतकरी अगदी मका असेल किंवा पसरणारी जी पिकं आहेत घेतात, याचा परिणाम काय होतो की ही पिकं ज्यावेळेस काढणीला येतात त्यावेळेस नेमकी ऊसाची फुटवे फुटण्याची अवस्था असते आणि दोन्हीही पिकं अन्न घटकामध्ये काय करतात तिथं प्रतिस्पर्धी म्हणून काम करत असतात. आणि हे जे आंतरपिक आहे हे ना रासायनिक खतं किंवा जे अन्नद्रव्य आहेत हे जास्त प्रमाणामध्ये शोषून घेतल्यामुळं जो आपला ऊसाचा फुटवा येणार आहे त्या ऊसाच्या फुटेवरती त्याचा काय होतो परिणाम होतो. जवळजवळ 25-30% किंवा त्यापेक्षाही जास्त कमी प्रमाणामध्ये ऊसाचे फुटवे आपल्याला मिळतात. त्यामुळे याचा जो थेट जो परिणाम आहे तो ऊसाच्या उत्पादनावरती आपल्याला होत असतो. ऊसाच्या दोन लाईन आहेत, त्या लाईनच्या मध्ये एकच लाईन ह्या आंतरपिकाची असली गेली पाहिजे. मग आंतरपिकं घेत असताना आपण कांदा असेल, लसूण असेल किंवा जे आपण कमी पसरणारे म्हणतो कोबी

0: असेल, बटाटा असेल, अशा प्रकारची पिकं सीझननुसार किंवा हंगामानुसार, आणि सर्वात महत्त्वाचं आहे की ती पिकं लवकरात लवकर निघली गेली पाहिजेत, त्याचा परिणाम ऊसाच्या फुटवेवरती होता कामा नये, अशा पद्धतीनं आपण आंतरपिकाचं व्यवस्थापन त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं.
1: सर, आता ज्यावेळेस तण नियंत्रण करतो आपण, तर त्याच्यामध्ये रासायनिक आहे, जैविक आहे, तर कोणत्या पद्धतीचा अवलंब जास्त फायदेशीर हा दिसून येतो?
0: निश्चितच ज्यावेळेस आपण ऊस पिकाच्या उत्पादनाचा विचार करतो ना, त्यावेळेस आपल्याला तण नियंत्रण ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे ऊसाची मोठी बांधणी होईपर्यंत, म्हणजे 120 दिवसापर्यंत आपल्याला तण नियंत्रण करणं हे खूप गरजेचं असतं. कारण ह्याचा सुद्धा परिणाम ऊसाच्या उत्पादनावरती, म्हणजे ऊसाच्या फुटवेवरती होतो, आणि कमी प्रमाणात फुटवे मिळाल्यामुळं निश्चित त्याचा परिणाम आपल्याला ऊसाच्या उत्पादनावरती होतो. त्यामुळे ऊस लागवड केल्यानंतर वास्तविक पाहता तिसऱ्या चौथ्या दिवशी वापसा परिस्थिती असेल, त्यावेळेस जर आपण फारशी तणनाशकाचा वापर केला, तर निश्चित त्या ठिकाणी आपल्याला तणांची उगवण कमी प्रमाणामध्ये मिळून जो काय कोंब येणार आहे किंवा जे आपली ऊस उगवण होणार आहे, त्या ऊस उगवणीला योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला तो जोमदारपणा आहे, तो जोमदारपणा त्या ऊसामध्ये मिळू शकतो. आता अशा वेळेस काय करायचं आहे की ज्यावेळेस ऊस लागवड केलेली आहे त्यावेळेस मेट्रीब्युझिन जे आहे, मेट्रीब्युझिन प्रति लिटर पाण्यामध्ये 1 ग्रॅम किंवा 1.5 ग्रॅम पहिली फवारणी लागणीनंतर 60 ते 8 दिवसांनी, आणि त्यानंतर पहिली फवारणी झाल्यानंतर 1 महिन्यानंतर दुसरी फवारणी मेट्रीब्युझिनची 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्या याप्रमाणे जर आपण केली, तर निश्चित त्यावेळेस काय होतं की जी उगवण अवस्था आहे आणि उगवण अवस्था संपल्यानंतर जी फुटवे फुटण्याची अवस्था राहते, या दोन्ही अवस्थेमध्ये तणांचं व्यवस्थित बंदोबस्त झाल्यामुळं जे काय आपण रासायनिक खतांचा, सेंद्रिय खतांचा, जैविक खतांचा वापर केलेला आहे, या सगळ्या खतांची कार्यक्षमता सुधारून तिथं प्रतिस्पर्धी नसल्यामुळे काय होतं, त्याचा ऊस पिकाला चांगल्या प्रकारे फायदा होतो, आणि जे ऊस पीक आहे त्याच्यामध्ये फुटव्याचं प्रमाण चांगलं मिळून आपल्याला अपेक्षित ऊसाची संख्या मिळून अपेक्षित उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मिळणं शक्य होतं.
1: आणि आता सर, ऊस पिकामध्ये ज्यावेळेस आपण आंतरपीक घेतच आहोत, तर मग आंतरपीक घेताना त्याच अनुषंगानं सर आंतर मशागतीची कामंही आवश्यक असतात, तर मग ही आवश्यक कामं आहेत ती नेमकी कोणती आहेत?
0: हा सुद्धा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. ज्यावेळेस आंतर मशागतीचा आपण विचार करतो, यामध्ये दोन जे आपण बांधणी म्हणतो, ह्या दोन बांधणी होणं गरजेचं असतं. पहिली बांधणी म्हणजे त्याला आपण बाळ बांधणी म्हणतो, आणि दुसरी आहे मोठी बांधणी. बाळ बांधणी सर्वसाधारणपणे, म्हणजे ह्या दोन बांधणीमधला फरक सुद्धा शेतकरी बंधूंनी इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. बाळ बांधणी आपल्याला ऊसांचा फुटवा येणार आहे तो चांगल्या पद्धतीने येण्यासाठी, फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी बाळ बांधणी ही अतिशय आवश्यक असते. आणि मोठी बांधणी जी आहे, ही मोठी बांधणी आपल्याला फुटव्यांचं नियंत्रण किंवा फुटव्यांचं कंट्रोल करण्यासाठी ही मोठी बांधणी आपल्याला करायची असते. तर आता बाळभरणी करत असताना सर्वसाधारणपणे ही जी बाळभरणी आहे, ही मुळांच्या विकासाला चालना देण्यासाठी, त्याच पद्धतीनं जमिनीचा निचरा आणि जमिनीमध्ये जे हवेचं संतुलन आहे हे राखण्यासाठी, त्याच पद्धतीनं तणांचा असेल किंवा खोडकिडींचा असेल नियंत्रण करण्यासाठी केली जाते. सर्वसाधारणपणे बाळभरणी ही लागणीनंतर 45 ते 60 दिवसांनी करणे आवश्यक असते. बाळभरणी करत असताना शिफारशीत नत्राचा जो डोस आहे तो जर दिला तर काय होतं की जे आता वास्तविक पाहता नत्र जे आहे, हे नत्र लागणीला कमी, म्हणजे लागवड करताना कमी, आणि ज्यावेळेस फुटवे फुटण्याची अवस्था असते, म्हणजे 45 दिवसानंतर फुटवे फुटण्याची अवस्था आहे, ती 45 दिवसानंतर चालू होते, ती 120 दिवसापर्यंत. अशा वेळेस आपण नत्रयुक्त खताचा बाळभरणी करत असताना 40% जो डोस आहे तो जर दिला, तर निश्चित त्या ठिकाणी काय होतं, हवेचं संतुलन व्यवस्थित राहतं, चांगल्या प्रकारे नत्राची कार्यक्षमता काय होते सुधारते, आणि फुटव्यांची संख्या आणि त्याला काय म्हणू आपण की एक चांगल्या पद्धतीचा फुटवा त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो. त्या पद्धतीनं दुसरी जी भरणी बद्दल बोलतो आपण की मोठी भरणी, वास्तविक पाहता की मोठी भरणी आपण फुटव्यांचं नियंत्रण करण्यासाठी ती केली जाते, ती सर्वसाधारणपणे 120 दिवसानंतर केली जाते. मोठी भरणी करत असताना माती परीक्षणाच्या अहवालानुसार किंवा शिफारशीनुसार नत्रयुक्त खत आहे, जे स्पोरयुक्त खत आहे किंवा जे पालशयुक्त खत आहे किंवा सूक्ष्म अन्न घटक असतील, या सर्व खतांचा वापर आपल्याला करायचा आहे, जेणेकरून हे सर्व जे खत आहेत हे मातीमध्ये मिक्स होतील आणि त्याचा काय होईल, त्याची कार्यक्षमता वाढून त्याचा ऊस पिकाला चांगल्या प्रकारे फायदा होईल. त्यामुळे मोठी बांधणी करत असताना ह्या सर्व खतांचा वापर, सेंद्रिय खतांचा वापर आणि त्याचबरोबर आपण जैविक खतांचा वापर असेल किंवा ह्युमिक ॲसिड जे आहे ह्याचा वापर जर आपण करून मोठी बांधणी केली, तर निश्चित अशा ठिकाणी आपल्याला रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढून चांगल्या प्रकारे आपल्याला ऊसाचं उत्पादन हे त्या ठिकाणी मिळू शकतं.
1: तर शेतकरी बंधूंनो, एकंदरीत पाहता शाश्वत ऊस उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानासोबत संतुलित खत व्यवस्थापन अत्यावश्यक आहे. रासायनिक, सेंद्रिय आणि जैविक खतांचा समतोल वापर केल्यास उत्पादन वाढण्याबरोबरच जमिनीचं आरोग्यही सुधारतं. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून खताचा वैज्ञानिक पद्धतीनं वापर केला तर कमी खर्चात अधिक उत्पादन घेणं शक्य होईल आणि भविष्य

0: भविष्यातील शेती अधिक सक्षम, टिकाऊ आणि समृद्ध बनेल. सर, खूप खूप धन्यवाद आज आपण इथे आलात आणि आपल्या शेतकरी बंधूंना शाश्वत ऊस उत्पादन वाढीचं आधुनिक तंत्रज्ञान याविषयी आपण खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं. याबद्दल मी पुणे आकाशवाणी केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात शाश्वत ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर समाधान सुरवसे, वैज्ञानिक अधिकारी तथा प्रमुख विद्याशास्त्र विभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोते हो, आत्ताच आपण शाश्वत ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर समाधान सुरवसे, वैज्ञानिक अधिकारी विद्याशास्त्र विभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सादर करते होते धीरज केदारी. यानंतर जाणून घेऊया बाजारभाव. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याकडून उपलब्ध बाजारभाव पुढील प्रमाणे आहेत. वेगळा उल्लेख नसल्यास सर्व मालाची आवक ही क्विंटलमध्ये असून दर रुपयांमध्ये आहेत. बाजारभाव याप्रमाणे: बाजरी महिको 534 क्विंटल 3300 ते 3700 सरासरी 3500, गहू शरबती 436 क्विंटल 4400 ते 6500 सरासरी 5450, ज्वारी मालदांडी 729 क्विंटल 5500 ते 6400 सरासरी 5950, मका लाल 4 क्विंटल 2500 ते 2700 सरासरी 2600, मूग हिरवा 41 क्विंटल 9100 ते 9600 सरासरी 9350, डाळिंब आरक्ता 674 क्विंटल 2000 ते 15000 सरासरी 8500, हरभरा 46 क्विंटल 6100 ते 6400 सरासरी 6250, उडीद 6 क्विंटल 9300 ते 10300 सरासरी 9800, बटाटा 4753 क्विंटल 800 ते 1500 सरासरी 1150, कांदा लोकल 11165 क्विंटल 600 ते 1800 सरासरी 1200, टोमॅटो लोकल 2257 1000 ते 3000 सरासरी 2000. श्रोते हो, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त बाजारभाव आत्ताच आपण ऐकले. शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. ऐकूया आमच्या काही आगामी कार्यक्रमांविषयी.
1: मैत्रिणींनो, गंध हा फक्त अनुभव नसतो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण असते. पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकाचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो. गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या ओंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण. तर मैत्रिणींनो, दरवळू दे तुमच्या आठवणींचा गंध. त्यासाठी सखी संदेश या कार्यक्रमासाठी 9 जूनला मंगळवारी सकाळी 11 वाजता जरूर फोन करा. फोन नंबर आपले नेहमीचे 2553-1705 आणि 2553-1706 वर. विषय गंध.

स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.

0: श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत आपण फोन करू शकता, तज्ञांशी संवाद साधू शकता 020-2553-1705 किंवा 2553-1706 या दूरध्वनी क्रमांकावर. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं प्रसारण होतं दर शनिवारी 9:40 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. तेव्हा जरूर सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 8:04:23 झाले आहेत. ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: मुंबई। दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थितंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या दोन टप्प्यांसह विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ। रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही। आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज। जानेवारी ते मार्च पर्यंत जीडीपी वाढ 7.7%। सुखोई एसयू 57 विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा रशियाचा भारताला प्रस्ताव। आणि 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची पाकिस्तानवर मात। विजेतेपदासाठी उद्या जपानशी लढत। संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारतीय स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। ते आज गुजरातमध्ये सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्यानं जोडणाऱ्या प्रकल्पासह विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना बोलत होते। गावं आणि शहरांचा एकाच वेळी विकास झाला तर विकसित भारताचं हे स्वप्न साकार होऊ शकतं असं प्रधानमंत्री म्हणाले। जगातल्या ऊर्जा संकटातही भारताने आत्मनिर्भरतेमुळे मात केल्याचं ते म्हणाले।
1: ये जो वैश्विक संकट चल रहा है ये दिखाता है कि एनर्जी के मामले में आत्मनिर्भरता कितनी जरूरी है। और बीते 12 वर्षों में देश ने जो कैपेसिटी तैयार की है उसका कितना बड़ा महत्व है। 12 वर्ष पहले भारत में सौर ऊर्जा का उत्पादन नाम मात्र का था। आज हम दुनिया के टॉप 5 देशों में से एक हैं।
0: यावेळी प्रधानमंत्र्यांनी सुरतमध्ये रस्ते ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं। तसंच त्यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या

0: आणि सातव्या टप्प्याचं राष्ट्रार्पण केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल. रिझर्व्ह बँकेने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वर्तवली. ते मुंबईत द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
1: पॉलिमर नोट की जहां तक बात है वो प्रस्ताव विचाराधीन है. अभी जैसे ही कोई इसके ऊपर में निर्णय लिया जाएगा हम आपको बताएंगे. हमारा पूरा प्रयास रहेगा कि जहां पे भी किसी जितनी भी जगह पे एटीएम्स में अगर कहीं पे करेंसी की कमी है तो वहां पे हम करेंसी त्वरित गति से वहां पे पहुंचाएंगे.
0: देशाच्या अर्थव्यवस्थेत 2025-26 मध्ये जानेवारी ते मार्च पर्यंत जीडीपी 7.7% वाढल्याचा अंदाज सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या अंदाजपत्रकात म्हटलं आहे. यापूर्वी 2024-25 मध्ये वार्षिक जीडीपी 2,99,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होता तर 2025-26 मध्ये वास्तविक जीडीपी 3,23,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज वर्तवला आहे. प्रमुखतः कृषी आणि मत्स्यपालन क्षेत्रांच्या कामगिरीमुळे प्राथमिक क्षेत्रात 3.2% वाढीचा दर दिसून आला. तसंच उत्पादन, व्यापार, हॉटेल, वाहतूक, दळणवळण आणि प्रसारणांशी संबंधित सेवा आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रांमध्ये गेल्या आर्थिक वर्षात वाढ झाली आहे. त्यामुळे 2025-26 चौथ्या तिमाहीत वास्तविक जीडीपी 7.8% वाढण्याचा अंदाज आहे. हे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या अंतर्निहित क्षमतेचं, सुधारणांच्या यशाचं तसंच 140 कोटी भारतीय नागरिकांच्या कठोर परिश्रमाचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. आसामच्या मंत्रिमंडळात नव्यानं समाविष्ट केलेल्या 12 मंत्र्यांचा शपथविधी आज गुवाहाटी इथं झाला. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी या नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामच्या मंत्र्यांची संख्या आता 17 पोहोचली असून संविधानातल्या तरतुदीनुसार आसामच्या मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 19 सदस्य असू शकतात. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एड न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रशियाच्या स्टेल्थ प्रकाराच्या सुखोई SU-57 या विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा प्रस्ताव रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताला दिला आहे. सेंट पीटर्सबर्ग इकॉनॉमिक फोरमच्या निमित्तानं ते बातमीदारांशी बोलत होते. दोन्ही देशातली सामरिक भागीदारी मजबूत करण्यासाठी एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली आणि संबंधित तंत्रज्ञानासह इतर महत्वाच्या सुरक्षा घटकासंदर्भात भारताबरोबर सहकार्य करण्याची इच्छा आहे असंही पुतीन यावेळी म्हणाले. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची गाठ यजमान जपानच्या संघाशी पडेल. पहिल्या उपांत्य फेरीत जपानकडून पराभव झालेला मलेशिया तिसऱ्या स्थानासाठी पाकिस्तानशी लढत देईल. मुलींच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत चीनकडून पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत झाला. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात भारताच्या हरिहरन अंशकुरण आणि MR अर्जुन या जोडीनं उपांत्य

0: फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक फेरीत त्यांच्यापेक्षा वरचढ असलेली मलेशियन जोडी अरुण ताई आणि कांग खाई झिंग यांना काल त्यांनी चकित केलं. हरिहरन आणि अर्जुनने 16-21, 21-15, 21-19 असा विजय मिळवला. या स्पर्धेत बाकी भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज आणखी पुढे सरकला असून अरबी समुद्राचा पूर्व मध्य भाग आणि पश्चिम मध्य भाग तसंच गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात पोहोचला आहे. गोवा आणि कर्नाटकचा उर्वरित भाग महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात मोसमी पाऊस पोहोचण्यासाठी स्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग इथंही अशीच स्थिती पुढचे 2 दिवस राहील. अंदमान बेटांपासून 15 किलोमीटर अंतरावर श्री विजयपुरम 3 इथं नैसर्गिक वायूचे साठे सापडल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी दिली आहे. ऑइल इंडियाकडून हे उत्खनन सुरू असून या वायूची तपासणी सुरू आहे. अंदमानच्या समुद्रात पेट्रोलियम पदार्थांचा साठा उपलब्ध असल्याचं यामुळे स्पष्ट झाल्याचं पुरी म्हणाले. नाशिकमध्ये साधू ग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगरविकास विभागानं आज हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही, वळवला गेल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं या GR मध्ये म्हटलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी 377 एकर जमीन राखून ठेवली असून त्यातली सुमारे 94 एकर आतापर्यंत संबंधित झाली आहे. जमिनीच्या मालकांना RTGS द्वारे तात्काळ मोबदला चुकता करावा असे निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारतीय स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 2 टप्प्यांसह विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही. आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. जानेवारी ते मार्च पर्यंत GDP वाढ 7.7%. सुखोई SU-57 विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा रशियाचा भारताला प्रस्ताव. आणि 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची पाकिस्तानवर मात. विजेतेपदासाठी उद्या जपानशी लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक कलाकार.
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
1: नमस्कार श्रोते हो, एक कलाकार या कार्यक्रमात मी संजीवनी घाडीगावकर आपणा सर्वांचं स्वागत करते. आज 5 जून संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक अभिनेता संगीत रचनाकार आणि साहित्यिक गोविंदराव टेंबे यांचा आज जन्मदिवस. संगीत रंगभूमीवरील त्यांच्या कारकिर्दीबरोबरच त्यांची आणखी एक ओळख होती, ती म्हणजे उत्कृष्ट संवादिनी वादक म्हणून. संवादिनी म्हणजेच हार्मोनियम या साथीच्या वाद्याला त्यांनी स्वतंत्र परिपूर्ण वाद्य म्हणून प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेऊया आजच्या एक कलाकार या कार्यक्रमात.

5 जून 1881 सांगवडे जिल्हा कोल्हापूर इथं जन्मलेल्या गोविंदराव टेंबे यांनी कोल्हापुरातच आपलं पदवी शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर काही वर्ष सनदी वकिली केली. पण त्यांचा मूळ ओढा हा संगीताकडे होता. त्यांच्या लहानपणी अनेक भजनी कीर्तनकार मंडळी त्यांच्या घरी मुक्कामाला येत असत. साहजिकच घरात संगीतविषयक गप्पा, गायन, वादन असं वातावरण त्यांनी अनुभवलं. कळत्या वयात त्यांनी कीर्तनाच्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. ते गायन ऐकताना त्यांचं लक्ष भजन कीर्तनातल्या शब्दांपेक्षा हार्मोनियमच्या काळ्या पांढऱ्या पट्ट्यांकडे आणि त्यातून उमटणाऱ्या स्वरांकडे असे. या कुतूहलामुळे ते स्वतःहून निरीक्षणातून हार्मोनियम शिकले. संगीत रंगभूमीवर तर या संवादिनीचा सूर हा भारावून टाकणाराच असे. या सुरांनी भारावलेल्या गोविंदराव टेंबे यांनी आपली नोकरी सोडून दिली आणि ते नाटक मंडळीमध्ये सामील झाले.

गोविंदराव टेंबे ज्या काळात संगीत रंगभूमीकडे वळले त्यावेळी भास्कर बुवा बखले यांच्या रागदारी संगीत रचनांनी संगीत रंगभूमी ही भारलेली आणि नटलेली होती. तीच परंपरा गोविंदराव टेंबे यांनी पुढे सुरू ठेवली, किंबहुना त्यात भर घातली. आपल्या संवादिनी वादनाच्या कौशल्याने गोविंदरावांनी अनेक शास्त्रीय संगीतावर आधारित चिजा स्वरबद्ध केल्या. 1911-13 या काळात किर्लोस्कर नाटक मंडळीचे ते प्रमुख गायक नट होते. त्यानंतर 1913-15 या काळात गंधर्व नाटक मंडळीमध्ये सुरुवातीला भागीदार म्हणून आणि नंतर गायक नट म्हणून गोविंदराव टेंबे यांनी काम केलं. 1917 स्वतःच्या शिवराज नाटक मंडळीची स्थापना करून त्यासाठी त्यांनी नवीन नाटकं लिहिली, पदरचना केल्या आणि संगीतही दिलं. एका अर्थाने नाटक मंडळीचे ते सर्वेसर्वा झाले होते.

एक कलाकार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आज या कार्यक्रमात आपण बोलतोय ज्येष्ठ गायक नट आणि संगीतकार गोविंदराव टेंबे यांच्या कारकिर्दीविषयी. मानापमान या नाटकाचं संगीत टेंबेंचंच होतं. कालांतराने त्यांनी त्यामधली धैर्यधराची भूमिकासुद्धा समर्थपणे वठवली आणि गाजवली देखील. विद्याहरणमधला कच, मृच्छकटिकमधला चारुदत्त या त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. नाट्यसंगीतात हिंदुस्थानी संगीताबरोबरच कर्नाटकी चालींचा नवा साज चढवण्यात आणि रागदारी संगीताला रंगभूमीवर महत्त्वाचं स्थान मिळवून देण्यात टेंबे यांचा फार मोठा वाटा आहे. मानापमानमधल्या त्यांच्या चालींची लोकप्रियता आजही तितकीच आहे. संगीतरचनांबरोबरच गोविंदराव टेंबे यांनी पटवर्धन, तुलसीदास, वत्सलाहरण, तारकाराणी, मत्स्यभेद, देवी कामाक्षी अशी नाटकं लिहिली. इतकंच नाही तर महाश्वेता, जयदेव, प्रतिमा अशा संगीतिका म्हणजेच ऑपेरा लिहून त्या सादरसुद्धा केल्या.

गोविंदराव टेंबे यांनी नाट्यनिर्मिती, संगीत दिग्दर्शन, अभिनय या सगळ्या बाजू अत्यंत कुशलतेने हाताळल्या. तसंच 1930 सुमारास त्यांनी चित्रपटसृष्टीमध्येही पाऊल टाकलं. त्याकाळच्या प्रभात, इम्पिरियल, मिनर्व्हा, नटराज अशा प्रसिद्ध संस्थांच्या चित्रपटांमध्ये भूमिका, संवाद लेखन, गीतरचना, संगीत दिग्दर्शन अशा चौफेर भूमिका त्यांनी निभावल्या. अयोध्येचा राजा या पहिल्या मराठी बोलपटात ते नायक होते. याशिवाय अग्निकंकण, माया मच्छिंद्र हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते. आज त्यांनी संगीतबद्ध केलेल्या काही रचना ज्या मानापमान या नाटकामधल्या आहेत त्या आपण ऐकतोय. त्याचबरोबर त्यांनीच संगीतबद्ध केलेल्या तुलसीदास, पटवर्धन या नाटकांमधल्या सुद्धा आपण संगीतरचना ऐकत आहोत.

नाटक, चित्रपट, अभिनय, संगीत दिग्दर्शन, गायन अशा विविध कलांमध्ये पारंगत असणाऱ्या गोविंदराव टेंबे यांनी ग्रंथनिर्मितीसुद्धा केली. माझा संगीत व्यासंग, माझा जीवनविहार हे आत्मचरित्र, खा साहेब अल्लादिया खा यांचं चरित्र जीवन व्यासंग हे त्यांचं महत्त्वाचं लिखाण. त्यांचा कल्पना संगीत हा ग्रंथ स्वतंत्र स्वरलिपी आणि राग वर्गीकरण या संकल्पनेवर आधारित आहे.

0: संगीत रंगभूमीवर अनेकविध भूमिका बजावताना गोविंदराव टेंबे यांनी आपलं हार्मोनियम वादनाचं कौशल्यसुद्धा कायम जपलं. अनेकदा ते या संवादिनी वादनाचे एकपात्री प्रयोग करायचे. अशा या बहुआयामी बहुश्रुत व्यक्तिमत्वाविषयी जितकं बोलावं तितकं कमीच आहे, नाही का? गोविंदराव टेंबे यांच्या जयंतीदिनी त्यांच्या जीवनकार्याला वंदन करून मी संजीवनी घाडीगावकर आता एक कलाकार या कार्यक्रमातून आपली अनुमती घेते. नमस्कार.
1: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 8:44 आणि 34 सेकंद झाले आहेत. काही क्षणातच म्हणजे 9:45 समाचार संध्या आणि 9:00 न्यूज 9 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे क्लासमेट्स या चित्रपटातलं. स्वर आहे सोनू निगम आणि सायली पंकज यांचा, संगीत पंकज पडघन आणि गीत आहे क्षितिज पटवर्धन यांचं.

मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लय भारी या चित्रपटातलं गीत, श्रेया घोषाल आणि सोनू निगम यांच्या स्वरात. गीत आहे गुरु ठाकूर यांचं आणि संगीत आहे अजय अतुल यांचं.

ती सध्या काय करते या चित्रपटातलं हे गीत होतं. स्वर आणि संगीत होतं मंदार आपटे यांचं. गीत देवयानी कर्वे कोठारी यांचं होतं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया चंद्रमुखी या चित्रपटातलं आर्या आंबेकर यांच्या स्वरातलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत आहे अजय अतुल यांचं.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं समीर सामंत यांचं गीत, स्वर राहुल देशपांडे यांचा आणि संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं.

0: जब हर पल हर दम तन मन भरमाए दिल की तपिश आज
1: आणि आता कार्यक्रमातलं शेवटचं गीत आहे नीलकंठ मास्तर या चित्रपटातलं श्रेया घोषाल यांच्या स्वरात गीतकार गजेंद्र अहिरे आणि संगीत आहे अजय अतुल यांचं

श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. श्रोते हो, यानंतर काही क्षणातच म्हणजे ठीक 10:30 आपण ऐकणार आहोत नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रमोद गणोरकर यांनी गायलेला राग मारू बिहाग. विलंबित गत एकतालात निबद्ध असून बोल आहेत सय्या पय्या तोरे लागी, आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध असून त्याचे बोल आहेत नैना लगाई. त्यांना तबला साथ आहे श्रीकांत भावे यांची, तर हार्मोनियमची साथ आहे लीलाधर चक्रदेव यांची. 10:30 होत आहेत. ऐकूया नादब्रह्म या कार्यक्रमात प्रमोद गणोरकर यांनी गायलेला राग मारू बिहाग.

0: नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रमोद गणोरकर यांनी गायलेला राग मारुबिहाग आत्ताच आपण ऐकला. विलंबित गत एकतालात निबद्ध असून बोल होते सय्या पय्या तोरे लागी, आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती, बोल होते नैना लगाई. त्यांना तबला साथ केली होती श्रीकांत भावे यांनी, तर हार्मोनियमची साथ केली होती लीलाधर चक्रदेव यांनी. हा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत होतात.
1: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा.
2: केतकी गुलाब जुही चंपक बन फुले.
1: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा.
2: केतकी गुलाब जुही
1: अशी ही सदा फुली आकाशवाणी.
2: केतकी केतकी.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। 10:59 आणि 36 सेकंद झाले आहेत। ठीक 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली

0: Due to the shallow depth, the tremors were distinctively felt in and around the region. There are no immediate reports of any loss of life or damage to property. Authorities are closely monitoring the situation and further details are awaited. And that is the end of this news bulletin.
1: मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:10 आणि 15 सेकंद झाली आहेत. पुणे आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त ऐकूया. येत्या 24 तासात पुणे आणि परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उद्या दिवसभरात कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. आजची तापमानाची ताजी नोंद अशी होती. कमाल तापमान 37.8 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. हा होता हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:11 झाली आहेत. आमचे या सभेचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी संजीवनी घाडीगावकर आता आपला निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या 5:45 आपल्या पहिल्या सभेच्या वेळी. शुभरात्री. जय हिंद.